0: सकाळचे 5:39.
1: हॅलो, 11वी 12वी कॉमर्स साठी पुण्या

सुप्रभात श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 2 ज्येष्ठ शके 1948, 23 मे 2026, पहाटेचे 5:55:44 झाले आहेत. आजच्या या पहिल्या प्रसारण सभेत मी अमृता हर्षे आपणा सर्वांचं स्वागत करते. सभेची सुरुवात करूया सनईच्या मंगलसुरांनी.

उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी वाजवलेली जौनपुरी रागातली धून आपण ऐकलीत. सकाळचे 5:59 आणि 40 सेकंद झाले आहेत. यानंतर काही क्षणात म्हणजे 6:00 हिंदीतून बातम्या आणि 6:05 वंदनवार हे दोन्ही कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट.
3: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
5: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
6: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
6: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
4: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
6: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
7: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, एक निवेदन. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. तेव्हा चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि

0: मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. यानंतर आमच्या एका कार्यक्रमाविषयीचं निवेदन.
1: श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतली आहे. एड्सवर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का, किती सुरक्षित आहे, भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय, या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती, गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 किंवा 6. नक्की फोन करा एड्स वॅक्सिनेशन या विषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 6:34 आणि 45 सेकंद झाले आहेत. यानंतर काही क्षणात 6:35 श्री रामचरित मानस आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होत आहे. आम्ही ते सहक्षेपित करू.

0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:15 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत यानंतरचा कार्यक्रम.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33
2: 9764125533.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 41वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे सुजाता बापट यांनी, श्लोकगायन केलं आहे रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

0: श्च बुद्धयो व्यवसायिनाम्।
1: श्रीमद भगवद्गीतेतला हा 41वा श्लोक। या श्लोकाचा अर्थ याप्रमाणे, हे कुरुपुत्रा अर्जुना, ज्या बुद्धीनी सत्याचा निश्चय होतो ती बुद्धी एकच आहे, पण बदलणाऱ्या आणि खोट्या वस्तूंचा निश्चय करणाऱ्यांची बुद्धी मात्र पुष्कळ प्रकारची असते। या श्लोकाविषयी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात, तैसे ईश्वरा वाचुनी काही, जिये आणिक लाणी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी, येर ते दुर्मती, जे बहुदा असे विकरती, तेथ निरंतर रमती अविवेकीय। मुळात बुद्धी म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे। बुद्धी शब्दाचे अनेक अर्थ आहेत। इथे निश्चयात्मक वृत्ती म्हणजे बुद्धी।

सद्बुद्धीला परमेश्वरा वाचून दुसरं काहीही आवडत नाही. ही सद्बुद्धी ज्यांना प्राप्त होते त्या सर्वांच्या ठिकाणी ती एक प्रकारचीच असते. बाकीच्या दुर्मती किंवा परमेश्वराचा लाहो न करता विषय सुखाचा लाहो किंवा सोस वाहणाऱ्या अनेक प्रकारांनी विकारवश झालेल्या वाईट बुद्ध्याही आहेत, त्यांच्या ठिकाणी अविचारी लोकच रमतात. गीता रहस्यात लोकमान्य टिळकांनी या श्लोकाचा अर्थ सांगताना म्हटलेलं आहे, हे कुरुनंदना, व्यवसाय म्हणजे कार्याकार्याचा निश्चय करणारी इंद्रिय रूपी बुद्धी या मार्गात एक म्हणजे एकाग्रता असावी लागते. कारण ज्यांच्या बुद्धीचा निश्चय होत नाही त्यांच्या बुद्धी म्हणजे वासना अनेक फाटे फुटलेल्या आणि अनंत प्रकारच्या असतात. आचार्य विनोबाजी यांनी या श्लोकाचा भावानुवाद करताना म्हटलंय, यात निश्चय लाभुनी बुद्धी एकाग्र राहते, निश्चयाविण बुद्धीचे फाटे ते संपत्तीची ना. बुद्धीविषयी विनोबाजी आणखीन म्हणतात, बुद्धी हे देवानी दिलेलं हत्यार आहे.

भाजी यांनी या श्लोकाचा भावानुवाद करताना म्हटलंय, यात निश्चय लाभुनी बुद्धी एकाग्र राहते, निश्चयाविण बुद्धीचे फाटे ते संपत्तीची ना। बुद्धीविषयी विनोबाजी आणखीन म्हणतात, बुद्धी हे देवानी दिलेलं हत्यार आहे, त्यांनी उन्नती होते किंवा अवनती होते। बुद्धीवर कांचनरूपी मोहाचं आवरण असतं, ते सत्याचं दर्शन होऊ देत नाही। हे सोनेरी झाकण म्हणजेच योगमाया, ती आत्म्याला वेढते आणि झाकते, बुद्धी ते आवरण दूर करते। मानवाने आपल्या जीवनाकडे कसं पाहावं, जीवनाची दिशा कोणती ठेवावी आणि त्याद्वारे उन्नत कसं व्हावं याचं मार्गदर्शन करणारा हा एक महत्त्वाचा श्लोक आहे। ज्ञानासाठी निश्चयात्मक बुद्धीच हवी असा आशय हा श्लोक सांगतो। अर्जुनाने योगस्थ व्हावं म्हणून त्याच्या बुद्धीचं परमेश्वराशी ऐक्य व्हावं यासाठी भगवंत उपदेश करतात। प्रारंभी मोहामुळे त्याचं देहाशी ऐक्य होतं, तो कर्मबंधनात अडकलेला होता, विषयाच्या मोहामुळे अविवेकी झालेला होता, त्याला परधर्म सुटसुटीत बरा वाटत होता, त्याची कर्म प्रवृत्ती क्षीण झालेली होती। तशा त्याच्या बुद्धीला मोहामुळे अन्याय हाच न्याय वाटत होता। कोणत्याही गोष्टीचा या बुद्धिंद्रियांनी प्रथम बरा वाईट विचार केल्यावर मग त्याप्रमाणे कर्म किंवा कार्य करण्याची इच्छा किंवा वासना मनात होत असते, म्हणून या इच्छेला किंवा वासनेलाही बुद्धी हेच नाव देतात। इथे अर्जुनाची आपल्या आप्तांविषयीची हे माझे आहेत अशी कामना जागृत झाली, त्यांच्याविषयी मनात कामना असल्याने त्याच्या बुद्धीला अनेक फाटे फुटत गेले। म्हणूनच भगवंत व्यवसायात्मिका बुद्धीविषयी अर्जुनाला उपदेश करतात। अशी ही बुद्धी व्यवसायात्मिका किंवा अव्यवसायात्मिका अशा दोन प्रकारांची सांगता येईल, किंवा तिला स्थिर बुद्धी आणि अस्थिर बुद्धी असंही म्हणता येईल। व्यवसाय म्हणजे खरा निश्चय किंवा कधी न बदलणारा निश्चय, असा निश्चय अद्वितीय परब्रह्माचाच होऊ शकतो। म्हणून एक परब्रह्मच सत्य आहे आणि दुसरं खोटं आहे असा निश्चय करणाऱ्या बुद्धीलाच व्यवसायात्मिका बुद्धी असं म्हणतात। ती परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर असते। ब्रह्मविषयक व्यवसायात्मिका बुद्धी एका प्रकारचीच असते, म्हणजे ती ज्यांना प्राप्त होते त्यांना अनुभव एकच असतो। अर्थात जिचा निश्चय क्षणोक्षणी बदलतो ती बुद्धी अव्यवसायात्मिका अशी म्हटली जाते। स्थिर बुद्धी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेली असते, ती कर्मबंधनात अडकत नाही, ती सूक्ष्म आणि निश्चल असते, तिच्या ठिकाणी त्रिगुणांचा स्पर्श नसतो, जन्म मृत्यू भयापासून ती मुक्त असते, कारण ती समस्थितीत साक्षी अवस्थेत असते। सर्व कर्म ईश्वरास अर्पण केल्याने ही बुद्धी ईश्वराच्या ठिकाणी रममान होते। अस्थिर बुद्धी ही देहादी असत वस्तू सत म्हणून निश्चय करणारी असते, ती परमेश्वराला विसरते, देह सुखाला प्राधान्य देते, कर्तेपण आणि भोगतेपण यात बुद्धी रमते, ती विकारवश असते, त्यामुळे मन विषयासक्त होतं आणि अविवेक वाढतो, कर्मासक्ती वाढते आणि अशा बुद्धीचे निर्णय क्षणोक्षणी बदलतात, त्यामुळे निषिद्ध आचरण होतं। अशी बहुशाखा बुद्धी विनाशक असते। आपली बुद्धी ही अशी बहुशाखांची अनेक ठिकाणी धावणारी असते, त्यामुळे ती निश्चल नसते आणि अचलही नसते। ज्यांना अशी बुद्धी एकाग्र करता येत नाही ती माणसं भोगासक्त बनतात। भोग कसा चांगला आहे हे समाजाला पटवून देत राहतात, हे समाजाला घातक आणि राष्ट्रालाही घातक असतं। म्हणूनच अशा लोकांबद्दल भगवंत अर्जुनाला सावध करतायत, तसंच आपल्याला देखील ते सावध करतायत। या प्रसंगी किरातार्जुनियम मधला एक श्लोक आठवतो। या श्लोकात म्हटलंय की कोणतंही कार्य अज्ञानाने विचार न करता विवेक न करता करू नये, असं केलं तर त्यामुळे संकटच उभं राहण्याची शक्यता असते। विचारपूर्वक कार्य करणाऱ्यांकडे त्यांच्या गुणांकडे लक्ष्मी स्वतःहून आकृष्ट होते। म्हणूनच निश्चयात्मक बुद्धीनी प्रत्येक कर्म करावं। या व्यवसायात्मिका बुद्धीचं महत्व अनेक उदाहरणांद्वारे समजून घेता येईल। बुद्धिमताम वरिष्ठम असणाऱ्या हनुमंतांनी आपल्या शक्ती बरोबरच बुद्धीचा वापर अनेक ठिकाणी केलेला दिसतो। श्रीरामांचा दास म्हणून राम कार्यात मदत करणं या एका ध्येयासाठी त्यांनी बुद्धीचा निश्चय केला। सुग्रीव आणि श्रीराम यांची प्रथम भेट, समुद्र उल्लंघन, त्यात विघ्न आणणाऱ्या राक्षसिणींशी हनुमंतांनी बुद्धीनी केलेला प्रतिकार, लंकेचं निरीक्षण, रावणाची भेट व्हावी म्हणून स्वतःला बांधून घेणं, सीता मातेला आश्वस्त करणं, तिथून आल्यावर श्रीराम रावणात युद्धात विभीषणाचं सहाय्य घेणं,
किंवा द्रोणागिरी पर्वत उचलून आणणं

या प्रत्येक गोष्टीत हनुमंतांनी बुद्धीचं बळ वापरलेलं आहे. समोर आलेल्या अनेक आव्हानात्मक प्रसंगांमधून स्थिर आणि व्यवसायात्मिका बुद्धीमुळेच त्यांना हे यश मिळालं. समर्थ रामदास जेव्हा 12 वर्षांच्या साधनेनंतर देशाटनाला बाहेर पडणार असतात, प्रतिकूल परिस्थितीचं आव्हान स्वीकारणार असतात, म्हणून ते श्रीरामाजवळ अशी प्रार्थना करतात. म्हणून एका करुणाष्टकातलं शेवटचं चरण बुद्धी दे रघुनायका असं ते करतात. हे मागण्याआधी काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे हे आवर्जून सांगतात. सिद्ध सिद्धांत पद्धतीत बुद्धीचे विवेक, वैराग्य, शांती, संतोष आणि क्षमा हे 5 गुण सांगतात. विवेक आणि वैराग्य हा मोक्षाचा पाय आहे. शांती, संतोष, क्षमा हे गुण साधनारूढ व्हायला उपयुक्त ठरतात. मन बुद्धी आत्माकार झाली की अहंकाराचा लय होतो आणि साधक स्वतःला 6 मध्ये विलीन करतो. सद्बुद्धी संतवचनांचं मनन करून साधनेचा निश्चय करते. एकनाथ महाराज म्हणतात, संसार तरावया सद्बुद्धी द्या रामा. ही सद्बुद्धी देह, जगत यांच्या मिथ्यत्वाचा निश्चय करते, म्हणून ती आवश्यक आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक आपले डोळे उघडतो. माहितीच्या विस्फोटात आणि मल्टीटास्किंगच्या युगात यशाचा मूलमंत्र देणारा हा श्लोक आहे. आपलं नक्की ध्येय ठरवून त्यावर लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. हायपर फोकस होणं महत्वाचं आहे. अभ्यास सुरू आहे पण एकीकडे फोन, टीव्ही, मित्राशी चॅटिंग यामुळे एका कामातली एकाग्रता ढळलेली आहे. सोशल मीडियावरची रील्स, नोटिफिकेशन्स, चॅटिंग यामुळे नकळत आपण अस्वस्थ, चंचल राहतो. अनेक विचार एका वेळी डोक्यात सुरू राहतात आणि काही वेळाने आपण उगाचच थकून जातो, ड्रेन आउट होतो. याचा परिणाम निर्णय क्षमतेवर होतो, एकाग्रतेवर होतो. विहिरीला पाणी लागावं म्हणून एकाच ठिकाणी खोलवर खणत राहावं लागतं. 4-5 लहान लहान खड्डे खणून एका विहिरीला पाणी लागणार नाही, तसाच हा प्रकार. एकच विचार, एकच ध्येय असेल तर योग्य ते कार्य आपल्या हातून घडेलच.

0: च बुद्धयो व्यवसायिनां श्रीकृष्णार्पणमस्तु।
1: श्रोतेहो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 41वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं सुजाता बापट यांनी. श्लोकगायन केलं होतं रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
1: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
2: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
3: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7 वाजले आहेत.
4: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.
3: सकाळचे 7 वाजले आहेत. यानंतर काही क्षणात आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून भुले बिसरे गीत हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.
5: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

बोले विसरे गीत कार्यक्रमाचा उर्वरित भाग आपण ऐकू शकता काही क्षणात, पण तत्पूर्वी 7:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्ती पत्र प्रदान करणार. राज्यात इंधन टंचाई नाही, नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक. आता सविस्तर बातम्या. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या एकंदर 9,46,86,00 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षण उपक्रमात नोंदणी झालेल्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील. ज्या 3 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असंही चोक्कलिंगम म्हणाले. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकांचं वेळापत्रक काल निवडणूक आयोगानं जाहीर केलं. या सर्व जागांसाठी 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि तामिळनाडूमध्ये खासदार CV षणमुगम या दोघांची नुकतीच विधानसभेवर निवड झाल्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठी देखील 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नवनियुक्त उमेदवारांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सायप्रसचे पंतप्रधान निकोस क्रिस्थोदौलिदेस यांच्यासमवेत नवी दिल्लीत चर्चा केली. व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, वित्तीय संपर्क, तंत्रज्ञान, संस्कृती आणि भारत युरोपियन युनियन संबंध या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. दोनही नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा मुकाबला करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव CB जॉर्ज यांनी काल माध्यम प्रतिनिधींना याबाबत माहिती दिली. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोपगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. प्रकल्पाच्या उद्घाटन

0: सोहळ्याच्या निमित्ताने शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनाचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र भरारी घेत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते काल मुंबईत इमॅजिनेक्स 2026 या मुलाखतपर कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्र ही स्टार्टअप आणि युनिकॉर्नची राजधानी झाली असल्याचं ते म्हणाले. गेल्या 10 वर्षात राज्याची अर्थव्यवस्था तिपटीने वाढली असून 2030 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नवीन विभाग तयार केला असून आयुक्तालय निर्माण केलं आहे. शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ॲप तयार करण्यात आलं असून राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांनी ते डाउनलोड केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत टेक वीक 2026 घोषणा केली. टेक एंटरप्रेनर्स असोसिएशन ऑफ मुंबईतर्फे राज्य शासनाच्या सहकार्याने IDFC बँक आणि मेटा यांच्या संयुक्त सहकार्याने 29 आणि 30 मे रोजी मुंबईत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबई टेक वीक सारख्या उपक्रमांमुळे AI मधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील AI नवोन्मेषाचं अग्रगण्य केंद्र बनेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
1: तुमच्या घरात जुनी पुस्तकं, तुटलेली खेळणी किंवा जुने कपडे आहेत का? या सर्व वस्तू फेकू नका, कारण त्यांचा पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया करता येते.
2: ओला आणि सुका कचरा वेगळा करा आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवा. पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया करून आपण पर्यावरणाचा बचाव करू शकतो.
1: आपल्या पुणे शहराचं नाव उजळूया.
2: चला एकत्र येऊन स्वच्छतेत आपला सहभाग दाखवूया.
1: आपलं योगदान महत्त्वाचं आहे.
0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचं निदर्शनास आलं असून यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20% अधिक पेट्रोल डिझेलची विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली. रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून 30 आणि 31 मे या 2 दिवसांसाठी रायगडावर जाणारा पायी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार 6 जून तर तिथीनुसार 26 जून रोजी साजरा होणार आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी CBI काल पुण्यातून आणखी एका महिलेला अटक केली. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून NTA अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तज्ज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 11 आरोपींना अटक केली आहे. CBI देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रं, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर इथल्या आणखी 2 डॉक्टरांची CBI काल चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी PV कुलकर्णी याच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी CBI तपास वेगाने सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही पवनपार मार्गावरील खैरीचक जंगल परिसरात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांवर काल वाघाने केलेल्या हल्ल्यात 4ही महिलांचा मृत्यू झाला. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. तसंच पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागाने केलं आहे. सर्व मृत महिला गुंजेवाही गावातील रहिवासी असून तेंदू पत्ता संकलनातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास हातभार लावत होत्या. राज्यात दिवसेंदिवस पाणी टंचाईचं संकट गंभीर होत असून पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत केवळ 7.5 TMC म्हणजेच 25% पाणीसाठा शिल्लक आहे. भंडारा जिल्ह्याच्या 63 धरणं आणि तलावात उपयुक्त पाणी केवळ 25.662 TMC म्हणजेच 31% पाणीसाठा शिल्लक आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत

0: मार्फत 64 गावं आणि 230 वाड्यांमधील एकंदर 1,00,000 अधिक नागरिकांना 64 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी काल पावसाने हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात काल दुपारनंतर विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. सातारा जिल्ह्यातील खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यातील विविध भागात काल दुपारनंतर मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. सातारा तालुक्यातील नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्ती पत्र प्रदान करणार. राज्यात इंधन टंचाई नाही, नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: पुणे केंद्रावरून प्रसारित झालेल्या प्रादेशिक बातम्या आपण ऐकल्यात. आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:20 आणि 35 सेकंद झाले आहेत. आता प्रसारित करत आहोत भुले बिसरे गीत कार्यक्रमाचा उर्वरित भाग आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे। सकाळचे 7:30 वाजत आहेत। प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीलाच ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजातलं एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गाईड या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत.

0: मंडळी 1965 मध्ये देवानंद निर्मित, विजय आनंद दिग्दर्शित गाईड हा चित्रपट आर के नारायण यांच्या द गाईड या कादंबरीवर आधारित चित्रपट होता. फ्रीलान्स टूर गाईड राजू आणि एका श्रीमंत पुरातत्व शास्त्रज्ञाची पत्नी रोझी यांच्या आयुष्याची कथा या चित्रपटात उलगडत जाते. या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर होते फली मिस्त्री. 14व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये गाईड या चित्रपटाला आघाडीच्या 9 नामांकनांमध्ये सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून SD बर्मन, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका आज फिर जीने की तमन्ना है या गाण्यासाठी लता मंगेशकर, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विजय आनंद, सर्वोत्कृष्ट अभिनेता देवानंद, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री वहिदा रहमान आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट असे 7 आघाडीचे पुरस्कार मिळाले. त्यामुळे फिल्मफेअर पुरस्कारांच्या इतिहासात असे पुरस्कार मिळवणारा हा पहिलाच चित्रपट ठरला. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करू.

0: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू
1: संपर्क 89 29 30 41 42।
2: नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत। 38 अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी देखील भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून गाईड या चित्रपटाची निवड झाली होती, पण तो स्वीकारला गेला नाही। या चित्रपटाचं दिग्दर्शन आधी राज खोसला करणार होते, पण काही कारणास्तव त्यांनी हा चित्रपट सोडला। मग देवानंद यांनी स्वतःचे भाऊ विजय आनंद यांना दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी दिली। मंडळी, या चित्रपटातली गाणी खूप गाजली, विशेषतः आज फिर जीने की तमन्ना है, गाता रहे मेरा दिल, पिया तो से नैना लागे रे, क्या से क्या हो गया बेवफा तेरे प्यार में, मुंह से छल किए जाए सैया बेईमान, तेरे मेरे सपने अब एक रंग है, अशी गाणी कित्येक काळ आपल्या मनात रुंजी घालत राहिली। मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्समधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल। चला जाता जाता ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं, एस डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गाईड या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत।

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: श्रोतो, आता ऐकवत आहोत एक निवेदन. सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागामध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळात शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेल

0: कट तसंच तिखट पदार्थ खाणं टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. तेव्हा सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 7:39 आणि 45 सेकंद झाले आहेत. यानंतर प्रसारित करत आहोत आमचा एक ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: आज 32 वर्षाच्या तरुणाची केस बघणार आहोत ज्याला 12 वर्षांपासून टाइप 1 डायबेटीस होता आणि आता डोळ्याचं व्हिजन ब्लर व्हायला लागलेलं होतं, प्रॉब्लेम व्हायला लागलेला होता. तर इतक्या कमी वयामध्ये डायबिटीस झाला तर कॉम्प्लिकेशन्स पण लवकर सुरू होतात, हे आपण टाळू शकतो का आणि कशा प्रकारे?
3: कसे की हल्ली कमी वयात डायबिटीस होत आहेत. म्हणजे जर का आपण बघितलं की पूर्वी साधारण 85 नंतर वगैरे डायबिटीस होत होते, बरोबर ना? आणि त्यानंतर टाइप 1 डायबिटीस म्हणलं तर आपण म्हणजे जन्मताच बाबा पॅनक्रियाज काम करत नाहीये, म्हणजे जन्म झाल्यानंतर 1-2 वर्षानंतर डायबिटीस होण्याचं प्रमाण एकदम कमी होतं. मग नंतर तेही वाढलं आणि आता बघायला गेलं तर कुठल्याही वयामध्ये डायबिटीस व्हायला लागलंय. कारण कसं, साखर वाढण्याचं कारण नुसतं खाणंच नाहीये ना. म्हणजे तुम्हाला जर का मानसिक टेन्शन आलं तर अचानक कॉर्टिकोस्टेरॉइड्स वाढतात, तुमच्या लिव्हर मध्ये जी काही स्टोरेज शुगर असते ती बाहेर काढली जाते. मग त्याच्यामुळे बऱ्याच मुलांच्या जर का आम्ही बघतो की म्हणजे परीक्षेचा पिरियड असतो, काही टेन्शनस पिरियड असतो, त्यावेळेला तुम्ही काही करा शुगर लेवल वाढलेली असते, इन्सुलिन डोस किती जरी वाढवले तरी ती काही कमी होत नाही. म्हणजे शुगर नुसतीच मॅनेज करत राहिलं आपण तर त्यांच्यामध्ये जर का शुगर फ्लक्च्युएट होत राहणार आहे, म्हणल्यावर नुसतं शुगर मॅनेज करत राहून तुमच्या आर्टरी ज्या डॅमेज होणार आहेत त्या होणारच आहेत. आणि इन्सुलिन डोस वाढत जातात त्यांनी पण आर्टरीज डॅमेज होत जातात. आणि जर का आर्टरीज डॅमेज झाल्या तर फ्युचर कॉम्प्लिकेशन येणारच आहे.
2: श्रोते हो, डायबिटीस हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, वंध्यत्व यावरच्या आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84-84-05-1025, 84-84-05-1025, 8484-05-1025. डॉक्टर गिरी, मग ही कंडिशन आपण टाळू शकतो का? कमी वयातला डायबिटीस आणि कमी वयातले कॉम्प्लिकेशन टाळता येतात का?
3: बेसिकली मी जर का कमी वयातले डायबिटीस जर का टाळायचं असेल तर मी आम्ही आधीच सांगतोय की आयुर्वेदामध्ये गर्भसंस्कारापासून सांगितलेलं आहे. म्हणजे मूल जेव्हा तुम्हाला राहायचं आहे, बरोबर ना, त्यामुळे बीजशुद्धी पहिली झाली पाहिजे. त्याच्यानंतर जर का मुलं झाल्यानंतर ज्या गोष्टींचा आपण अतिरेक करतो, बरोबर की नाही, म्हणजे 1-2 वॅक्सिन जे महत्वाचे ते ठीक आहेत, पण मग अनेक प्रकारचे वॅक्सिन दिले जातात, मग त्याच्यासाठी अनेक प्रकारचे मेडिकेशन दिले जातात, बरोबर ना, हे केमिकल कुठेतरी आपण टाळायला पाहिजेत. आणि दुसरं म्हणलं तर म्हणजे आता एकदा डायबिटीस झाल्यानंतर, ज्याच्यावर मी अनेक वेळा बोललेलोच आहे, पण जर का आता सध्याचं जर का बघितलं कॉम्प्लिकेशन आपल्याला टाळायचे असतील तर आता नियमाप्रमाणे जर का आपण बघितलं तर वजनाच्या 0.53%, बरोबर ना, म्हणजे साधारण एखाद्याचं मुलाचं वजन 30 किलो आहे तर 15 युनिटच्या वर इन्सुलिन लागायला नाही पाहिजे त्यांना. पण आम्ही बघतो की मुलांना जवळजवळ म्हणजे 40-40 आणि 50-50 कधी काही काही जणांना तर 100-100 युनिट इन्सुलिन चालू असतात. म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स पण शरीरामध्ये एवढा क्रिएट झालेला असतो. खरं असते की एक प्रॉपर डायटरी चेंजेस देऊन, प्रॉपर आयुर्वेदिक ट्रीटमेंट देऊन हा इन्सुलिन रेझिस्टन्स पिरियॉडिकली तुम्हाला कमी करता आला पाहिजे. इन्सुलिन डोस कमीत कमी मेंटेन ठेवले पाहिजे. तर कारण इन्सुलिन पण तेवढंच वाईट आहे, म्हणजे ते डॅमेज करणार आहे शरीराला. तर त्याच्यामुळे कसं असतं माहिती आहे ना, की जर का प्रॉपर आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतलं, कारण शेवटी रक्तवाहिन्या डॅमेज होणार आहे, रक्तवाहिन्यांवर आपण काहीच काम करत नाही, तर मग आयुर्वेदाच्या माध्यमातून जर का आपण प्रॉपर रक्तवाहिन्यांवर काम केलं, इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करत जाऊन, म्हणजे म्हणतो ना शुगर बॅलन्सिंगसाठी, किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स जर का मेंटेन करत राहिलं, कमी म्हणजे इन्सुलिन मध्ये जर का त्याची शुगर मेंटेन होत राहिली, तरच आपल्याला फ्युचर कॉम्प्लिकेशन्स काय करता येतात टाळता येतात. आणि बेसिकली हे टाळण्यासाठी तुम्हाला रक्तवाहिन्यांवर काम करायला लागेल. आणि रक्तवाहिन्यांना काम करायचं असेल तर आयुर्वेदाने जे पिरियॉडिकली डिटॉक्सिफिकेशन सांगितले, म्हणजे पंचकर्म सांगितले, त्या जर का ट्रीटमेंट प्रॉपर वेनी जर का केल्या तरच फ्युचर कॉम्प्लिकेशन्स टाळता येतात. त्यामुळे आता हल्ली बऱ्याच म्हणजे ज्या लहान मुलांना डायबिटीस आहे त्यांच्या आईवडिलांना या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. कारण कसं होतं की प्रायमरी साईन दिसायला लागतात आणि मग ते आयुर्वेदाकडे येतात आणि मग प्रॉपर वेनी जेव्हा मॅनेज करतो तेव्हा, कारण शेवटी त्यांना आयुष्य काढायचं आहे. जर का त्यांचं आयुष्य चांगलं काढायचं असेल, 70-80 वर्ष त्यांचं जे काय असेल, तर प्रॉपर आयुर्वेदिक मॅनेजमेंट जर का ठेवली तरच टाइप 1 डायबिटीस एकतर बऱ्याच वेळेला रिव्हर्स पण करता येऊ शकतो आपल्याला आणि फ्युचर कॉम्प्लिकेशन सुद्धा टाळता येऊ शकतात.
2: म्हणूनच श्रोते हो, डायबिटीस

0: हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, बंध्यत्व यावरच्या आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे, तर इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 10 25, 84 84 05 10 25, 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.

0: श्रोते हो, यानंतर प्रसारित करत आहोत जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी हा कार्यक्रम.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
2: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्रविकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरच गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
2: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
3: श्रोतेहो, यानंतर प्रसारित करत आहोत एक बालगीत उषा गोखले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. प्रवीण दवणे यांची रचना, विनायक लिमया यांचं संगीत.
4: सकाळी टीव्ही, दुपारी टीव्ही, संध्याकाळी टीव्ही, रात्री सुद्धा टीव्ही.

0: याबरोबरच जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.
1: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: श्रोते हो, यानंतर प्रसारित करत आहोत आमचे काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना, गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना, गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी, बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
4: आजच भेट द्या पूना, गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
3: श्रोते हो, आपल्याला माहिती आहेच की भारतीय महिलांना सोन्याचे दागिने खूप आवडतात, पण सगळ्यात आवडणारा दागिना म्हणजे गळ्यातला सोन्याचा हार किंवा विविध सुवर्ण माला. आज पूना, गाडगे आणि सन्स या लोकप्रिय सुवर्ण पेढीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आपल्याला सोन्यांच्या विविध माळांच्या प्रकारांची, यांच्या स्वरूपाची माहिती देणार आहेत. तसंच त्याची शुद्धता, मजुरी ही कशी असते याचीही माहिती देणार आहेत. मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत.
6: नमस्कार. माळा वेगवेगळ्या प्रकारच्या येतात, कारण त्याच्यामध्ये जे मणी वापरले जातात त्या मणीच्या आकारानुसार त्याला नावं दिली गेली आहेत.
3: बर.
6: म्हणजे मोहन माळे, जोंधळी माळे, त्याच्यानंतर व्हर्टिकल मण्याची माळ असते, कंठी मण्याची माळ असते.
3: बर.
6: तर हे सगळे जे मणी आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे, असं समजा कंठी मणी असेल तर साधारणपणे षटकोनी असतो, जोंधळी माळ म्हटलं तर तो गुळगुळीत मणी येतो, मोहन माळ म्हटलं तर त्याला जरा रफनेस असतो,
3: डिझाईन
6: असतो त्याला, एक जेनेरिक म्हणजे इनबिल्ट डिझाईन असतं. मोहन माळेचा जर आपण एक विचार केला तर मोहन माळेमध्ये साधारणपणे 15 ते 17 ग्रॅम पर्यंत मोहन माळ 24-25 इंचाची मिळू शकते. आता त्याला जर तुम्ही एक्सटेन्शनला चेन लावली तर त्याचं वजन वाढू शकतं, पण अदरवाईज ती 17-18 ग्रॅम पर्यंत होऊ शकते.
3: एक पदरी,
6: एक पदरी, कारण आता मल्टीपदरच्या पण फॅशन निघाली. मल्टीपदर मध्ये 3 पदर केले जातात. एका बाजूच्या पदरांना 2 सेंटरला पदकं असतात, दुसऱ्या साईडला एकच सेंटरला पदक असतं आणि मग ती घातली जाते. पण एक पदरी जी माळ आहे ती साधारणपणे 15 ते 17 ग्रॅमची 24 इंचापर्यंत होते. साधारणपणे 100 मिलीग्रॅमचा एक एक मणी असतो त्यातला, आणि त्यामुळे 120 ते 125 मणी. आणि मग मंगळसूत्र जसं गुंफलेलं असतं तारांमध्ये, तशा प्रकारच्या तारांमध्ये ते मणी गुंफले जातात आणि त्याची माळ बनवली जाते. हौशी कलाकार आपल्याकडे की ते एक एक मणी वेळोवेळी घेत राहतात. 100 मणी साठले की घरवालीला जाऊन ती माळ द्यायची असते त्यांना. त्यामुळे त्यांचं 1500-1700 रुपये टाकून एक एक मणी घेऊन मग काहीतरी एक 2 वर्षामध्ये ते एक माळ तयार होते. आता या माळांना पारंपरिक इतिहास आहेत, आणि आता जर आपण मोहन माळ म्हटलं तर त्यातल्या हलक्या वजनाच्या मोहन माळा बनतात, वजनाला हलक्या, क्वालिटीला नाही.
3: अच्छा, आणि याच्या प्युरिटी विषयी काय सांगाल?
6: प्युरिटी तर 22 कॅरेट हॉलमार्क, आणि साईडला जो फासा असतो किंवा रिंग असते बंद करणारी, तोंड बंद करणारी, तर त्याच्यावरती हाऊसमार्क म्हणजे सराफाचं नाव किंवा कारागिराचं नाव एम्बॉस केलेलं असतं, त्याच्यावरून कळतं ते कुठून घेतलंय, कुणी बनवलंय.
3: बर. सर, तुम्ही म्हणताय ही माळ बनवायची तर 15 ते 17 ग्रॅम त्याचं वजन होईल आणि त्याची मजुरी पण असते, तर साधारण याची किंमत किती जाते?
6: आता आजच्या भावाने म्हणजे आपण 1,50,000 रुपये 10 ग्रॅमला भाव आहे असं गृहित
3: धरूया,
6: तर त्या भावाने जर विचार करायचा झाला तर 17 ग्रॅम वजन 22 कॅरेटचं जर आपण विचार करायचा झाला तर ते साधारणपणे 2,50,000 आसपास त्याची किंमत होईल सोन्याची. 2,50,000-2,60,000 14% ते 16% दरम्यान कुठेतरी याला मजुरी लागू शकते. तर ती मजुरीचा जर विचार केला आपण 2,50,000-16% तर ती साधारण 30-35,000 रुपयाची मजुरी आणि GST असं सगळं मिळून 3 लाखापर्यंत ही माळ होऊ शकते
3: अंदाजे.
6: हा, तर 3 लाखाची माळ करायची असली तर तुम्हाला दर महिन्याला साधारणपणे 10 महिन्याच्या स्कीम मध्ये जायचं असलं तर 30,000

0: रुपये सेव्ह करायला पाहिजे.
1: म्हणजे एक पदरी जर का मोहन माळ करायची झाली तर एवढा आपल्याला साधारण खर्च येऊ शकतो.
0: येस
1: मोडक सर, आज आपण श्रोत्यांना, खास करून महिला श्रोत्यांना, सोन्याच्या विविध माळांची माहिती दिलीत. माझ्या जवळच्या पूना गाडगी आणि सन्स या शोरूमला आजच भेट द्यावी असं मलाही वाटतंय. श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो. म्हणूनच आम्ही देतोय स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला, आणि त्यासाठी आजही आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
2: गुड मॉर्निंग श्रोते हो.
1: आजचा विषय आहे चालू खात्यातील तूट म्हणजेच करंट अकाउंट डेफिसिट. तर या संदर्भात तुम्ही इन्व्हेस्टरला योग्य सल्ला काय द्याल?
2: सो इन्व्हेस्टरला सल्ला देताना करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. सो देशाचं उत्पन्न आणि खर्च यातला फरक म्हणजे करंट अकाउंट डेफिसिट. ज्याप्रमाणे एखाद्या कुटुंबाचं उत्पन्न कमी आणि खर्च जर जास्त झाला तर तूट निर्माण होते, तसंच भारत ऍज अन कंट्री म्हणून जगाकडून ज्या वस्तू विकत घेतो इम्पोर्ट करतो आणि तुलनेनं कमी वस्तू विकतो म्हणजे कमी एक्सपोर्ट करतो, तेव्हा त्या खात्यात जी तूट निर्माण होते म्हणजे त्याला चालू खात्यातील तूट म्हणजेच करंट अकाउंट डेफिसिट असं आपण संबोधू शकतो. आता ही तूट वाढण्याची मेजर फॅक्टर्स काय असतात? तर कच्च्या तेलाची जी आयात होते म्हणजे क्रूड ऑइल जे मॅक्सिमम आपण इम्पोर्ट करतो, किंवा सोनं मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे सोन्याला मागणी आहे ते आपण इम्पोर्ट करतो. सो ह्याच्यामुळे कदाचित करंट अकाउंट डेफिसिट हे वाढू शकतं. ही दोन मेजर कारणं आहेत करंट अकाउंट डेफिसिट वाढण्यासाठी. भारत आपल्या गरजेच्या 80% जास्त कच्चे तेल आयात करतो. जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढतात, जी आत्ताची परिस्थिती आहे, त्यामुळे आपली आर्थिक तूट वाढण्याची शक्यता इथे वाढते. तसंच सोन्याच्या बाबतीत देखील घडतं. आता इथे कॅडचा आणि डॉलरचा पण संबंध आहे. जेव्हा आपल्याला जास्त आयात करावी लागते आणि जेव्हा आपल्याला जास्त डॉलर द्यायला लागतात, डॉलरची मागणी वाढते आणि रुपया कमकुवत होतो. रुपया पडला की पुन्हा आयात महाग होते, आणि हे देखील एक दुष्ट चक्र आहे जेव्हा कॅडचा विचार होतो. सो इन्व्हेस्टरने करंट अकाउंट डेफिसिट जितकं कमी असेल तेवढं इन्व्हेस्टमेंट आणि इकॉनॉमीसाठी चांगलं. आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटने गेल्या काही कालावधीत याच्यावर योग्य नियंत्रण मिळवलेलं आहे आणि हा फायदाच आहे इंडियन इकॉनॉमीसाठी. शॉर्ट टर्म मध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे हे वाढू शकतं, पण ते अगदीच छोट्या कालावधीसाठी असेल, त्यामुळे त्याचा फार विचार करण्याची गरज नाही. लॉंग टर्म इन्व्हेस्टरने योग्य कॅडचा विचार करून ग्रोथ ही पोटेन्शियल कशी आपल्या इन्व्हेस्टरला इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओला मिळू शकते याचाच विचार करावा जेव्हा कॅडचा विचार होतो.
1: श्रोते हो, या सल्ल्याबरोबर वेळ झाली आज इथेच थांबायची. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार श्रोते हो, बाय, गुड डे.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंडात. इन

0: ANFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: पुण्याच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे ठळक बातम्या. भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष 2025-26 विक्रमी 2.5 लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. आरबीआयकडून देण्यात येणाऱ्या लाभांशांपैकी आतापर्यंतचा हा सर्वाधिक लाभांश आहे. हा निर्णय काल मुंबईत गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या 623 बैठकीत घेण्यात आला. नाशिकमधील TCS कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणी 1500 पानांचं पहिलं आरोपपत्र काल नाशिकच्या नाशिक रोड न्यायालयात दाखल करण्यात आलं, अशी माहिती SIT प्रमुख संदीप मिटके यांनी दिली. TCS प्रकरणी पहिला गुन्हा देवळाली कॅम्प ठाण्यात 25 मार्चला दाखल झाला होता. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 12 बोर्ड परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रती मिळवून देण्याची अंतिम मुदत आणखी एका दिवसाने म्हणजेच उद्यापर्यंत वाढवली आहे. यापूर्वी आज ही मुदत संपणार होती. हा निर्णय गेल्या काही दिवसात मंडळाच्या संकेतस्थळावर झालेली गर्दी आणि त्यासोबतच अनधिकृत स्रोतांच्या हस्तक्षेपाचे अनेक प्रयत्न झाले असल्याचं निदर्शनास आल्यानंतर मंडळाने घेतला आहे. शाळा महाविद्यालयांना सुट्या असल्यानं राज्यातील समुद्र किनारे पर्यटकांनी फुलले आहेत. काल रायगड रिमोट ऑपरेटेड वॉटरक्राफ्ट यंत्रणेमुळे 20 वर्षीय तरुणीचा जीव वाचवण्यात प्रशासनाला यश मिळालं. रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या रोबोटिक बायोची उपयुक्तता या प्रसंगामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे. या यंत्रणेमुळे बचाव पथकातील कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात न घालता सुरक्षित अंतरावरून पाण्यात अडकलेल्या व्यक्तीला वाचवणं शक्य होतं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
5: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
7: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: श्रोतेहो 8:02 झाली आहेत. प्रसारित करत आहोत लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्तिगीत.
8: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
9: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
2: कार्यक्रमात सुरुवातीला प्रसारित करत आहोत उषा मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत. शब्दरचना वसंत बापट यांची तर संगीत आहे यशवंत देव यांचं.

0: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी
0: स्वामिनी। बिझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
4: हो आहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीस सुद्धा आहे.
3: आहो मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
5: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.
0: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ आत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गायडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता, बालशिक्षण मंदिर, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुझिव्ह. प्रतिमा एक्सक्लुझिव्ह, टिळक रोड, पुणे.

0: प्रत्येक कंझ्युमर प्रॉडक्ट,
1: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट,
0: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स, विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स, घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
2: कार्यक्रमात यानंतर प्रसारित करत आहोत श्रीकांत आमरे यांचं गीत. शंकर नील यांचं संगीत आहे तर स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

शब्दरचना संत रामदास, गायक डॉक्टर शेखर कुलकर्णी आणि डॉक्टर सुप्रिया बिल्दीकर, संगीतकार डॉक्टर शेखर कुलकर्णी।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजांत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेज मध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
2: संपर्क 9404598-9975.
3: वेबसाईट siddhivinayakcollege.org.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
5: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
6: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
5: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
7: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
8: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
7: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
8: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
9: काय रे, बस्ता कुठे बांधला?
10: अरे अर्थातच स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो.
9: अरे मग आमच्या ताईच्या मुलीच्या लग्नाचा बस्ता स्वामिनीतच बांधू.
10: व्याही मंडळी खुश ठेवायची असतील तर स्वामिनीला, साड्यांच्या महाराणीला पर्याय नाही.
11: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
12: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा, दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
13: 11वी 12वी कॉमर्स साठी पुण्यामध्ये क्लास शोधताय? अहो मग संध्या देशपांडे यांचे इरा कॉमर्स क्लासेस आहेत ना. अकाउंट, इकॉनॉमिक्स, OCM, SP या विषयांच्या तयारीसह नोट्सची सुविधा. संपर्क 8793489436, 8793489436. निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानी जवळ, सदाशिव पेठ, पुणे.
14: कार्यक्रमात यानंतर ऐकवत आहोत आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरातलं गीत. पद्माकर कुलकर्णी यांचे शब्द आहेत आणि संगीत आहे निलेश मोहरीर यांचं.

0: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
1: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
0: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
1: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
2: सन

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमात यानंतर शेवटचं गीत प्रसारित करत आहोत सुधीर फडके यांच्या स्वरात, गदिमांची रचना आणि यशवंत देव यांचं संगीत.

0: या गीताबरोबरच भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
3: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय. डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजून गेले आहेत. प्रसारित करत आहोत द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली हा कार्यक्रम.
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा सहज सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20
3: 7823 84 1120.

0: बेडेकर सन 1910 पासून.
1: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती. जवळचं ठिकाण आहे का कुठे खडक वासल्याच्या थोडं पुढे. अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
2: जपूरदा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, कुर्जे.
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
4: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
3: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
4: संपर्क 9689911240.
3: 9689911240.
5: नीता अगं, हे ऑनलाइन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
4: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
6: अलो मम्मा.
4: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
6: सांग मावशी.
5: अरे, चार चार आकडी आहे.
6: अगं तू सांग मावशी.
5: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
6: 13111.
5: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर
4: आहे.
5: पण कसं आलं तुला?
4: अगं, सक्सेस अबॅकस मुळे.
5: हो का? मग मी पण जिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
3: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट सक्सेस अबॅकस. ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 88 56 00 11, 8888 5600011.
7: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
8: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट.
9: लिक्विड सोप, फिनाइल, डिटर्जंट पावडर, परफ्युम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
8: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कंझ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
10: श्रोत्या, कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत. सवाल जवाबाची परंपरा अति प्राचीन आहे. श्रीमती दुर्गा भागवत यांनी आपल्या लोकसाहित्याची रूपरेखा या ग्रंथामध्ये नमूद केलं आहे की वैदिक कालामध्ये ब्रह्मोद्य या नावानं ही प्रथा अस्तित्वात होती. यज्ञप्रसंगी, विशेषतः राजसूय यज्ञाच्या वेळी पुरोहित एकमेकांना उखाणे घालीत. त्याला उद्देशून ब्रह्मोद्य हा शब्द वेदांमध्ये आला. आध्यात्मिक प्रश्नांना अनुलक्षून ही प्रश्नोत्तरं होत असत. अशा प्रकारची रचना प्रत्यक्ष प्रश्नोत्तरे नसली तरी ज्ञानेश्वर, एकनाथ आदी संतांनी केलेली आढळते. ती डफ गाणे, उपमानदे किंवा भेदिक या नावाने शाहिरी वाङ्मयातही प्रसिद्ध झालेली आहेत. लोकसाहित्यात आध्यात्मिक रहस्याचा भेद करणारी, कोड्यांचा गुढाचा भेद करणारी अशी ही रचना ती लावणीचाच एक प्रकार आहे. कलगीतुरा या नावानं भेदिक प्रश्नोत्तरं प्रसिद्ध आहेत. हा मनोविनोदाचा एक प्रकार असला तरी प्रतिस्पर्ध्याच्या बुद्धीचं चातुर्य, त्याच्या ज्ञानाचं खोचकपणे परीक्षण करण्याचा आणि लोकांसमोर उघड करण्याचा खटाटोप यामध्ये दिसतो. यामध्ये मायावादी ते कलगीवाले आणि निर्गुण ब्रह्माचे महत्त्व मानणारे ते तुरेवाले असा कलगीतुरा असा प्रकार होता. माडगुळकरांनी ही शाहिरी परंपरा आपल्या दमदार रचनेनं पुढं चालवली. आपल्या अलौकिक प्रतिभेनं आणि प्रगाढ व्यासंगानं आशयघर रचना आणि काव्यसौंदर्य या दृष्टीनं शाहिरी वाङ्मयाचा हा प्रांतही

माडगूळकरांनी समृद्ध केला. असं म्हणतात की संत साहित्य, लोकसाहित्य, कथापुराणं यांचं वाचन व्यासंग यांनी सुसंस्कृत झालेला आणि याच मातीच्या संस्कारक्षम अन्नावर गदिमांचा पिंड पोसलेला होता. आजच्या या कार्यक्रमात आपण गदिमांनी चित्रपटासाठी लिहिलेले काही सवाल जवाब ऐकणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात वैजयंता या चित्रपटासाठी आशा भोसले आणि अमर शेख तसंच सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत. संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: व्यासपायझेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स चे विस्परिंग विंड.
2: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150
1: 77 67 15 15 0.
3: पहिलं पाऊल पडलं अक्काच्या घरात.
4: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय.
5: हो अहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीज सुद्धा आहे.
4: अहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटलचे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
6: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88 84 94 22 22.
7: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह. बर का
0: विस्परिंग विंड अगदी प्राईम लोकेशन वर.
1: प्राईम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आजच्या या कार्यक्रमात आपण गदिमांनी लिहिलेले काही सवाल जवाब ऐकत आहोत. यानंतर ऐकूयात लाखात अशी देखणी या चित्रपटासाठी आशा भोसले, पागधरे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत.

गाईक चंद्रावरती डाग कशाचा काळा काळा राही ग छाप सशाचा।

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
2: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
1: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
2: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20
3: 7823 84 1120.

आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स.

0: बेडेकर सन 1910 पासून
1: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
2: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807 9 7.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
4: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
3: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
4: संपर्क 96 899 11 240 9689 99 11 240.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100%

0: टक्के खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
2: श्रोतेहो प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
4: विविध भारती पुणे ठळक बातम्या. इराणमधील संघर्ष आणि होर्मुझची समुद्रधुनीमधील व्यत्ययांमुळे जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 91 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली. गेल्या 10 दिवसात झालेली ही तिसरी दरवाढ आहे. दरम्यान इंधन बचतीसाठी राज्य सरकारनं पर्यटन विभाग आणि संलग्न मंडळाचे प्रस्तावित असलेले परदेश दौरे रद्द केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी काल दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या 17 गुणवंत विद्यार्थ्यांची मिशन गगनभरारी या उपक्रमाअंतर्गत बंगळुरू इथं इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. 5 दिवसांच्या या दौऱ्यात हे विद्यार्थी इस्रोच्या विविध विभागाअंतर्गत अवकाश संशोधन आणि आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती घेणार आहेत. या उपक्रमासाठी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील 5वी ते 7वीच्या 22,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. राज्याच्या सागरी क्षेत्रात येत्या 1 जून ते 31 जुलै या कालावधीत यंत्रचलित मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम अंतर्गत ही 61 दिवसांची पावसाळी मासेमारी बंदी लागू करण्यात आली असल्याची माहिती रायगड अलिबाग मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय पाटील यांनी काल दिली. सामाजिक सांस्कृतिक कला आणि क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दिल्या जाणाऱ्या पद्मश्री महेंद्र कपूर पुरस्कार तसंच विविध मानाच्या पुरस्कारांचं वितरण काल मुंबईत करण्यात आलं. इंटरनॅशनल थिएटर अँड स्पोर्ट्स फाउंडेशन आणि साईदीच्या प्रतिष्ठानकडून या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. अभिनेते बोमन इराणी, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव ब्रिजय सिंह आणि मुंबई पोलीस दलातील उपआयुक्त बंजरंग बनसोडे, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांचा यामध्ये सन्मान करण्यात आला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या 9:58 वाजून.

0: अँपियर रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: श्रोतेहो, आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. प्रसारित करत आहोत कार्यक्रम
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
3: आजच्या या कार्यक्रमात मी अमृता हर्षे आपलं स्वागत करते. श्रोतेहो, आजची लेखणी केंद्रित आहे शांताराम आठवले यांच्यावर. खरं तर 2 मे हा त्यांचा जन्मदिन, पण आज 23 मे मराठीतील ज्येष्ठ संगीतकार केशवराव भोळे यांचा जन्मदिवस. त्या अनुषंगानं आठवलेंच्या जीवनप्रवासाबद्दल फारसं न बोलता आज त्यांच्या आणि केशवराव भोळे यांच्या सांगीतिक योगदानाबद्दल जास्त बोलूयात. तसंच या दोघांच्या प्रतिभेतून साकारलेली काही गीतंही आजच्या या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, शांताराम आठवले आणि केशवराव भोळे यांच्या भेटीचं आणि त्यानंतर दोघांच्याही सांगीतिक योगदानाचं श्रेय प्रभात चित्रपट संस्थेला जातं. शांताराम आठवले प्रभातमध्ये दाखल झाले तेव्हा अमृत मंथन या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शक केशवराव भोळे हे करत होते. यांनी त्यांची चाचणी घेण्यासाठी चित्रपटातील एका गीताचा प्रसंग समजावून सांगितला. गीताची चाल अगोदरच तयार होती. केशवरावांनी ती चाल आठवले यांना वारंवार म्हणून दाखवली. ती ऐकून आठवल्यांना एकदम स्फूर्ती येऊन त्यांनी बसल्या बैठकीत प्रसंगानुरूप एक गीत लिहून केशवरावांना दिले. ते त्यांनी चालीसकट म्हणून पाहिले. त्यांना ते मनापासून आवडले. व्ही शांताराम यांनाही ऐकवल्यानंतर त्यांनाही ते पसंतीस पडले. अमृत मंथनमध्ये नायिका शांता आपटे हिच्या तोंडी असलेले हे गीत होते किती सुखदा येत निशा. हे सुंदर गीत ऐकून प्रभातने अमृत मंथन चित्रपटासाठी गीतकार म्हणून महिन्याला 30 रुपये

पगारावर त्यांची नेमणूक केली आणि आठवले प्रभातचे पदलेखक झाले. ऐकूयात याच चित्रपटातील त्यांनी लिहिलेलं हे गीत.

0: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल,
1: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
0: संपर्क 0206701900.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह. बर का
0: विस्परिंग विंड अगदी प्राइम लोकेशन वर.
1: प्राइम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट से विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77-67-15-15-0.
3: पहिलं पाऊल पडलं हक्काच्या घरात.
4: नीता अगं, हे ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
2: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
5: अलो मम्मा.
2: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
5: सांग मावशी.
4: अरे, 4-4 आकडी आहे.
5: अगं तू सांग मावशी.
4: बर. किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
5: 13111.
4: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. ए, हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
2: मग
4: हे पण कसं आलं तुला?
2: अगं, सक्सेस अबॅकसमुळे.
4: हो का? मग मी पण चिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
6: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट. सक्सेस अबॅकस ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88856500011. 8885600011.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796 999 1827.
2: श्रोते, शांताराम आठवले यांची लेखणी आणि केशवराव भोळे यांचं संगीत एकमेकांना पूरक असंच होतं. या दोघांमधला महत्त्वाचा दुवा म्हणजे प्रभात चित्रपट संस्था. प्रभातच्या देवदास या चित्रपटाचा तरुणाईवर विपरीत परिणाम झालेला पाहिल्यावर देवदासप्रमाणे दुख के अब दिन बीतत नाही, सैया बिन नाही आवत चैन, अशा प्रकारचे नुसते विलाप करत बसण्यापेक्षा झुंजार वृत्तीने जीवन जगावं असा दिव्य संदेश प्रभातनं द्यायचं ठरवलं. त्याचेच पर्यावसान म्हणून कुंकू, माझा मुलगा, माणूस असे एकामागून एक निघालेले चित्रपट. ऐकूयात कुंकू या चित्रपटातील शांताराम आठवले यांनी लिहिलेलं हे गीत आणि केशवराव भोळे यांचं संगीत.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 0206701900।

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे यंदाची फिरस्ती. जवळचं ठिकाण आहे का कुठे खडक वासल्याच्या थोडं पुढे. अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
3: जपूरचा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, कुर्जे.
4: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ आत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
5: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
6: भारत का गम एक्सपर्ट.
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
7: शुद्ध बीजापोटी फळे रसार गोमटी या संत तुकारामांच्या रचनेनं स्फूर्ती घेऊन शांताराम आठवले यांनी संत तुकाराम या चित्रपटासाठी एक गाणं लिहिलं, अभंगच म्हणूयात. या बोलपाटातला तो अभंग हुबेहूब साक्षात तुकाराम महाराजांनी लिहिला आहे असा वाटावा इतका तो अर्थपूर्ण सरस उतरलाय. हा चित्रपट लागल्यावर या पदानं महाराष्ट्रभर वेड लावलं होतं. महाराष्ट्र भाषाभूषण आजगावकर आणि पांगारकर या तुकारामांच्या चरित्रकारांनी तर हा तुकारामांचा अभंग कोणत्या गाथेतून घेतला आम्हाला तो कुठंच सापडत नाही अशी पत्र लिहूनही विचारणा केली होती. आठवल्यांच्या या रचनेला तुकारामांची प्रतिष्ठा आणि पावित्र्य लाभलं होतं. ऐकूयात संत तुकाराम या चित्रपटातलं त्यांनी लिहिलेलं हे पद.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29100।
3: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानंत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका। जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। फोन 93-56-360-175।

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य.

0: मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
2: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
4: श्रोत्यो, मुख्य घटना 10 वाजता घडणं आणि 10 वाजता प्रेमिकांनी एकमेकांचं स्मरण करणं या अजब कल्पनेवर एक तोडकमोडकं कथानक लिहिलं गेलं. तीच कथा नीटनेटकी करून त्याची पटकथा लिहिली आणि 10 वाजता हा चित्रपट तयार झाला. चित्रपटातील नायिका, तिची अद्ययावत सजवलेली खोली, वातावरण, सजावट अगदी फॅशनेबल, मग गीत आणि संगीतही तसंच असायला हवं, नाही का? आठवलेंनी शब्द लिहिले आणि त्यांच्या शब्दांना संगीतातून चटकदार आणि सोपी साथ दिली केशवराव भोळे यांनी. ऐकूयात या चित्रपटातलं हे गीत.

0: श्रोते हो, शांताराम आठवले यांच्या रूपानं मराठी चित्रपटसृष्टीला प्रतिभा संपन्न गीतकार लाभला. साधी सोपी आशयघन अर्थपूर्ण आणि अतिशय प्रासादिक रचना हे त्यांच्या गीताचं वैशिष्ट्य होतं. मराठी चित्रपट गीतांना सुबोध असं वळण सर्वात प्रथम त्यांनीच लाभलं असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणूनच आठवले मराठी चित्रपटाच्या आद्य गीतकारापैकी एक ठरतात. आज त्यांच्या आणि केशवराव भोळे यांच्या या जोडीचा सांगीतिक योगदान ऐकवण्याचा, त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आपल्यासमोर केला. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला अवश्य कळवा. याबरोबरच मी अमृता हर्षे कार्यक्रमातून आपला निरोप घेते.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवे

0: हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 9:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: पुणे आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजरमुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजरनं फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुणे आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुणे आय केअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.
1: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS, DNB मेडिसिन, DNB रुमॅटॉलॉजी, संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी 4:55 वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरॉलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर, पाटील रिजन्सी, एरंडवणे, पुणे. कॉल करा 90 75 111 591. निरोगी सांधे, सक्रिय जीवन. Thank you.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर 0 अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल 0 कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
4: कार्यक्रमात यानंतर प्रसारित करत आहोत वीज म्हणाली धरतीला या नाटकासाठी फैयाज यांच्या स्वरातलं हे पद. पद लिहिलं आहे कुसुमाग्रज यांनी, तर संगीत आहे डॉक्टर वसंतराव देशपांडे यांचं.

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087807.
2: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देश

0: पांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे
2: श्रोते हो दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी श्रोते हो दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आयकेअर सहंज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आयकेअर मिशन हेल्दी आईज
1: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम मोस्तुते सांधे दुखी आणि गुडघे दुखीवर रामबाण उपचार
3: यानंतर प्रसारित करत आहोत एकच प्याला या नाटकातलं कीर्ती शिरेदार यांच्या स्वरातलं हे पद

0: मत्स्यगंधा या नाटकातलं आशालता वाबगावकर यांच्या स्वरातलं हे गीत होतं. बालकवी ठोंबरे यांची रचना तर संगीत पंडित जितेंद्र अभिषेक यांचं. कार्यक्रमात परत येत आहोत एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: QR कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
3: फसला UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
5: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर

0: कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरंच काही असे गायडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत.

0: 8186। हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
2: कुसुम शेंडे यांच्या स्वरातलं पटवर्धन या नाटकातलं पद ऐकवत आहोत। शब्द आणि संगीत आहे गोविंदराव टेंबे यांचं।

0: नीलाक्षी जुवेकर यांच्या स्वरातलं सौभद्र नाटकातलं हे पद लिहिलं होतं अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी, तर संगीत होतं गोविंद पटवर्धन यांचं. श्रोतेहो, या पदाबरोबरच आम्ही पूना आय केअर मर्मबंधातली ठेवही हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: सकाळचे 9:58 होत आहेत. प्रसारित करत आहोत ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठी येत्या 18 जूनला निवडणूक होणार आहे. मतमोजणीही त्याच दिवशी होणार आहे. राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही याच दिवशी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णाद्रमुकचे नेते सी व्ही षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेत येत्या 31 मे रोजी पंतप्रधान देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा 134वा भाग असेल. सैन्य भरतीसाठी येत्या 1 ते 12 जून दरम्यान सामायिक प्रवेश पात्रता चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. विविध 22 संवर्गातल्या पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीनं होणाऱ्या या परीक्षेत देशभरात 206 शहरांमध्ये 403 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. परीक्षेच्या वेळापत्रकासंदर्भात उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन लष्करातर्फे करण्यात आलं आहे. राष्ट्रीय जनगणनेअंतर्गत राज्यातली घर यादी आणि गृहगणनेचं काम पूर्ण झाल्यानंतर येत्या 30 जूनपासून मतदार याद्या विशेष फेरतपासणी अर्थात SIR मोहिमेला सुरुवात होणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना त्यांचे बूथ लेवल असिस्टंट नेमण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. त्यानुसार विविध पक्षांनी राज्यभरात 1,13,000 सहाय्यकांची नियुक्ती केली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या वतीनं विभागीय स्तरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे यांनी ही माहिती दिली. कृषी निविष्ठांसंदर्भात गैरप्रकार आढळला तर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58
4: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
6: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.

0: सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
1: श्रोतेहो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत आमचे काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद.
3: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रोलाइफ क्लिनिक.
4: नमस्कार श्रोते हो, प्रोलाइफ क्लिनिक प्रस्तुत होमिओपॅथीवर बोलू काही या कार्यक्रमात मी प्रियांका गोगटे
5: आणि मी दीपक रेगे
4: तुमचं मनापासून स्वागत करतोय. श्रोते हो, डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिक मधून होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतलेले अनेक पेशंट्स चे चांगले अनुभव आपल्याला ऐकायला मिळतात. आज आपण ऐकणार आहोत इनफर्टिलिटी म्हणजेच वंध्यत्व या विषयासंबंधी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेतलेल्या काही जोडप्यांचे अनुभव.
5: प्रियांका, आपल्याला पहिलं पत्र आलंय ते मिस्टर अँड मिसेस साळवेकर यांच्याकडून. मिस्टर साळवेकर 43 वर्षांचे आणि मिसेस साळवेकर 40 वर्षांचे आहेत. त्यांचं लग्न उशिरा झालं आणि 7 वर्ष इनफर्टिलिटी अशी त्यांची केस होती. प्रोलाइफ क्लिनिक मध्ये कुठल्याही सर्जरी किंवा केमिकल औषधांशिवाय त्यांना गर्भधारणा झाली, त्यामुळे त्या खुश आहेत. त्यांनी गर्भधारणा होत नसलेल्या जोडप्यांना असा मेसेज सांगितलाय की वय, उशिरा लग्न या गोष्टींनी पॅनिक न होता प्रोलाइफ क्लिनिक मध्ये या, इथे यावर सोल्युशन आहे. धन्यवाद मिस्टर अँड मिसेस साळवेकर.
4: दीपक, पुढचं पत्र आपल्याला आलेलं आहे मिस्टर अँड मिसेस अडसूळ यांचं.
5: अच्छा.
4: मिस्टर 32 वर्षांचे आहेत आणि मिसेस अडसूळ 30 वर्षांचे आहेत. लग्नानंतर 4 वर्ष इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचा त्यांना त्रास होत होता आणि मागच्या 2 वर्षात त्यांची 3 अबॉर्शन्स झाली. लॅप्रोस्कोपी करून पण काही उपयोग झाला नाही. गायनेकॉलॉजिस्टनी त्यांना टेस्ट ट्यूब बेबी सुचवलं, पण त्यांनी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिकची ट्रीटमेंट घ्यायचं ठरवलं आणि त्यांना त्यात यश आलं. आता त्या 8 महिन्यांच्या प्रेग्नंट आहेत आणि लवकरच त्यांना बाळ होईल. आता त्यांनी असं सांगितलंय की मिसकॅरेजेस होत असले तरी खचून जाऊ नका, प्रोलाइफ क्लिनिकची मदत घ्या. श्रोते, वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी या गंभीर आजाराबद्दल तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणालाही माहिती करून घ्यायची असेल तर जरूर संपर्क करा 95 95 95 59 58 28, 95 95 95 59 58 28, 9595955928. तसंच डॉक्टर विकास कराळे यांच्या युट्यूब चॅनलला पण तुम्ही व्हिजिट करू शकता.
5: प्रियांका, पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस देवकर यांचं. त्यांच्या लग्नाला 8 वर्ष झाली. त्यांचा प्रॉब्लेम असा होता की बीज चांगलं नव्हतं, पण त्यांची आर्थिक परिस्थिती सुद्धा त्यावेळी चांगली नव्हती. तरीही त्यांनी लॅप्रोस्कोपी IUI केलं तरी फायदा झाला नाही, पण त्यांनी प्रोलाइफ क्लिनिक मध्ये ट्रीटमेंट घेतली डॉक्टर विकास कराळे यांच्याकडे. आर्थिक गोष्टीत सुद्धा डॉक्टर विकास कराळेंनी त्यांची अडचण समजून घेतल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानलेले आहेत. धन्यवाद देवकर.
4: दीपक, पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस मोरे यांचं.
5: बर.
4: मिस्टर मोऱ्यांचं वय 30 आणि मिसेस मोऱ्यांचं वय 28 वर्ष आहे. लो एंडोमेट्रियम असा त्यांना त्रास होत होता. सगळे उपाय झाले पण काहीही फरक पडला नाही त्यांना. मग मिस्टर अँड मिसेस मोऱ्यांना टेस्ट ट्यूब बेबी सुचवलं गेलं, पण त्यांनी तो ऑप्शन न निवडता डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिकची ट्रीटमेंट घेतली आणि 4 महिन्यात त्यांना गर्भधारणा झाली. मिस्टर अँड मिसेस मोरे, तुमचं अभिनंदन.
5: पुढचं पत्र आपल्याला पाठवलं आहे ते मिस्टर अँड मिसेस जाधव यांनी. मिस्टर जाधव 38 वर्षांचे तर मिसेस जाधव 37 वर्षांचे आहेत. त्यांनी 3 वेळा IVFची सायकल केली, तिन्ही वेळा ही सायकल फेलच झाली आणि या सगळ्यामुळे आर्थिक, मानसिक, शारीरिक नुकसान पण झालं त्यांचं. त्यानंतर ते डॉक्टर विकास कराळेंच्या प्रोलाइफ क्लिनिक मध्ये आले आणि त्यांना 11 महिन्यात गुण आला. त्यामुळे मिस्टर अँड मिसेस जाधवांचं सगळ्यांना सांगणं की हिम्मत सोडू नका, प्रोलाइफ क्लिनिक मध्ये जा, ट्रीटमेंट घ्या आणि यशस्वी व्हा.
4: वा. पुढचं पत्र आपल्याला आलंय मिस्टर अँड मिसेस नडियाल यांचं.
5: अच्छा.
4: मिस्टर 34 आणि मिसेस 30 वर्षांच्या आहेत. त्यांच्या इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचं कारण होतं की त्यांच्या ट्यूब्स ब्लॉक झालेल्या होत्या. मग डॉक्टरांनी त्यांना IVF सुचवलं होतं, पण आर्थिक अडचण त्यांची असल्यामुळे त्यांनी प्रोलाइफ क्लिनिक मध्ये जायचं ठरवलं आणि 6 महिन्यात त्यांना गुण आला. आणि ते असं सांगतात की संपूर्ण हार मानण्याच्या आधी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिक मध्ये जाऊन होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्या, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
5: प्रियांका, पुढचं पत्र आपल्याला आलंय ते मिस्टर अँड मिसेस पांढरे यांच्याकडून. त्यांचं वय दोघांचंही 35 वर्ष आहे. मिसेस पांढरेंना PCOD त्रास होता म्हणून त्यांची गर्भधारणा होत नव्हती. दोघेही 6 वर्ष प्रयत्न करत होते, पदरात फक्त त्यांच्या अपयशच येत होतं. मग त्यांनी डॉक्टर विकास कराळे यांच्या प्रोलाइफ क्लिनिक मध्ये ट्रीटमेंट घेतली 3-8 महिने आणि त्याचा त्यांना उपयोगही झालेला दिसतोय.
4: वा. श्रोते, वंध्यत्व म्हणजेच इनफर्टिलिटी या गंभीर आजाराबद्दल तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यांपैकी कोणालाही माहिती करून घ्यायची

0: असेल तर जरूर संपर्क करा 95 95 95 59 28, 95 95 95 59 28, 9595955928. तसंच डॉक्टर विकास कराळे यांच्या युट्यूब चॅनलला पण तुम्ही व्हिजिट करू शकता.
1: नमस्कार. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते प्रोलाइफ क्लिनिक. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
3: गुड मॉर्निंग चित्रा. श्रोत्यांनो नमस्कार.
2: विक्रम, आजची जी केस आहे, या मुलाचं वय आहे 20 वर्ष, अक्षय याचं नाव आहे, आणि त्याची आई हा रेडिओ कार्यक्रम आपला नेहमी ऐकायची आणि त्या अक्षयला घेऊन तुझ्याकडे आल्या. तो आहे सेकंड इयर इंजिनिअरिंगला, तो हॉस्टेलवरती राहतो आणि 2-3 वर्षात त्याचं 15 किलो वजन वाढलंय. आता त्याचं वजन 92 किलो आहे.
3: आता अक्षय सारख्या केसेस भरपूर आजकाल मी बघतो. अक्षयचा ऍक्च्युअली फिटनेस हा चांगला होता आणि त्याचं वजन 68-70 दरम्यान होतं, जे त्याच्या उंची करता अत्यंत परफेक्ट होतं. त्याच्यानंतर काय होतं की ज्युनियर कॉलेज संपतं आणि मग सिनियर कॉलेजला जेव्हा ग्रॅज्युएशनला व्यक्ती ऍडमिशन घेते आणि तेव्हा जर का हॉस्टेलवरती असेल तर ऑफकोर्स आई वडिलांना प्रचंड मुलांची काळजी असते, तर त्यामुळे त्यांचा पॉकेट मनी चालू होतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे बेसिकली मुलं बाहेर खाण्याचं प्रमाण मुलांचं हे प्रचंड वाढतं. अक्षयच्या बाबतीत एक्झॅक्टली सिमिलर केस होती. त्याला मी विचारलं की तू किती वेळा कॉलेजच्या मेस मध्ये खातोस, तर तो म्हणला की आठवड्यात नाही, 1-2 मी कॉलेजच्या मेस मध्ये खातो, बाकीचं सगळं जेवण माझं बाहेरच असतं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे इंजिनिअरिंगला गेल्यानंतर त्याचा व्यायाम हा कम्प्लिटली थांबला. कॉलेजमध्ये चालून जेवढा केवढा व्यायाम त्याचा होत असेल त्यालाच तो व्यायाम तेवढा. जो आधी 12वी पर्यंत रोज फुटबॉल असायचं, त्यानंतर कॉलेजच्या टीम मध्ये असल्यामुळे फुटबॉलच्या ट्रेनिंग मध्ये होणारे एक्सरसाइजेस ते असायचे, त्याच्यानंतर घरचं खायचा आणि वेळच्या वेळेस झोपायचा, आणि या सगळ्या चारही गोष्टी तो जेव्हा इंजिनिअरिंगला जॉईन झाला तेव्हा सगळ्या गेल्या. म्हणजे काय तर तो कम्प्लीट बाहेरचं खायला लागला, व्यायाम पूर्ण बंद झाला आणि हॉस्टेलमध्ये राहायला लागल्यानंतर मुलं 1-2 शिवाय तर मला वाटत नाही कुठली मुलं झोपतात, त्यामुळे झोपही बोंबली होती आणि त्यामुळे त्याचं वजन झपाट्याने वाढलं होतं. म्हणजे जे 68-70 वजन त्याचं असायचं ते गेल्या 2 वर्षामध्ये 95 kg, म्हणजे महिन्याला 1 किलो वाढलं असं म्हणायला देखील हरकत नाही. आणि त्यामुळे त्याच्या आई वडिलांना त्याची चिंता लागली होती वाढत्या वजनाची आणि त्यामुळे ते आपल्याकडे घेऊन आले.
2: तू काय काय सांगितलंस हे ऐकूच यात, पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5, पुणे. विक्रम्स फिटनेसची ब्रांच कोथरूडकरांसाठी मृत्युंजय मंदिरासमोर, बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर, कर्वे रोड, पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9011-325-00, 9011-325-00, 90-111-32-500. ब्रेकवर जाण्यापूर्वी विक्रम, आपण केस डिस्कस करतोय अक्षयची, हॉस्टेलवर राहतोय, सेकंड इयर इंजिनिअरिंगला.
3: बरोबर. तर आता अक्षय जेव्हा माझ्याकडे आला, आता इनफॅक्ट फॉर दॅट मॅटर मी मगाशी ब्रेकवरती जायच्या आधी म्हणलं तसं, ही केस फक्त अक्षयची नाहीये, त्या वयोगटातल्या सगळ्याच मुला मुलींची आहे. जेव्हा वयवर्ष 15 ते 25 या वयोगटातली व्यक्ती माझ्याकडे येते आणि वजन कमी करायचंय किंवा हेल्थ सुधारायची जेव्हा ते म्हणतात, तेव्हा मी त्यांना हा एक नेहमी प्रश्न विचारतो की तुम्हाला आई वडील घेऊन आलेले आहेत का, तुमचं तुम्हाला वजन कमी व्हावं असं वाटतंय, किंवा आपली हेल्थ सुधारावी, किंवा आपली स्किन टोन सुधारावा, किंवा आपण चांगलं दिसावं, हे तुमचं तुम्हाला वाटतं आहे का, तुम्हाला आई वडील घेऊन आले. आता आई वडील घेऊन आले असतील तर ती मुलं काही पाळणार नाहीत, ते त्यामुळे काही उपयोग नाही. पण अक्षयच्या बाबतीत असं झालं की तो म्हणला की नाही, मला स्वतःहून असं वाटतं की वजन कमी करायचंय आणि माझा 2 वर्ष अलीकडे फिटनेस अत्यंत चांगला होता, तर त्यामुळे त्याला मी समजावून सांगितलं की 2-3 गोष्टी म्हणलं तुला करायला लागतील. मॅक्सिमम तुला 11-11 झोपावंच लागेल आणि तेव्हा झोप येण्याकरता तुला पहिले 7 उठणं चालू करायला लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे मेसमध्ये व्यवस्थित जी पोळी भाजी मिळते तीच तुला खावी लागेल दुपारी आणि रात्री, म्हणजे तुला बाहेरचं जे खाणं आहे ते तुला कम्प्लिटली बंद करायला लागेल. आणि तिसरी गोष्ट मी त्याला सांगितली की सिम्पल साधे तुझ्या हॉस्टेलच्या रूम मध्ये करता येतील असे काही एक्सरसाइजेस मी तुला देणार आहे जे 1 तासामध्ये संपतील, ते तुला रेग्युलरली करायला लागतील. आणि पहिल्याच आठवड्यात जेव्हा तुझं 1 किलो वजन कमी झालेलं तुला दिसेल तेव्हा तुला जे काय मी सांगतोय त्यावरती कॉन्फिडन्स पण येईल आणि तू इन्स्पायर्ड पण होशील आणि तू सेल्फ मोटिवेशन ज्याला आपण म्हणतो ते ट्रिगर होईल आणि तू ते करत जाशील. तर तो त्यांनी अग्री केलं, जसं मी त्याला सांगितलं होतं तसं पहिल्या 15 दिवसात त्याचं 2 किलो वजन कमी झालं आणि त्यानंतर तो ते फॉलो करत गेला. आज आपण त्याचा रिझल्ट बघितला, 5 महिने तर आज त्याचं 16 किलोनी वजन कमी झालेलं आहे. आज तो 92 वरून 76 वरती तर आत्ता झालेला आहे आणि आता जे काही थोडंसच वजन पुढे कमी व्हायचं उरलंय ते पुढच्या 2-3 महिन्यामध्ये त्याचं होऊन जाईल.
2: याचबरोबर इथंच थांबूयात. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा 9011-325

0: 9011132500 9011132500 विक्रम फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत उद्या सुद्धा गप्पा. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक सूचना. ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत द्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून बेडेकर तयार
1: मसाला। श्रोते हो नमस्कार, बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात मी चित्रा खरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बेडेकर मसाले वालेचे संचालक अजित बेडेकर सर आपल्याशी गप्पा मारतात। अजित सर नमस्कार।
2: नमस्कार नमस्कार।
1: हा बेडेकर लोणचे मसाला वापरून कैरीचं लोणचं कसं बनवायचं, कारण हा सगळा आता कैरी आणि आंबा सीझन आहे, तर याबद्दल आज ऐकायचंय।
2: अगदी खरं सांगायचं झालं ना तर एका वाक्यात सांगायचं झालं तर बेडेकर लोणचं मसाल्याच्या पाकिटावरती जी लोणचं बनवायची कृती दिली आहे ती जशीच्या तशी फॉलो करायची, एवढं सांगितलं तरी खरं खरं म्हणजे पूर्ण पुरे होत। परंतु जर का नीट सांगायचं झालं तर समजा आपण बाजारातनं 1 किलो कैरी आणली असेल, 1 किलो कैरी आणावी, ती चांगली स्वच्छ धुवून घ्यावी आणि मुख्य म्हणजे चांगली कोरडी करून घ्यावी। मी परत परत कोरड्या म्हणतो, याचं कारण असं की पाणी आणि लोणच्याचं वाकडं आहे, पाण्यामुळे लोणचं खराब होतं।
1: बरोबर।
2: त्याच्यामध्ये बेडेकर लोणचं मसाला 100 ग्रॅमच्या एका पाकिटातला सगळा मसाला घालावा।
1: अच्छा।
2: आणि त्याचबरोबर 125 ग्रॅम मीठ घालावं। आपल्या घरगुती पद्धतीने बोलायचं झालं तर साधारण 1 वाटी मीठ त्याच्यासाठी वापरायला लागतं। हे फोडी, त्याच्यानंतर लोणच्याचा मसाला, आणखीन मीठ, ह्यांचं सगळं एकत्र मिक्स करून घ्यावं आणि हे सगळं मिश्रण एका कोरड्या असलेल्या काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीत घट्ट भरून घ्यावं आणि त्याच्यानंतर त्याच्यात थंड केलेली फोडणी होतावी, म्हणजे आपलं लोणचं तयार झालं।
1: खरंय। श्रोते हो, बेडेकरांची खास चविष्ट उत्पादने आता आपल्या जवळच्या दुकानांमध्ये उपलब्ध। कैरी, लिंबू यासह 14 प्रकारची लोणची, गोडा मसाला, संडे मसाला यासह 15 प्रकारचे मसाले, लसूण चटणी, शेंगदाणा चटणी यासह इतर चटण्या, याशिवाय गौरी गणपती, नवरात्र, दिवाळी, फराळ या सर्व पारंपरिक सणांचा गोडवा वाढवणारी, उकडीचे मोदक, उपवासाचे पदार्थ अशी खास बेडेकर उत्पादने, 114 वर्षांची परंपरा। ऑनलाईन ऑर्डरसाठी संपर्क करा 99-877-98-747, 99-877-98-747, 9987798747, आमची वेबसाईट www.vpbedekar.com। बेडेकर लोणचे मसाला वापरून कैरीचं लोणचं कसं करायचं हे तुम्ही सांगितलं, आता ह्याच्यासाठी पण काही खास टिप्स असतील त्याही ऐकायचे।
2: खास टिप्स म्हणजे काही गोष्टींवरती जर का आपण नीट लक्ष दिलं ना तर कैरीचं लोणचं हे जास्त चांगलं बनतं। म्हणजे उदाहरण द्यायचं झालं ना तर कैरी ही खूप आंबट हवी, अगदी कडक हवी आणि आतमध्ये बाठ धरलेली हवी, म्हणजे कोवळी असलेली कैरी असेल तर त्याचं लोणचं चांगलं बनत नाही। नंतर कैरी चांगली स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घ्यावी, तसंच लोणचं ठेवायच्या ज्या बरण्या असतात त्या सुद्धा स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्याव्या। लोणचं बनवून झालं की त्याच्यावरती फोडणी घालून झाली की जर का तुम्हाला वर्षभर लोणचं मुरवून ठेवायचं असेल तर त्या बरणीला दादरा बांधून, म्हणजे एक स्वच्छ कापड बांधून ठेवावं आणि ते झाकण लावून ठेवावं। आणि सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे नेहमी बेडेकर लोणच्याचा तयार मसालाच वापरावा,
1: ते खूप महत्वाचं। बेडेकर मसाले वाले प्रस्तुत लोणच्यात मुरलेले आणि मसाल्यात गाजलेले बेडेकर मसाले या कार्यक्रमात अजित बेडेकर यांच्या सोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात। तोपर्यंत नमस्कार।
2: नमस्कार।
3: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात, आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: निर्मिती संकल्पना बाळ एम जोगळेकर, अमेय जोगळेकर.
1: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक तयार
2: मसाला. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: AMFI registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: सर, या वर्षामध्ये अधिक मास आलेला आहे आणि असं आपण म्हणतो दरवेळेला की अधिक मासामध्ये जावयाला बऱ्यापैकी गोष्टी या दिल्या जातात, दान करण्याचं सुद्धा महत्व या काळामध्ये खूप असतं. तर आता या सगळ्या पारंपरिक गोष्टी झालेल्या आहेत, या पारंपरिक गोष्टींना आधुनिकतेची जोड देण्याचं काम आता बऱ्याच अंशी केलं जातं. तर फायनान्शियली किंवा इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने आपण याला कशी जोड देऊ शकतो आधुनिकतेची, याबद्दल आज बोलू.
2: काय विषय छेडलाय हो मॅडम तुम्ही. अधिकस्य अधिकम फलम असं आपण म्हणतो. ओके, म्हणजे हा संस्कृत श्लोक आहे, दिल्याने कमी होत नाही बघा असं काय म्हणतो आपण. आणि दान देताना म्हणजे जेव्हा मी उजव्या हाताने दान करतोय ते डाव्या हाताला देखील कळलं नाही पाहिजे अशी देखील एक भावना आहे. सो अधिक मास हा अधिक या शब्दातच त्याचं सगळं काही दडलेलं आहे असं मला वाटतं. म्हणजे आता याची सुरुवात कशी, काय याची हिस्ट्री काय, की वर्षात 12 महिने असतात. ओके, हा एक वेगळा महिना अधिक मास म्हणून येतो, दर 3 वर्षांनी येतो आणि म्हणून तो अधिक असं. आता परंपरा काय चालू आहे किंवा परंपरा काय आहे, तर अधिकात वाण दिलं जातं, वेगवेगळ्या गोष्टी 33-33 प्रमाणात दिल्या जातात, 33 गोष्टी 33 प्रमाणात दिल्या जातात. ओके, जावयाला वाण लावलं जातं किंवा मुलीला वाण लावलं जातं, भाच्याला वाण लावलं जातं, तर ही रूढी परंपरा आहेच. तर आता ह्याला आधुनिकतेची जोड द्यायची म्हणजे नक्की काय करायचंय, तर ह्या गोष्टी दिल्याच जाव्या, परंपरा रूढी ह्या जपल्या जाव्यात, कारण त्या संस्कृतीला अनन्य साधारण महत्व आहे आणि म्हणूनच त्या परंपरा ह्या जपल्या जाव्यात. पण त्या जपताना ती परंपरा पुढच्या पिढीलाही स्मरणात राहावी. ओके, त्यांनी कायम त्याची आठवण ठेवावी असा जर विचार आपल्याला जोपासायचा असेल तर त्याला आधुनिकतेची जोड देणं गरजेचं आहे.
1: श्रोते हो, SIP, SWP, एक रकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता.
2: ही आधुनिकतेची जोड देताना ओके नव्या गोष्टी अंगीकारणं गरजेचं आहे. म्हणजे नव्या गोष्टी अंगीकारायचं आहे म्हणजे काय करायचंय, तर आपण जेव्हा दान देतोय तर एक प्रकारचं आपण गिफ्ट देतोय. ओके, त्याला गिफ्ट हा शब्द वापरणं संयुक्तिक होणार नाही, पण आपण गिफ्टच्या स्वरूपात ते देतोय, त्या वस्तू देतोय, 33 गोष्टी 33 प्रमाणात देतोय. ओके, सो मग ह्याला जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटशी जोडणार आहोत, ओके, म्हणजे जोडणार आहोत असं जेव्हा मी म्हणतोय, तेव्हा दान देतानाच आपण जर ते दान किंवा देण्याची गोष्ट ही इन्व्हेस्टमेंट फॉर्म मध्ये दिली, म्हणजे समजा SIP 33 हप्ते, मग मी छोटी SIP असेल कदाचित, ती 500 रुपये महिन्याची SIP असेल, म्हणजे ज्या वस्तू आपण सगळ्या मिळून देणार आहोत त्याच वस्तूंचं मूल्यमापन करून तेवढी रक्कम जर SIP फॉर्म मध्ये दिली तर कदाचित ते पैसे वाढणार आहेत, ते दान वाढणार आहे, ते कमी होणार नाहीये आणि ते कायम स्मरणात राहणार आहे. ओके, अशी एखादी आपण गोष्ट करू शकतो. जर असं असेल की म्हणजे

0: नुकतंच आमच्या एका क्लायंटच्या मुलीचं लग्न झालं बघा, आणि त्यांनीच येऊन मला हा सल्ला दिला की भूषण मी ना वाण म्हणजे अधिक मास जेव्हा येणार आहे तेव्हा म्युच्युअल फंडमध्ये 2 लाख रुपये मुलीच्या नावाने गुंतवणूक करून ते जावयाला आणि मुलीला गिफ्ट करणार आहे. ओके, हे तुम्ही तुमच्या प्रत्येक क्लायंटला सांगा, कारण ते पैसे वाढण्याची गरज आहे आणि ते पैसे त्यांना भविष्यात कामी येणार आहेत, वेगवेगळ्या गोष्टींसाठी कामी येणार आहेत. तर असं का घडू नये? ओके, असं त्याच क्लायंटने मला सल्ला दिला, म्हणूनच आपण हा विषय आज छेडलेला आहे की अधिक मास आलाय आणि मग जावयाला दिले जाणारं दान किंवा भाच्याला दिलं जाणारं दान, अधिक मासातलं दान हे इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपात असावं असं मला वाटतं.
1: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, या अधिक मासामध्ये तुम्ही सुद्धा जर का तुमच्या मुलीला जावयाला वाण देण्याची तयारी करत असाल तर एक उत्तम पर्याय इन्व्हेस्टमेंटचा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुमच्या समोर आहे आणि त्याच्या योग्य मार्गदर्शनासाठी SIP साठी, SWP साठी किंवा एकरकमी गुंतवणुकीसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. श्रोते हो, हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. वाणी सर, जसं आता तुम्ही म्हणालात की 33 SIP हप्ते, ही संकल्पनाच इतकी गोड की खरंच म्हणजे या छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट मधनं सुद्धा खूप काहीतरी मोठं आपण दुसऱ्याला देऊ शकतो. अमाऊंट छोटी असली तरी सुद्धा किंवा एक रकमी गुंतवली तरी सुद्धा. अजून काय सांगाल तुम्ही?
0: सो बेसिकली कसं आहे मॅडम की आपल्याला म्हणजे दान दिल्याने कमी होत नाही आणि अधिक मासातलं दान हे अधिक आहे, म्हणजे त्याचं पुण्य अधिक लाभत असं आपण म्हणतो. किंवा त्यात अशी ही संकल्पना आहे की ज्या नवरा बायकोला म्हणजे मे बी तो जावई मुलगी असेल किंवा बादशाह आणि त्याची बायको असेल तर ही हा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे आणि यांना दिलेले दान हे कधीच कमी होत नाही, आपल्याला कधी कमी पडणार नाही दिल्याने. ओके, हा विचार जेव्हा मनात आहे तेव्हा त्याला इन्व्हेस्टमेंटची जोड, कारण तो बाच्चाबाच्ची किंवा ते जावई आणि मुलगी यांना भविष्यात मोठा पैसा लागणार आहे, यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे किंवा लग्न होऊन 3-4 वर्ष झालेली आहेत, मुलांची उच्च शिक्षण आहे, त्यांचं रिटायरमेंट प्लॅनिंग आहे, वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे लागणार आहेत आणि मग त्याला जर थोडासा हातभार ह्या वाणातून लागला तर ते वाण आयुष्यभर स्मरणात राहणार आहे आणि जेव्हा ते स्मरणात राहील तेव्हा ती परंपरा देखील कायम सुरू राहील, कारण ते पुण्य ज्या जोडीने दिलंय त्याला लाभणार आहे, ज्या जोडीला मिळालंय त्यांना आयुष्यभर स्मरणात राहणार आहे आणि एकंदरीतच हे जेव्हा स्मरणात राहील तेव्हा ती परंपरा देखील कंटिन्यू होईल आणि मग त्याचं महत्व हे कायम अधोरेखित राहील. म्हणून वाण, अधिक मास आणि इन्व्हेस्टमेंट याची सांगड ही अत्यंत महत्वाची आहे.
1: वा, खूप छान विषय आज आपण इथे चर्चा केलेला आहे आणि श्रोते हो, म्हणूनच या अधिक मासामध्ये तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलीला, जावयाला, भाच्याला किंवा सुनेला अशा पद्धतीचं वाण द्यायचं असेल, दान द्यायचं असेल तर छोट्या छोट्या रकमेच्या SIP तुम्ही सुरू करू शकता, एक रकमी गुंतवणूक सुद्धा तुम्ही त्यांच्या नावाने करू शकता, कारण हीच इन्व्हेस्टमेंट पुढे जाऊन त्यांच्या उपयोगी पडणार आहे. तेव्हा अशा SIP साठी, एक रकमी गुंतवणुकीसाठी किंवा फायनान्शियल प्लॅनिंग साठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764125533. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, पुन्हा भेटू.

0: and be registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय.

0: झोपळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जगदीश कदम सर आजही आपल्या बरोबर आहेत. नमस्कार कदम सर.
2: नमस्कार.
1: इतका मोठा भव्य दिव्य प्रोजेक्ट उभारणीसाठी जो निधी आवश्यक आहे तो कशा प्रकारे उभारला गेला, कुठपासून याची सुरुवात झाली?
2: श्रोते हो, खरं तर तुमच्या आमच्या सर्वांच्याच मनातलं एक अतिशय आदर्श व्यक्तिमत्व ज्यांचा उल्लेख करता येईल, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. आणि या छत्रपतींच्या जीवनचरित्रावरती ज्या वेळेला एक भव्य दिव्य शिवसृष्टीचा प्रकल्प उभा करायचा, याचा संकल्प आम्ही ज्या वेळेला महाराजा प्रतिष्ठानच्या सगळ्या विश्वस्तांनी केला, त्यावेळेला आम्ही असं ठरवलं की हा प्रकल्प या सहस्त्रकामध्ये एकदाच असलेल्या या अद्वितीय अशा राजाच्या प्रतिमेचं रूप आपण या शिवसृष्टीमध्ये उभं करणार आहोत, त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलीही कॉम्प्रोमाइज होता का म्हणे, त्याच क्वालिटीचा वर्ल्ड क्लास हा शिवसृष्टीचा प्रकल्प उभा राहिला पाहिजे.
1: श्रोते हो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेण्यासाठी, त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी शिवसृष्टी बघायला नक्की या. शिवशाहीर कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शिवसृष्टी आहे. आंबेगाव पठार पुणे इथे छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, प्रसिद्ध जगदंबा तलवारीची प्रतिकृती, आग्र्याहून सुटकेचा प्रसंग, गड किल्ले यांची अनोखी सफर तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळेल शिवसृष्टीमध्ये. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. कदम सर, तुम्ही सांगत होता शिवसृष्टी उभारायला सुरुवात कधी झाली ते?
2: 1999 साली ज्या वेळेला बाबासाहेबांनी मला याच्यामध्ये विश्वस्त म्हणून इंजिनियर या नात्याने याची धुरा माझ्या खांद्यावरती दिली, मला आठवतं, त्याचं प्लॅनिंग सुरू झालं 1999 ते 2006. आणि 6 ला ज्या वेळेला याचा आराखडा आम्ही तयार केला, त्यावेळेला विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावरती याची मुहूर्तमेढ रोवायची असं ठरलं. बाबासाहेबांनी मला सांगितलं, जगदीशराव तुमच्या हस्ते कुदळ. मी अतिशय लाजरा झालो. ही धुरा तुम्हालाच सर्वांना पुढे न्यायची आहे आणि शिवसृष्टी उभी करायची आहे. पहिल्या टप्प्याचं काम जवळपास 6 वर्ष चाललं. खर्च आला 60 कोटी रुपये.
1: बापरे.
2: हा सर्व खर्च कोणाचीही मदत न घेता आम्ही सर्व विश्वस्तांनी असं ठरवलं की आपण आपल्याच उभ्या राहिलेल्या पैशातन हा पहिला टप्पा पूर्ण करू. आता हे पैसे कुठनं उभे राहिले? तर जाणता राजा या महानाट्यामध्ये आमचे असंख्य कलाकार सुरुवातीपासून जे काम करतात, अगदी अल्प मानधनांवरती त्यांनी हे काम केलं. बाबासाहेबांची 12,000 व्याख्यानं झाली, त्यातनं काही निधी उभा केला. त्या व्यतिरिक्त 1,000 वा जाणता राजाचा कार्यक्रम आम्ही BKC च्या ग्राउंड वरती मुंबईला हुज हु अशा 400 उद्योजक आणि कलाकारांना बोलवून केला, त्यातनं काही पैसे उभे राहिले. 1,001 वा कार्यक्रम आम्ही पुण्याच्या शिवसृष्टीच्या प्रांगणात केला, तिथे पुण्यातली मंडळी आणली, बोलवली, त्यांच्याकडनं काही निधी उभा केला. आणि 1,002 वा जाणता राजाचा कार्यक्रम लंडनच्या जवळ वेम्बली स्टेडियम मध्ये अनेक्स मध्ये आम्ही जाणता राजाचा कार्यक्रम इथनं जवळपास 45 कलाकार घेऊन जाऊ तिथे केला, त्यातनं काही निधी उभा केला. असे 60 कोटी रुपये उभे करून आम्ही हा पहिला टप्पा पूर्ण केला.
1: आणि श्रोते हो, या शिवसृष्टीचे पुढचेही टप्पे आता पूर्ण झालेले आहेत. आणि आता 1 मे ते 27 जून या दरम्यान महिला आणि 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी शिवसृष्टीमध्ये प्रवेश मोफत आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी शिवसृष्टीच्या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन स्लॉट बुक करणं गरजेचं आहे. वेबसाईट www.शिवसृष्टी.com. ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलं आहे त्यांनाच मोफत प्रवेश दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी. मोफत प्रवेशिकेसाठी आजच शिवसृष्टीच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, पुन्हा पुन्हा भेटूयात. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान प्रस्तुत समजण्या शिवरायांची दृष्टी, पाहूया भव्य शिवसृष्टी.

0: कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
4: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
3: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
4: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
3: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
0: नमस्कार श्रोते हो, डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरच्या डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर चारुता.
5: नमस्कार.
0: आयव्हीएफच्या अनेक वेगवेगळ्या शंका ज्या आपल्या मैत्रिणींच्या किंवा श्रोत्यांच्या मनात आहेत त्याबद्दल आपण बोलतो आहोत. त्यातला अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आयव्हीएफ कोणामध्ये गरजेचं आहे किंवा त्याचे काही क्रायटेरिया असतात का, याबद्दल सांगा.
5: निश्चितच क्रायटेरिया आहेत. त्यामध्ये सुद्धा फिमेल क्रायटेरिया आणि मेल क्रायटेरिया असे वेगळे आहेत. सो फिमेल मध्ये युजली पेशंटचं एज काय आहे, किती वर्षांपासून ते प्रयत्न करतात आहेत, याच्या आधी त्यांनी काय काय ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि त्यांचे रिपोर्ट काय आहे, त्या व्यतिरिक्त सोनोग्राफी मध्ये दोन्ही बीजाशयात बीज किती शिल्लक आहे, याच्या व्यतिरिक्त पेशंटला अजून काही कोमॉर्बिडिटीज म्हणजे डायबेटीस, थायरॉइड, बीपीचा त्रास, ह्या सगळ्या गोष्टींचा कंबाईन विचार करून त्या पेशंटला आयव्हीएफ हे सजेस्ट केलं जातं.
0: आता जेव्हा हे फिमेलच्या अनुषंगाने असतं त्यावेळेला तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगितल्या, या आयव्हीएफच्या आधी सुद्धा त्यांना काही वेगळ्या ट्रीटमेंट दिल्या जातात का डायरेक्ट आयव्हीएफची ट्रीटमेंट असते, याबद्दलही सांगा.
5: काही पेशंटला डायरेक्ट आयव्हीएफ सुद्धा सांगावं लागतं. जसं मी सांगितलं, पेशंटचे रिपोर्ट काय आहे आणि इन्फर्टिलिटीचं नेमकं कारण काय आहे ते कारण आपण शोधून काढल्यानंतर त्याच्यासाठी त्या कारणासाठी जी बेस्ट ट्रीटमेंट अव्हेलेबल आहे ती सांगणं हे इन्फर्टिलिटी स्पेशालिस्टचं काम असतं. आणि त्याच्यामुळे जर बेसिक ट्रीटमेंटनी त्या जोडप्याला प्रेग्नन्सी राहणं शक्य असेल तर बेसिक ट्रीटमेंट सांगितली जाते. पण रिपोर्टमध्ये जर बऱ्यापैकी अबनॉर्मॅलिटीज असतील तर आपल्याला शक्यतो हायर ट्रीटमेंट म्हणजे आयव्हीएफ किंवा टेस्ट ट्यूब बेबी यांनी सक्सेस निश्चितच जास्त मिळू शकतो.
0: श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव आणि प्रत्येकाचा हक्क असतो. यासाठीच योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. डॉक्टर चारुता, जसं मगाशी तुम्ही म्हणालात की काही जणांना डायरेक्ट आयव्हीएफची ट्रीटमेंट आम्ही सजेस्ट करतो, मग याच्या मागे काय क्रायटेरिया असतो, कोणते असे पेशंट असतात?
5: आयव्हीएफची ट्रीटमेंट सांगताना मेल आणि फिमेल दोन्ही फॅक्टर्स आपल्याला बघायला लागतात. समजा लग्न उशिरा झालं असेल, वय जास्त असेल, साधारण 35 नंतर भारतीय स्त्रियांमध्ये बीजांचा आकडा आणि त्याची गुणवत्ता, क्वालिटी क्वांटिटी दोन्ही सुद्धा कमी व्हायला लागतात. आणि त्याच्यामुळे जो सोनोग्राफीमध्ये बीज कमी दिसत असतील किंवा एएमएचची व्हॅल्यू बऱ्यापैकी कमी येत असेल तर अशा वेळेला त्यांना आपण आयव्हीएफचा सल्ला देतो. बीजाशया व्यतिरिक्त जर एखाद्या पेशंटच्या दोन्ही गर्भनलिका बंद असतील, त्या ओपन करण्यासाठी प्रयत्न केला जातो, परंतु जर त्याची हेल्थ चांगली नसेल, फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक असतील किंवा अनहेल्दी असतील, तर अशा पेशंटला पूर्वी कोणतीही ट्रीटमेंट नव्हती. बेसिकली टेस्ट ट्यूब बेबी किंवा आयव्हीएफची सुरुवातच अशा पेशंटपासून झाली होती ज्यांना ट्यूबचा प्रॉब्लेम होता. त्यामुळे जर एखादी पेशंट आपल्याकडे आली आणि जिच्या दोन्ही ट्यूब्स डॅमेज आहे, सो अशा वेळेला बाकी कोणतीही ट्रीटमेंट सजेस्ट न करता डायरेक्ट टेस्ट ट्यूब बेबी जर आपण सजेस्ट केलं तर आपल्याला त्यांना मूल देता येणं शक्य आहे.
0: अच्छा श्रोते हो, आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव असतो. यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधुनिक उपचारांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम असलेलं वंध्यत्व निवारण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ. संपर्क 866-91-67-67-2, 866-91-67-67-2, 8669167672. पुन्हा भेटूयात. डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर शिरवळ प्रस्तुत स्वप्नपूर्ती दाम्पत्याच्या अपत्य प्राप्तीची साथ आहे जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची. या कार्यक्रमात डॉक्टर चारुता जोगळेकर यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
5: नमस्कार.
3: या कार्यक्रम

0: क्रमाचे प्रायोजक डॉक्टर जोगळेकर हॉस्पिटल शिरवळ.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: सौ स्मृती आणि श्री संदीप पोद्दार यांचे बापूस सर्व्हिसेस हायजीन 1992 पासून क्लिनिंग इंडस्ट्री मधलं विश्वासार्ह नाव बापूस सर्व्हिसेस हायजीन. संपर्क 98 22 19 13 20 9822 19 1320. बापूस सर्व्हिसेस
1: हायजीन. श्रोते हो नमस्कार. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मनमोकळ्या गप्पाच्या आजच्या भागात आपल्या सोबत आहेत बापूस सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार
1: स्मृती मॅडम. आपण गप्पा मारतो आहोत एकूणच पाणी जे आहे जे अतिशय महत्वाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. या पाण्याबद्दल तुम्ही खूप छान तुमचे अनुभव सांगता. काय केलं पाहिजे हे तुम्ही सांगताय. पाणी साठवण्याच्या ज्या टाक्या असतात त्या स्वच्छ करणं का गरजेचं आहे याबद्दलही तुम्ही सांगत होतात. हाच विषय मला तुमच्याशी पुन्हा पुढे असा बोलायचा आहे की उन्हाळ्यात आपण आता बघतोय की पाणी साठवण्याची जी जागा असते किंवा टाक्या असतात इथे पाणी गळतीचं प्रमाण बऱ्याचदा जास्त असतं. उन्हाळ्यामध्ये पाणी गळतीचं प्रमाण एकूणच वाढलेलं आपल्याला दिसून येतं. आता याची काय कारणं असू शकतात. पावसाळ्याच्या तोंडाला पाण्याचे जे सगळे संसाधन आहेत ते जास्त असतात आणि साठवण्याच्या जागा याचा मेंटेनन्सही वाढतो. या सगळ्या मागचं काय कारण आहे आणि मग काय केलं पाहिजे.
2: आता जसं की तुम्हाला माहित आहे की आता उन्हाळा आहे आणि तुम्ही म्हणलात तसं की उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता ही जाणवते सगळ्यांना आणि स्पेशली ज्या मोठमोठ्या सोसायटीज आहेत टाउनशिप्स आहेत तिथे तर हे जास्त प्रमाणात आपल्याला जाणवतं. कारण तिथे कॉर्पोरेशनचं पाणी पुरेल असं नाही होत ना. तिकडे त्यांना वेगळ्या सोर्सचा हे घ्यावा लागतो आधार घ्यावा लागतो. तर मग त्यावेळेला काय होतं की या ठिकाणी जे पाणी येतं ते आता कुठल्या सोर्स मधून येतं आपल्याला माहित नाही. ते नदीमधून येतंय. बऱ्याचदा असं होतं की ते पाणी स्वच्छ असतच असं नाही. काही वेळेला ते वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्र करून मग ते दिलं जातं. त्यामुळे पॉसिबिलिटी असते की त्या पाण्यामध्ये बॅक्टेरिया असू शकतो किंवा काही गोष्टी समजा तुम्ही टेस्टिंगला दिलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या पाण्याची जी गुणवत्ता आहे ती काय क्वालिटीचं ते पाणी आहे हे लक्षात येतं. तर मग असं जेव्हा असतं तेव्हा आपल्याला अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. कारण पाणी हे डायरेक्टली आपल्या आरोग्याशी रिलेटेड आहे. त्यामुळे तुम्ही त्याला नेग्लेक्ट करून चालणार नाही. सो मग जे आता वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत जसं आपण आत्ता बोललो की ज्या कार्यरत आहेत ज्या स्वच्छ करतात टाक्या किंवा जिथे तुम्ही पाणी साठवता तर त्या तुम्ही आवर्जून त्यांना कॉन्टॅक्ट करा. म्हणजे ते येतील आणि तुमच्या टाक्या स्वच्छ करून देतील. हे वरच्यावर तुम्ही पावसाळ्यात म्हणा उन्हाळ्यात म्हणा समजा करून घेतल्या तर तुम्हाला त्रास याचा कमी होईल.
1: बरोबर. श्रोते हो पाण्याच्या टाकीची स्वच्छता पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूस सर्व्हिसेस हायजीन यांना 98 221 91 320 या नंबरवर 98 221 91 320 9822 19 1320. आमची वेबसाईट www.bapusservices.com. स्मृती मॅडम तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा आता सांगत होतात की उन्हाळ्यात कसं आपण पाणी साठवण्याची जागा आणि टाक्यांची स्वच्छता करायला पाहिजे.
2: तर मग वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यांना आपण कॉन्टॅक्ट करतो आणि ते टाकीची स्वच्छता करून देतात. आणि जो गाळ असतो तो सगळा ते काढून वगैरे तुमची टाकी स्वच्छ करून देतात. तर मला असं सांगायचं आहे की ह्या सुविधा फक्त पावसाळा आहे पावसाळ्यात करून घ्यावं किंवा वर्षातनं एकदाच करून घ्यावं स्वच्छ असं नाही आहे. तुम्ही ते दर जसे ऋतू आहेत आपले उन्हाळा आहे पावसाळा आहे हिवाळा आहे तर प्रत्येक जे सीझन आहे त्या सीझनमध्ये ही टाकी स्वच्छ करणं गरजेचं आहे. कारण त्या त्या वेळेला त्या त्या प्रकारचं पाणी आलेलं असतं आणि ते त्या टाकीची स्वच्छताच जर आपण राखली नाही तर मग ते पाणी आपण जर समजा घेत

0: तर त्याच्यापासून होणारे जे आजार आहेत ते आपण टाळू शकणार नाहीत. आणि आपण जसं म्हणतो प्रिव्हेंशन इज बेटर देन क्युअर, तर मग आपण या आहेत संस्था, तर मग त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करा. त्या तुम्हाला स्वतः रिमाइंडर कॉल्स करतात, तुम्ही आठवणीनं 3 वेळा टाक्या वर्षातनं करू शकता स्वच्छ.
1: अच्छा.
0: आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या टाक्यांची किंवा जिथे कुठे तुम्ही पाणी साठवत असाल त्याची स्वच्छता आणि निगा राखू शकता.
1: नक्कीच. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. दुसरी महत्वाची शंका असते लोकांच्या मनात की पाणी स्वच्छता करताना केमिकलचा वापर किती केला जातो किंवा नंतर किती त्याचा उपयोग होईल किंवा आम्ही ते कसं वापरायचं.
0: केमिकल आता वापरली जातात हे खरं आहे, पण ह्या ज्या संस्था आहेत ह्या स्पेशलाइज्ड संस्था आहेत. इथे तुमच्या टाकीच्या क्षमतेच्या अनुषंगाने ते केमिकल डायल्यूट केलं जातं आणि वापरलं जातं. त्यामुळे आता पाणी हे इतका हा नाजूक विषय आहे की तिथे तुम्ही एक्स्ट्रा केमिकल किंवा जास्त हार्श केमिकल वापरू शकत नाही, कारण हे पाणी तुम्ही पिण्यासाठी वापरता, तुमच्या भांड्यांना वापरता, म्हणजे एकूणच हे पाणी घरात वापरलं जातं. तर ते खूप काळजीपूर्वक डायल्यूट करून, आता समजा ती 10,000 टाकी असेल लिटरची, तर त्या हिशोबाने ते डायल्यूट करून ते वापरतात. त्यांना त्याचं ज्ञान असतं आणि ज्यांच्याकडे हे ज्ञान आहे आणि ज्या संस्था ट्रेंड आहेत या विषयामध्ये त्यांनाच आपण अप्रोच करून हे काम करून घ्यावं
1: घ्यायला पाहिजे. पाणी साठवण्याची जी जागा असते, तर तुम्ही जसं सांगताय की ह्या सगळ्या ट्रेंड असतात कंपन्या ज्या,
0: बरोबर बरोबर,
1: ते ही सगळी काळजी मग घेतात का की ज्या पाईपलाईन मधून तिथे पाणी जात आहेत त्या पाईपलाईन्सची डागडुजी झाली आहे का हे पण बघावं लागतं का आणि बघितलं पाहिजे का आपणही सजग
0: हो. हा खूप छान प्रश्न आहे खरं तर. काही ज्या संस्था पुण्यामध्ये आहेत, फार कमी संस्था अशा आहेत, जेव्हा तुम्ही त्यांना टाकी स्वच्छ करायला बोलवता तेव्हा जेव्हा ते खाली उतरतात टाकीमध्ये आणि स्वच्छ करतात टाक्या, तेव्हा ते तुमच्या टाकीची काय दशा आहे किंवा काय स्वरूपाचं आहे, आतमधलं पाईपिंग कसं आहे, काय आहे, काही पाईप्स गंजलेले असतात, खराब झालेले असतात, लिकेज होत असतं, झाडाची मुळं आलेली असतात, अशा अनेक गोष्टी असतात. आणि आपण बाहेर असतो त्यामुळे आपल्याला माहित नसतं की टाकीच्या आतमध्ये काय आहे. आणि जेव्हा ही टाकी पाणी जेव्हा आपण त्याच्यातनं बाहेर उपसतो तेव्हा आपल्याला लक्षात येतो की अरे झाडाची मुळं ह्याच्यामध्ये आत शिरलेली आहेत, किडे असतात, मुंग्या असतात, झुरळं असतात, पाली असतात, अशा असंख्य गोष्टी त्याच्यामध्ये असतात. तर त्या ज्या संस्था आहेत तिकडचे लोक त्याचं इन्स्पेक्शन करतात, त्याचे फोटो काढले जातात, ते तुम्हाला दाखवतात की हे बघा तुमची पाईप गंजलेली आहे किंवा गंजलेली असेल तर ती तुरंत तुम्ही दुरुस्त करून घ्या प्लंबरला सांगून. तर ह्या गोष्टींचा सुद्धा फायदा होतो. आणि टँकची जी इंटरनल स्टेट आहे त्याचं सुद्धा काय कंडिशन आहे ती कळते.
1: अच्छा. आणि ते वेळच्या वेळेला या सगळ्या दुरुस्ती पण योग्य वेळेत करून घेतल्या तर आणखीन जास्त फायदा होतो मेंटेनन्ससाठी. श्रोते हो, पाण्याच्या टाकीची स्वच्छता, पाणी साठवण्याच्या जागेबद्दलची माहिती, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी लागणाऱ्या सर्व सर्व्हिसेस आणि कमर्शियल जागांसाठी हाऊसकीपिंगच्या सर्व सर्व्हिसेस यासाठी संपर्क करा बापूत सर्व्हिसेस हायजीन यांना 98221 91320 या नंबरवर. 98221 91320. 9822191320. आमची वेबसाईट www.baputservices.com. मनमोकळ्या गप्पा या कार्यक्रमात आज आपल्यासोबत होत्या बापूत सर्व्हिसेस हायजीनच्या संचालिका सौ स्मृती पोद्दार मॅडम. वेळ झाली इथंच थांबण्याची, पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: लता, कशी भांडी घासलीस, खरकट सुद्धा नीट निघालं नाही, जरा स्वच्छ काम कर.
3: बाई साहेब, साफसफाई वरून एवढं बोलताय पर तुमच्या नळाचं पाणीच गढूळ येतंय की
2: काय.
3: मग आता 6 महिने झाले बंगल्यात राहायला येऊन, पर एकदा बी पाण्याच्या टाक्या साफ केल्या नाहीत, किती गांड झाल्या असतील टाक्या.
2: हो ग, म्हणून तर ओम आणि आरोही सारखे आजारी पडतायत. अगं पण कोणाला बोलवायचं, शिवाय मी एकटीच असते ना बंगल्यात.
3: अहो, इथल्या समध्या बंगल्यांमध्ये बापूत सर्व्हिसेस हायजीन जी माणसं टाक्या साफ करतात त्यांना बोलवा, लई खात्रीशीर माणसं आहेत. स्मृती पोद्दार वहिनी तर स्वतः जातीनं लक्ष घालत्यात.
2: बापू सर्व्हिसेस हायजीन का. बरोबर बोलावते, पण तू भांडी स्वच्छ घास आधी.
3: घासते ओ घासते.
4: स्मृती आणि संदीप पोद्दार यांचे बापू सर्व्हिसेस हायजीन. संपर्क

0: 98 22 19 13 20 98 22 19 13 20 सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
2: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर सत्येन गुजर आपल्याला विविध समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात. सर्वात प्रथम आपण डॉक्टर सत्येन गुजर यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. डॉक्टर, या भागामध्ये आपण जो केस गळती हा विषय मागच्या भागात घेतलेला, त्यानंतरचा पुढचा विषय म्हणजे केसांमध्ये कोंडा होणं. तर हा नेमका कोंडा होतो म्हणजे काय होतं याविषयी तुम्ही सगळ्यात प्रथम सांगाल का?
3: कसं, आपण जसं बघितलं मागच्या वेळेला की केसांच्या तक्रारांकडे बऱ्याच वेळेला दुर्लक्ष केलं जातं. मग केस गळणं असू देत, केसांमध्ये कोंडा होणं असू देत, केस पांढरे होणं असू देत, किंवा चाई पडणं हा आजार असू देत, बऱ्याच वेळेला ह्या तक्रारींकडे दुर्लक्ष करण्याचा स्वभाव जास्त प्रमाणामध्ये असतो. कारण त्यांनी त्रास कोणता होत नसतो. सौंदर्यविषयक समस्या असली तरी पेशंटला त्रास नसतो, त्यामुळे दुर्लक्ष करण्याची टेंडन्सी असते. केसामध्ये कोंडा होतो म्हणजे काय होतं? एक तर तिथली जी त्वचा आहे तिथल्या पेशी लवकर मृत होणं आणि त्याच्यामुळे तो कोंडा तयार होणं, नको असणारा विकृत कफाचा थर त्या ठिकाणी तयार होतो त्याच्यामुळे कोंडा होतो. जर त्वचा विकारच असेल त्याच्यामुळे नको असणारे टॉक्सिन्स, नको असणारे विषारी पदार्थ रक्ता थ्रू जर तिथे त्वचेच्या येऊन इथे साठून राहिले त्याच्यामुळे कोंडा होत असतो. अशी वेगवेगळी कारणं त्याच्यामध्ये असतात. बऱ्याच वेळेला असं असतं की केसांची व्यवस्थित निगा राखली जात नाही, केस व्यवस्थित धुतले जात नाहीत, बऱ्याच जणांचं बाहेर फिरणं जास्त प्रमाणात असतं पण तशी केसांची काळजी घेतली जात नाही. उन्हात फिरणं असू दे किंवा बऱ्याच वेळेला ओले केस असेल आणि त्याच्यावरच तेल लावलं जातं, त्याच्या केस धुतले जात नाहीत आणि ह्याचा परिणाम म्हणून सुद्धा तिथे टॉक्सिन साठून राहून कोंडा होणं ही प्रक्रिया होत असते. असे या केसांच्या कोंडा होण्याच्या किंवा तिथल्या त्वचेच्या बद्दल बरेच वेगवेगळे आजार पण आहेत. बऱ्याच जणांना तिथे खवडे होत असतात, बारीक पुरळ येत असतं. बऱ्याच जणांना सोऱ्यासिस हा नावाचा जो त्वचा विकार आहे, 90% पेशंटमध्ये सोऱ्यासिसची सुरुवात केसांमध्ये कोंडा होणे ह्याच्यापासून होत असते. म्हणजे जर तुम्हाला पूर्ण डोक्यावर कोंडा नाहीये, पूर्ण त्वचेवर तिथल्या कोंडा नाहीये, स्पेसिफिक ठराविकच पॅचेस आलेले आहेत, बाकीची त्वचा नॉर्मल आहे पण त्या पॅचेसच्या ठिकाणीच प्रचंड कोंडा आहे, रफ पॅचेस झालेले आहेत, तिथनं खूप कोंडा बाहेर पडतोय, तर तो मे बी सोऱ्यासिस सुद्धा असू शकतो. ह्याची पण रुग्णांनी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. ज्यांचं बाहेरचं खाणं खूप जास्त आहे, बेकरीचे पदार्थ ज्यांचे खाण्यामध्ये जास्त येतात, ज्यांचे दुधाचे पदार्थ दही पेढे बर्फी पनीर खवा लस्सी ह्याचं खाणं खूप ज्यांचं जास्त प्रमाणात आहे, ह्याच्यामध्ये विकृत कफ होणं ही गोष्ट जास्त प्रमाणात होते. आमाजीर्ण नावाचा व्याधी व्हायला लागतो आणि त्याच्यामुळे हा नको असणारा विकृत कफ केसांच्या मुळाशी येऊन साठून राहतो आणि त्याच्यामुळे कोंडा व्हायला सुरुवात होते. आणि असा बराच कोंडा खूप दिवस राहिला तर त्याच्यामुळे केस गळणे ही गोष्ट सुद्धा सुरुवात व्हायला मदत होत असते. त्यामुळे ह्याच्यासाठी हे टॉक्सिन्स वॉशआउट होणं, नको असणारे विषारी पदार्थ बाहेर काढणं, विकृत कफ कसा कमी होईल त्यानुसार मग तिथे औषधयुक्त तेलांचा वापर करणं, पोटातले औषधं त्याप्रमाणे घेणं, सिबोरिक इन्फेक्शन आहे, इन्फेक्शनमुळे त्वचा विकारांमुळे कोंडा आहे तर त्यानुसार रक्तदृष्टी कमी करणारे रक्त प्रसादन करणारे औषधं वापरणं, अशा पद्धतीने उपचार जर झाले तर तो कोंडा कायमस्वरूपी बरा होऊन जातो. आणि कोंड्यासाठी औषधं घेऊन सुद्धा कोंडा तसाच राहत असेल तर तो सोऱ्यासिस नाही ना, याचं निदान करून मग पुढे सोऱ्यासिस प्रमाणे उपचार करणं सुद्धा गरजेचं असतं.
2: तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45 83 90 90 20 45 8390902045 आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. तर डॉक्टर, आता आपण कोंड्याविषयी बोललो, आता केस पांढरे होणं हे खूप हल्ली समस्या वाढायला लागले. पूर्वी 40-50 नंतर केस पांढरे व्हायचे काही वाटायचं नाही, हल्ली अगदी लहान वयात पण केस पांढरे होतात. तर नेमका हा केस पांढरे होणं म्हणजे काय विकार आहे?
3: कसं आहे, केस पांढरे होणे ही वयोमानानुसार होत जाणारी गोष्ट आहे. म्हणजे 50 केस पांढरे झाले तर ते नॅचरल आहे, नैसर्गिक आहे, त्याच्यासाठी उपचारांची आवश्यकता आहे असं नाहीये. पण आता जसं तुम्ही म्हणालात की 25-20 मध्ये 25-30-40 मध्ये तर आपल्याला कॉमनली दिसतं की लवकरच केस खूप पांढरे व्हायला सुरुवात झाले. पूर्ण केस पांढरे होणं, ठराविक केस पांढरे होणे गोष्ट आपण समजू शकतो. पूर्ण केस पांढरे होतात आणि अकाली वार्धक्य येतं, म्हणजे केसांमुळे ते वार्धक्य जाणवायला सुरुवात होते अशी गोष्ट होते. त्याच्या मागचे कारण सुद्धा तसेच असतात. जनरली केस पांढरे का होणं, ज्याला आयुर्वेदाने पालित्य असं म्हणलेलं आहे, नको असणारं विकृत पित्त खूप ज्यावेळेला शरीरामध्ये वाढतं त्यावेळेला ते पित्त केसांच्या मुळाशी येऊन साठून राहतं आणि त्यामुळे केसांच्या मुळाशी पित्त आल्यामुळे केसांचा रंग बदलतो आणि ते पांढरे व्हायला लागतात, ज्याला आयुर्वेदाने पलित किंवा पालित्य असं म्हणलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यानुसार तिथलं पित्त कसं कमी होईल त्या दृष्टीने उपचार होणं गरजेचं असतं. ज्यांचं रात्री जागरण

खूप जास्त प्रमाणात होतं, ज्यांचं बाहेरचं खाणं खूप जास्त प्रमाणात होतं, जसं आपण मागच्या वेळेला बघितलं चमचमीत पदार्थ, आंबट आंबवलेले पदार्थ, मीठ ज्यांना जास्त खाण्यामध्ये आवडतं, वरण मीठ जे जास्त प्रमाणात घेतात, खारवलेले पदार्थ जे जास्त प्रमाणात खात असतात, ज्यांच्या शिफ्ट ड्युटी जनरली रात्री जागरण ज्यांचं जास्त प्रमाणात होतं, अशा पेशंटमध्ये केस लवकर पांढरे होणं, स्ट्रेस आहे खूप मोठ्या प्रमाणात, त्याचा परिणाम सुद्धा दुष्ट पित्त वाढायला त्यांनी मदत होते आणि त्याच्यामुळे सुद्धा केस पांढरे होत असतात. सो प्रत्येकाचं केस पांढरे होण्यामागचं कारण हे वेगवेगळं असतं आणि त्यानुसार उपचार करणं हे आवश्यक असतं. आत्ता जे आपण बघितलं कोंडा होणं किंवा केस पांढरे होणं, ह्याच्यामध्ये शिरोधारेचा उपयोग खूप चांगला होत असतो. फक्त रुग्णाच्या प्रकृतीनुसार आणि त्या कारणानुसार तुम्ही कोणतं औषधयुक्त तेल त्याच्यासाठी वापरायचं आहे त्यानुसार ते तेल बदलत राहत असतं किंवा त्यानुसार शिरोधारा कशा कोणत्या द्रव्याचे करायचे ते बदलत होत असतं. नस्य चिकित्सेचा ह्याच्यामध्ये खूप चांगला उपयोग होतो. औषधयुक्त तेल नाकामध्ये टाकणं, ते प्रकृतीनुसार ते तेल पण बदलत असतं, पण त्याच्यामुळे केसांच्या मुळाशी जे पित्त साठवून राहिलं आणि त्याच्यामुळे केस पांढरे होत आहेत, ते पित्त तिथून बाहेर पडायला खूप चांगल्या पद्धतीने मदत

0: द्रव्याचे करायचे ते बदलत होत असतं. नस्य चिकित्सेचा ह्याच्यामध्ये खूप चांगला उपयोग होतो. औषधयुक्त तेल नाकामध्ये टाकणं, ते प्रकृतीनुसार ते तेल पण बदलत असतं, पण त्याच्यामुळे केसांच्या मुळाशी जे पित्त साठवून राहिलंय आणि त्याच्यामुळे केस पांढरे होत आहेत, ते पित्त तिथून बाहेर पडायला खूप चांगल्या पद्धतीने मदत होत असते. सो शिरोधारा आणि नस्य या पंचकर्म उपचारांचा ह्याच्यामध्ये खूप चांगला उपयोग आहे. आणि पित्त शमन करणारी औषधं पोटातून घेणं आणि त्याचप्रमाणे औषधयुक्त तेल तिथं लावण्यासाठी वापरणं, असं ज्या वेळेला एकत्रितपणे उपचार होत असतो त्यावेळेला केस लवकर पांढरे होत आहेत त्यासाठी आपण लगेच उपचार करू शकतो. आणि पूर्ण डोकंच पांढरं झाले अशी वेळ येणार नाही, अकाली वार्धक्य झालं नाही ना, सो ह्याचा आपण लगेचच केस पांढरे झाल्या लगेच योग्य उपचारांना सुरुवात केली तर पुढे गंभीर परिणाम सोसावे लागलेत किंवा भोगावे लागलेत असं होत नाही.
1: बरोबर. तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 8390902045. आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. तर डॉक्टर, आता आपण केस पांढरे होणं याबद्दल सांगितलं किंवा कोंडा होणं याबद्दल सांगितलं, मग साई हा नेमका प्रकार काय आहे?
0: कसं असतं, चाई पडणे म्हणजे स्पेसिफिक केसांच्या ठिकाणी म्हणजे डोक्यावरती स्पेसिफिक भागामध्ये केस उगवण्याचेच थांबतात. म्हणजे संपूर्ण डोक्यावर केस आहेत पण ठराविक तेवढा जो भाग आहे तिथे केसच येत नाहीत, म्हणजे चाई पडणं. काही काही वेळेला 3-3, 4-4 पॅच पडतात. काही पेशंटमध्ये सिव्हिअरिटी इतकी जास्त असते की 70-80% तिथे केस नसतात, एवढी सुद्धा चाई मोठी असू शकते. आणि असे पेशंट बघतो आणि सध्या प्रमाण त्याचं खूप वाढत आहे. त्याचं कारण सुद्धा जेच आपण केसांच्या तक्रारींच्या मागची बघतो तीच गोष्ट आहे. फास्ट फूड, बाहेरचं खाणं जास्त प्रमाणात, विरुद्ध आहार जास्त प्रमाणात असणं हेच असतं. त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. विरुद्ध गोष्टी घेतल्यामुळे रक्तदृष्टी खूप जास्त प्रमाणात होत असते, नको असणारे विषारी पदार्थ शरीरात तयार होतात. चाई पडणे, ज्यांना त्रास आहे, अशा 90% पेशंटमध्ये जंताचा त्रास किंवा जंताची इतिहास, जंताची हिस्ट्री मागे दिसते. ज्यांना लहानपणी खूप जंत पडत आहेत अशा लोकांना पुढे चाई होण्याची संभावना खूप जास्त प्रमाणात असते. कारण आयुर्वेदानुसार हा आजार कफज कृमीमुळे होणार असतो. 90% पेशंटमध्ये कफज कृमी हे निदान त्याचं असतं. काही काही पेशंटमध्ये रक्तज कृमीमुळे सुद्धा चाई पडत असते. सो कफज कृमी किंवा त्यांच्या विषाक्ततेमुळे जे विषारी पदार्थ तयार झालेले आहेत ते केसांच्या मुळाशी तिथे येऊन साठून राहतात. केसांचे मुळ पूर्णतः ब्लॉकच होतात. पूर्णतः ब्लॉक झाल्यामुळे केस वाढलेले आहेत किंवा तिथे केस आलेत अशी गोष्ट होत नाही. आणि त्यामुळे पूर्ण त्या भागामध्ये केस अजिबात नसतात. आणि ज्याला आपण चाई पडणं इंद्रलुप्त असं आयुर्वेदामध्ये त्याला म्हणलेलं आहे, अशा पेशंटमध्ये जनरली जळवांचा उपयोग खूप चांगला होतो. कारण जे विषारी पदार्थ तिथे येऊन त्यांनी तो ब्लॉकच केलेला आहे हेअर रूट, केसांच्या मुळाशी ते विषारी पदार्थ साठून राहिलेत, तर तिथले विषारी पदार्थ शोषून घेण्यासाठी जळवांचा उपयोग खूप चांगला होतो. विविध औषधं तिथे सांगितले आहेत की ज्यांचा लेप लावल्यामुळे ते टॉक्सिन्स वॉश आउट होतात, तिथनं बाहेर पडतात आणि हळूहळू तिथे केस यायला सुरुवात होत असते. असे विकृत पदार्थ बाहेर काढण्यासाठी पोटातले औषधं पाहिजेत. कफज कृमी कमी होण्यासाठी औषधं पाहिजेत. म्हणजे कृमिंग्न चिकित्सा ही अशा पेशंटमध्ये खूप महत्वाची पडत असते आणि त्याच्यानुसार उपचार करणं गरजेचं असतं, तर तो चाईचा आजार पूर्णतः बरा व्हायला मदत होत असते.
1: अच्छा, म्हणजे साईवर सुद्धा आपण वेळेत उपचार सुरू केले तर चांगला नक्की आपल्याला फरक जाणवतो, आपल्याला चांगले उपचार करता येतात. तर श्रोते हो, तुम्हालाही जर डॉक्टर सत्येन गुजर यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही ओंकार आयुर्वेद SP कॉलेज समोर टिळक रोड सदाशिवपेठ पुणे इथे संपर्क साधू शकता. आणि त्यासाठीचा संपर्क क्रमांक आहे 83 90 90 20 45, 83 90 90 20 45, 83 90 90 20 45. आणि वेबसाईट आहे www.omkarayurved.in. तर डॉक्टर, ह्या भागामध्ये आपण कोंडा, केस पांढरे होणं, अकाली पांढरे होणं किंवा पांढरे होणं आणि चाई ह्या सगळ्या विषयावरची खूप चांगली विस्तृत माहिती दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्रोते हो, पुढच्या भागात आपण आणखी एका वेगळ्या विकारावरची माहिती डॉक्टर सत्येन गुजर यांच्याकडून जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक होते ओंकार आयुर्वेद.
3: श्रोतेहो, काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकत होतात पुणे विविध भारती 101 FM वरून. वेळ लक्षात घ्या, सकाळचे 10:55 झालेली आहे.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: दात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796 999 1827.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पेरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधे दुखी आणि गुडघे दुखीवर रामबाण उपचार.
5: 10:58 आणि 15 सेकंद होत आहेत. आता ठळक बातम्या ऐकूयात.
6: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं आज सकाळी भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यासाठी कोलकाता इथं आगमन झालं. ही त्यांची पहिलीच भारत भेट असून द्विपक्षीय संबंध दृढ करणं तसंच व्यापार, संरक्षण, ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि भारत प्रशांत धोरणात्मक क्षेत्रांमधील सहकार्य विस्तारण्याच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल ठरणार आहे. कोलकाता विमानतळावर अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी रुबिओ यांचं स्वागत केलं. आगमनानंतर रुबिओ यांनी मदर टेरेसा यांच्या मिशनरीज ऑफ चॅरिटी या संस्थेचं मुख्यालय असलेल्या मदर हाऊसला आणि बालगृहाला भेट दिली. रुबिओ आज नंतरच्या टप्प्यात नवी दिल्लीकडे प्रयाण करतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं काँगो प्रजासत्ताकामधल्या इबोलाच्या बुंदीबुग्यो विषाणूमुळे निर्माण झालेल्या सार्वजनिक आरोग्याच्या धोक्याची पातळी राष्ट्रीय स्तरावर उच्चवरून अतिउच्च स्तरापर्यंत वाढवली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अदनम घेब्रेयसस यांनी दिलेल्या माहितीनुसार या धोक्याचं राष्ट्रीय स्तरावर अतिउच्च, प्रादेशिक स्तरावर उच्च आणि जागतिक स्तरावर कमी म्हणून मूल्यांकन करण्यात आलं आहे. आतापर्यंत यामध्ये 82 जण संशयित रुग्ण असून 7 जण मरण पावले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरच्या आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की नबीन यांचा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन, ओजस्वी नेतृत्व आणि संघटनात्मक कार्य आणि प्रशासन या दोन्ही क्षेत्रातली सखोल समज यामुळे ते सगळ्यांच्या आदराला पात्र ठरले आहेत. महाराष्ट्रातला देशातला अग्रगण्य जहाज बांधणी आणि सागरी औद्योगिक केंद्र बनवण्याच्या दिशेनं महत्वाचं पाऊल टाकलं जात असून पालघर जिल्ह्यातल्या नांदगाव इथं सुमारे 4,150 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून अत्याधुनिक युनायटेड साधव इंटिग्रेटेड मेरीटाईम कॉम्प्लेक्स उभारण्याचा प्रस्ताव समोर आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्राच्या सागरी अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल असं मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी म्हटलं आहे. पालघर जिल्ह्यातल्या नांदगाव वाढवण परिसर आणि दिघी इथं शिपयार्ड विकसित करण्याबाबत आयोजित बैठकीमध्ये ते काल बोलत होते. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
5: श्रोतेहो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 11:55 होत आहेत. आता प्रसारण सभेत ही वेळ चंदुकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमाची.
0: चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदुकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
5: कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत कुमार सानू आणि अलका याग्निक यांनी गायलेल्या कभी हा कभी ना या चित्रपटातल्या मजरूह सुलतानपुरी यांच्या या गीतानं. संगीत आहे जतीन ललित यांचं.

नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह

0: हॉल मध्येच
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
2: तुम्ही लक्ष्मी रोड नारायण पेठ शनिवार पेठ सदाशिव पेठ कसबा पेठ नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अधिक कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.
4: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये. आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी, जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा. दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
5: घराच्या स्वच्छतेसाठी आणि प्रसन्नतेसाठी प्रत्येकाची पहिली पसंती दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट.
6: लिक्विड सोप, फिनाइल डिटर्जंट पावडर, परफ्यूम्स, रूम फ्रेशनर्स, अत्तर, लॉन्ड्री केमिकल्स आणि खास वॉशिंग मशीन साठी लिक्विड डिटर्जंट.
5: उत्कृष्ट दर्जा आणि वाजवी किंमत फक्त दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट्स. विजय टॉकीज शेजारी लक्ष्मी रोड आणि मूलचंदच्या शेजारी सिंहगड रोड. दीप्ती कन्झ्युमर प्रॉडक्ट्स. घराघरात स्वच्छता, मनामनात प्रसन्नता.
7: श्रोतेहो, आता एका फोन इन लोभ असावा या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासंदर्भात एक निवेदन.
8: नमस्कार. बरं का, नाही म्हणजे गडबडीत असाल तर आज ध्वनिमुद्रित होणाऱ्या फोन इन कार्यक्रमाची एक जरा आठवण. आज शनिवार, तेव्हा सकाळी 11 ते 11:30 या वेळात फोन इन लोभ असावा या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल. प्रसारण रविवारी दुपारी 12 ते 1 या वेळात विविध भारती FM 101 वरून आणि मंगळवारी सकाळी 9:30 ते 10 या वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. रोज रेडिओ ऐकता, तुम्हालाही बोलावं असं वाटत असेल, जरूर फोन करा. आज सकाळी 11 ते 11:30 या वेळात कार्यक्रम फोन इन लोभ असावा.

0: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात. आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
2: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
3: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
4: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
3: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
4: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
3: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
4: संपर्क 9689911240.
3: 9689911240.
5: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता, बालशिक्षण मंदिर, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
6: श्रोतेहो, चंदूकाका सराफ, मधुमालती हा सुमधूर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम सुरू आहे. पुणे विविध भारती 101 FM वरून.

0: 25 59 आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
1: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
3: उन्हाळ्याची सुट्टी आणि धमाल मौज मस्ती करायची कुठे? यंदाची फिरस्ती जवळचं ठिकाण आहे का कुठे? कडक वासल्याच्या थोडं पुढे अनेक मूर्त अमूर्त कलांचा आस्वाद घेण्याचं हक्काचं ठिकाण. म्हणूनच मुलांच्या सुट्टीला फक्त जपूरदाला मुक्काम. लहान थोर सर्वांसाठीच अनेक मनोरंजक प्रयोग, नाट्य, नृत्य, संगीत, वाचन यांचे एकत्र योग. प्रदर्शन पाहतानाच अनेक कार्यशाळा, उपक्रम अनुभव. इथे पहा चित्र, दागिने, वस्त्रे, शिल्प यांचा अनोखा ठेवा.
4: जपूरदा आर्ट अँड कल्चरल म्युझियम, खुर्जी.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24

0: श्रोते हो, कार्यक्रमातली यानंतरची गीत या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: पुण्यातलं सर्वोत्तम आय हॉस्पिटल पाहताय?
3: हो आहो, आईला मोती बिंदू तर आहेच, शिवाय डायबिटीस सुद्धा आहे.
2: आहो, मग त्यासाठीच तर आहे ना बेस्ट आय हॉस्पिटल इन महाराष्ट्र. हा पुरस्कार प्राप्त एशियन आय हॉस्पिटल चे स्पेशालिटी डायबिटिक कॅटरॅक्ट व डायबिटिक रेटिनोपॅथी सेंटर.
4: डॉक्टर कांकरे यांचे एशियन आय हॉस्पिटल, जहांगीर समोर, स्टेशन रोड, पुणे. फोन 88894922.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुना, गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना, गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: काय काकू, आजच्या पेपरात नाटकाची जाहिरात वाचलीत का? खूप छान नाटक आहे म्हणे.
2: अरे डोळ्यांना अंधुकसं दिसतंय, धड पेपर वाचता येत नाही आणि नाटकाला गेलो तर नटांचे चेहरेच कळत नाहीत.
1: काकू मग माझ्या सोबत जंगली महाराज रोडवरच्या गॅलेक्सी आय हॉस्पिटल मध्ये झाला. तिथे मोतीबिंदू, काचबिंदू, रेटिना विषयक आजारांसाठी डोळ्यांची अगदी काळजीपूर्वक तपासणी होते आणि नव्या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वाजवी दरात वेदना विरहित यशस्वी शस्त्रक्रियाही केली जाते. मग बघा, तुम्हालाही स्पष्ट आणि स्वच्छ दिसायला लागेल. प्रत्येक नाटकाला जाल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
5: 11वी 12वी कॉमर्स साठी पुण्यामध्ये क्लास शोधताय? अहो मग संध्या देशपांडे यांचे इरा कॉमर्स क्लासेस आहेत ना. अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OCM, SP या विषयांच्या तयारीसह नोट्स ची सुविधा. संपर्क 8793489436, 8793489436. निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानी जवळ, सदाशिव पेठ, पुणे.
6: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालीस मध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS, DNB मेडिसिन, DNB रुमॅटॉलॉजी, संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी 4:55. वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरॉलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर, पाटील रिजन्सी, एरंडवणे, पुणे. कॉल करा 90 75 111 591. निरोगी सांधे, सक्रिय जीवन.
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
8: श्रोतेहो, आता कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत ताल या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांची ही गीतरचना, AR रेहमान यांचं संगीत आणि स्वर हरिहरन आणि सुखविंदर सिंग यांचा.

0: सुदेव चंदू कक सराफ मधुमालती हा कार्यक्रम सुरू आहे पुणे विविध भारती 101 FM वरून.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार.

आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गायडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850 81826.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, टिळक रोड, पुणे.
3: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
4: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
3: संपर्क 9404598-9975.
4: वेबसाईट सिद्धिविनायक कॉलेज .org.
5: श्रोतेहो कार्यक्रमातलं यानंतरचं गीत घेतलेलं आहे स्वदेशी या चित्रपटातून. उदित नारायण, हरिहरन, कैलाश खेर यांच्या स्वरात, जावेद अख्तर यांची रचना, संगीत ए आर रहमान यांच.

0: हृदय चंदुका सराफ मधुमालती हा कार्यक्रम सुरू आहे पुणे विविध भारती 101 FM वरून.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
3: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पेंगुट आणि देहू.
4: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजान्त लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत.

0: घराच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंतच. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
1: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदुकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच रूप नवे.
2: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:00 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासाला खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे लक्ष्मी रोड पुणे.

0: श्रोतेहो, कार्यक्रमातलं हे गीत होतं जोश या चित्रपटातलं, उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या स्वरात. समीर यांच्या गीताला संगीत होतं अनु मल्लिक यांचं.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हा.

0: आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती.

0: हेल्दी आईज।
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ।

कार्यक्रमातलं हे गीत वीर जारा या चित्रपटासाठी उदित नारायण यांच्या स्वरात, जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं.

0: उदित नारायण यांनी गायलेल्या या गीताबरोबरच चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम आता इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून प्रसारित करण्यात आला.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 11:58 झालीत. ऐकूयात ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. देशभरातले अनेक देश आज भारताच्या विकासयात्रेचा भाग बनण्यास उत्सुक आहेत. देशाच्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीनं हे देश अचंबित झाले आहेत. याचा लाभ देशातल्या युवकांना मिळणार असून त्यासाठी युवकांनी निष्ठेनं मन लावून काम केलं पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. रोजगार मेळाव्यामध्ये नियुक्तीपत्रांचं वाटप केल्यानंतर ते आज सकाळी युवकांशी संवाद साधत होते. दरम्यान देशभरात आज आयोजित करण्यात आलेल्या 19व्या रोजगार मेळाव्यात 51,000 अधिक युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बटन दाबताच ही नियुक्तीपत्र प्रदान केली गेली. देशात 47 ठिकाणी एकाच वेळी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. नवी दिल्ली इथं आयोजित मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी प्रास्ताविक केलं. रेल्वे, गृह, अर्थसेवा, शिक्षण, आरोग्य इत्यादी मंत्रालयांमध्ये काम करण्यासाठी ही नियुक्तीपत्रं देण्यात आली आहेत. आतापर्यंत झालेल्या 18 मेळाव्यांमध्ये 12 लाखांहून अधिक बेरोजगारांना अशी नियुक्तीपत्रं देण्यात आली आहेत. भारतीय सैन्य दलातल्या अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांना 2025 संयुक्त राष्ट्र सैन्य लैंगिक समानता पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय सैन्य अधिकारी आहेत. भारतीय शांती सेनेत कार्यरत असलेल्या मेजर अभिलाषा बराक सध्या संयुक्त राष्ट्र सैन्य दलाकडून लेबनॉन इथं तैनात आहेत. त्या भारतीय सैन्य दलातल्या पहिल्या फायटर हेलिकॉप्टर पायलट आहेत. अमेरिकेनं ग्रीन कार्ड संबंधीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. आता अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी वास्तव्यासाठीचे अर्ज करण्यासाठी इच्छुकांना मायदेशी यावं लागणार आहे. ही सर्व प्रक्रिया आता आपापल्या देशातूनच पूर्ण करण्याचे हे नवे निर्देश आहेत. या निर्णयामुळे अमेरिकेत तात्पुरत्या व्हिसावर राहणारे विद्यार्थी, नोकरदार तसंच नोकरदारांच्या जोडीदारांवरही याचा परिणाम होणार आहे. जिनिव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी अंतिम फेरीमध्ये दाखल झाला आहे. युकीनं आपला न्यूझीलंडचा जोडीदार मायकेल व्हिनस याच्या साथीनं काल उपांत्य फेरीमध्ये चेक प्रजासत्ताकच्या जोडीचा 7-5, 6-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
0: श्रोते हो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM. तसंच आमचे कार्यक्रम आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून आपण ऐकू शकता जगभरात सर्वत्र. पुण्यातलं हे आहे पहिलं लोकप्रिय FM चॅनल. वेळ लक्षात घ्या, दुपारचे ठीक 12:50 होत आहेत. प्रसारण सभेत ही वेळ आमच्या महिला श्रोत्यांच्या आवडत्या कार्यक्रमाची अर्थात वनिता मंडळची.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25

0: 59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
2: संस्कृती

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज सुरुवातीला स्त्री आरोग्याची पावणी, स्त्रियांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयीची माहिती सांगणारी ही मालिका. तज्ज्ञ सहभाग आहे डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचा.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.
2: सादर आहे जनता बँकेची वैयक्तिक चारचाकी वाहन कर्ज योजना आणि इलेक्ट्रिक दुचाकी वाहन कर्ज योजना. त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे. नियम व अटी लागू.
3: स्त्री आरोग्याची बावन्नी यामध्ये ना आज आपण आपल्या ओव्हरऑल हेल्थ बद्दल, ज्याला होलिस्टिक हेल्थ किंवा वेलनेस असं म्हटलं जातं, त्याविषयी बोलूया. जागतिक आरोग्य संघटनेने जी आरोग्याची व्याख्या केली आहे ना, तर त्याच्यामध्ये एकूणच आपलं शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक आरोग्य व्यवस्थित असणं, त्यालाच तर आरोग्य किंवा हेल्थ असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच या संकल्पनेमध्ये आपली एनर्जी, त्या सगळ्याचा बॅलन्स आणि मुख्य म्हणजे आपला आनंद, या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. साध्या साध्या गोष्टी असतात की ज्यामध्ये आपल्याला रक्ताची कमतरता, ज्याला ॲनिमिया म्हणतात, आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया, 60-65% स्त्रियांमध्ये ही कंडिशन आढळते. या व्यतिरिक्त हल्लीच्या काळामध्ये तर वेगवेगळे अयोग्य दिनचर्येशी निगडीत विकार हे सुद्धा मला वाटतं 80-90% घरांमध्ये दिसूनच येतात. मग ह्या ज्या सगळ्या कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स आपल्याला तशाच सहन करत राहायच्या का, की त्याच्याविषयी माहिती घ्यायची आणि साध्या साध्या प्रतिबंधात्मक उपायांनी हे सगळं जर टाळता येत असेल किंवा आटोक्यात ठेवता येत असेल तर ते का नाही करायचं? काही लक्षणं असतात ज्यामध्ये अशक्तपणा, चक्कर येणं, दम लागणं, चिडचिड होणं, आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं आणि त्यामुळे वारंवार आपल्याला जंतुसंसर्ग होणं, ह्या सगळ्या गोष्टी अनेक दिवस अनेक स्त्रिया अंगावर काढत राहतात. डॉक्टरांकडे तुम्ही गेलात तर डॉक्टर जेव्हा चेक करतात ना, तर त्याच्यामध्ये आपली हाताची तळवे, आपली नखं ही खूप पेल दिसणं, आपले केस कमी होणं, अशा प्रकारच्या लक्षणांचा त्यात समावेश असतो. आणि मग डॉक्टर आपल्याला काही प्रकारचे टेस्ट करा असा सल्ला देतात. मग अशा वेळेला आपण आपल्या सोयीप्रमाणे त्या टेस्ट करतो. अर्थातच डॉक्टरांकडे गेलात तर नक्कीच डॉक्टर आपल्याला हे सांगतात, पण त्यामध्ये आपल्याला त्याचं गांभीर्य आणि ते वेळेवर करण्याचं जे महत्त्व आहे ते त्याकडे लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं असतं. एकूणच आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली सांगायची झाली तर त्यामध्ये काय काय येतं, पुरेसा आणि समतोल आहार, ज्यामध्ये आपल्याला रिफाईंड पदार्थ जे असतात ते कमीत कमी खाणं आणि त्याच्या जागी ताजी फळं, भाज्या आणि पौष्टिक आहाराचा समावेश करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. आणि ह्यासाठी आपल्याला कुठल्याही फॅन्सी गोष्टी करायची गरज नाही, बरं का. आपण जे रोज जेवतो ना, तेच वरण, भात, भाजी, पोळी, भाकरी या गोष्टींचा समावेश, त्याचबरोबर कोशिंबिरी, कडधान्य यांचा पुरेसा वापर, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. अन्न हे नेहमी ताजं, फ्रेशली कुक किंवा शिजवलेलं आणि योग्य प्रकारे स्वच्छतेची काळजी घेऊन बनवलेलं असणं हे खूप महत्त्वाचं असतं. आहाराबरोबरच आपल्याला व्यायाम करणं हेही महत्त्वाचं असतं. दररोज सुमारे अर्धा

0: तास ते 45 मिनटं एवढा वेळ आपण जर व्यायामासाठी ठेवला तर तो खूप महत्त्वाचा असतो आणि त्यांनी अनेक गोष्टी आपले सांधे आपली हाडं आणि एकूणच आपलं आरोग्य राखायला मदत होते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी विश्रांती. विश्रांतीमध्ये झोप तर आहेच महत्त्वाची, म्हणजे झोपेच्या वेळेला सोशल मीडिया टी व्ही यासारख्या गोष्टी ह्या टाळल्या पाहिजेत आणि किमान 7 ते 8 तासाची विश्रांती, ज्यामध्ये शारीरिक आणि मानसिक विश्रांती या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि शेवटचा भाग म्हणजे आपल्या ताणतणावाचं नियोजन. ताणतणाव हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतोच, कुठल्याही गोष्टीचा ताण हा येतच असतो, पण त्याला वेळीच ओळखणं आणि त्याच्यासाठी काय उपाययोजना करायची यासाठी विचार करणं, गरज असेल तेव्हा एखाद्या तज्ज्ञाची मदत घेणं, या गोष्टींनी आपल्या तणावाचं नियोजन करायला आपल्याला शिकलं पाहिजे. सर्वसाधारणपणे वेळेचं नियोजन, आपल्या दिनचर्येचं नियोजन, आपल्या नातेसंबंधांचं नियोजन या सगळ्या गोष्टी आपल्याला आपले टाळता न येणारे ताणतणाव कमी करायला मदत करतात. तेव्हा मैत्रिणींनो, होलिस्टिक हेल्थ यासाठी कुठल्याही स्पाची किंवा महागड्या उपचारांची गरज नसते. आपली जाणीव, आपली जागरूकता आणि योग्य तिथे तज्ज्ञांची मदत एवढं केलं ना की आपलं स्वतःचं शरीर, मन आणि एकूणच स्वास्थ्य हे आपण तर मिळवतोच, पण आपल्या कुटुंबाला सुद्धा आपण त्यासाठी खूप मोठी मदत करतो. भेटूया लवकरच पुढच्या भागात. धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक.
2: आत्ताच आपण ऐकलीत स्त्री आरोग्याची 52. तज्ज्ञ सहभाग होता डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचा. मैत्रिणींनो, कार्यक्रमात आता ऐकूया एक सुंदर अशी कथा, दीक्षा. लेखन आणि वाचन केलंय श्वेता कुलकर्णी यांनी.
3: रेवती आंघोळीला गेली तेव्हा नीनाचा फोन आला. रेवतीच्या बहिणीची म्हणजे इरावतीची धाकटी मुलगी नीना. फोन शौनकने घेतला. बोल ना नीना, शौनक म्हणाला. कशी आहे रेवती मावशी? मी परवा आले बघवत नव्हतं रे तेव्हा तिच्याकडे, अगदीच कोसळलेली होती, नीना म्हणाली. आभिरामलाही तेव्हाच यायचं होतं, पण मिनीला बरं नव्हतं रे. आता कशी आहे मिनी? ठीक आहे, आता बरी आहे. आम्ही आज येतो हं, नीना म्हणाली. किती वाजेपर्यंत येशील? 11 पर्यंत येतो, लवकरच निघतो म्हणजे, नीनानं म्हटलं. रेवती मावशी आता ठीक आहे का? सावरली ना? तसे बाबा आजारीच होते ग, कंटाळले होते, कल्पना होतीच, त्यामुळे आता आई बरी आहे असंच म्हणायचं, शौनक म्हणाला. तू ये आता, लवकर निघायचंय म्हणतीयेस ना? कोण येत आहे तुम्ही? आम्ही चौघं, नीना म्हणाली. तिथे येऊन जायचं म्हणजे पूर्ण दिवस लागणार, त्यामुळे मिनी तनयला घरी एकटं ठेवणं अशक्यच. शौनकने फोन ठेवला आणि त्याच्या बायकोला पल्लवीला त्यानं नीना येत असल्याचं सांगितलं. रेवती आंघोळ करून आली तेव्हा पल्लवीनं नीनाचा निरोप दिला. रेवती आरशासमोर उभं राहून केस विंचरत होती, नीना येणार. इरावती कालच गेली, तिला राहा म्हणत होते रात्री, पण राहिली नाही, सकाळी येते म्हणाली. बरंय, अवंती तरी इथे थांबलीये, पल्लवीनं म्हटलं. भिडे काकूंनी पोळ्या पाठवल्यात आणि राजश्री वहिनींनी भाजी. हे असं किती दिवस पाठवणार? आज 4 दिवस झाले, रेवतीच्या आवाजात अजिबातच त्राण नव्हतं. कुणास ठाऊ, पल्लवी तर तिची सून, लहान, तिला तर काय समजणार माणूस गेल्यावर काय रीतीभाती असतात ते. अवंती काय करते आहे? आजचा पेपर वाचतायत मावशी. बरं, रेवतीनं एकाएकी बोलता बोलता टिकली घेतली आणि कपाळाला टिकली चिटकवणार तितक्यात तिच्या लक्षात आलं, भास्कर नाही, टिकली, लाल कुंकू कसं लावायचं. तिची मनस्थिती पल्लवीच्या लक्षात आली. आईंना आता टिकली लावायला संकोच वाटतो आहे, योग्य वाटत नाही, पण त्यांनी लाल कुंकू लावायला काय हरकत आहे? लग्न व्हायच्या आधीपासून आपण स्त्रिया लाल कुंकू लावतो, मग नंतर का नाही? की आपले लग्न व्हायच्या आधी आपला नवरा इथे या जगात कुठेतरी असतो म्हणून. लावा नाही, कशाला थांबलात? पल्लवीनं रेवतीला म्हटलं. पल्लवी अगं, रेवती अडखळली. हे नाहीत आता, त्यामुळे मनाला पटत नाही अगं, हे त्रास होतोय. बाबा गेलेत हेही मनाला पटत नाही आहे की नाही?

रवी रेवतीजवळ येत म्हणाली, ते अजून इथं कुठंतरी असतील आई. त्यांना तुमचा असा कोरा चेहरा बघून काय वाटेल, किती दुःख होईल त्यांच्या आत्म्याला. रेवती तिच्याकडं पाहू लागली. आत्ताच तर आपल्याला वाटलं या पोरीला रीतभात कळत नसणार, पण किती समजूतदारपणे वागते आहे. भास्करना नेहमी काळजी वाटायची, त्यांच्यानंतर माझं काय होईल, शौनक माझ्याशी कसा वागेल वगैरे. पण पल्लवी किती चांगली मुलगी आहे याचा प्रत्यय वारंवार येतो. तरीही भास्करना मनात चिंता होतीच. शौनक खोलीत येऊन डोकावत म्हणाला, अवंती मावशी बोलावते आहे, तू खाऊन घे नीना येईपर्यंत, उपाशी राहू नकोस. किती वेळ थांबणार तशीच, पल्लवी आईला सांज आणून दे बरं. खाईन रे मी, रेवती म्हणाली, मला गोळ्या तर घ्यायच्याच आहेत. पल्लवी आधी आण बघू सांजा. शौनक आत येऊन पलंगावर बसला. रेवतीला अगदी प्रकर्षानं जाणवलं, शौनक किती आपल्यासारखा दिसतो. तितक्यात तिथे अवंती आली. अगं मी बोलावत होते ना तुला, म्हटलं काय झालं, किती उशीर झाला. अवंती मावशी मला फोन आला गं मध्येच, म्हणून मग आईला तुझा निरोप सांगायला उशीर झाला, शौनकनंच म्हटलं. आणि हो, नीना येणार आहे, काय करायचं, पुन्हा ती आल्यावर काही विषय काढणार नाही ना घराचा. तुम्ही कशाला काळजी करता, अवंती झटकन म्हणाली, तिनं विषय काढला तर बघूया ना. शौनकने अवंतीच्या या बोलण्यावर मान उडवून झटका दिला. बघा, तुमचं तुम्ही काय करायचं ते करा या अर्थानं, पण त्यालाही हिस्सा हवाच होता की, तो थोडीच आपल्या वाट्याचा म्हणजे रेवतीचा हिस्सा सोडणार होता. रेवती तर शौनकची आईच, त्यामुळे शौनकला काय म्हणायचं आहे हे तिच्या लक्षात आलं. क्षणभर तिला वाईट वाटलं. शौनकचे बोलणे वागणे आज तरी थोडे वेगळे असायला हवे होते. त्याचे वडील गेलेत, अशावेळी नीना त्याला भेटायला येते, मग त्यानं थोडं तरी नरमाईनं वागावं. यावेळीही त्याने अण्णांच्या घराकडे लक्ष दिलंय. अण्णा म्हणजे रेवती, अवंती आणि इरावतीचे वडील, या तिघीच बहिणी. अण्णा गेल्यावर ते घर भाड्याने दिलं. तो चार खोल्यांचा बैठा बंगला, त्यामुळे किंमत येणार हे तर उघडच होतं. इरावतीला नीना आणि निखिल ही मुलं. निखिल परदेशी होता, तर नीना इथेच याच शहरात राहणारी. अवंतीची सई आणि जुई या जुळ्यालेकींची जोडी, तर रेवतीचे शौनक आणि कौशिक. अण्णांच्या घराचा तिढा अजूनही 5 वर्षानंतरही सुटला नव्हता. तो बंगला विकायचा की आपण इमारत बांधून फ्लॅट्स विकायचे की तो बिल्डरलाच द्यायचा, यात प्रत्येकाचं वेगळं वेगळं मत. शौनकला तो स्वतःलाच रिडेव्हलप करायचा होता, पण स्वतःला जास्त पैसे घेऊन. हीच बाब इतरांना पटत नव्हती, निदान घरातील व्यक्तीने तरी असा व्यवहार करू नये ना. रेवतीला इतरांचं मतही पटत होतं आणि शौनकचंही. शौनक मेहनत करणार आणि ती मात्र फुकट, हेही अन्यायकारकच होतं नाही का. नीनाचा तर विरोधच होता, तिचं मत घर बिल्डरलाच विकून टाकू किंवा डेव्हलप करायला देऊ. आता भास्कर गेल्यानंतर या गोष्टी उसळून वर येऊ नयेत ही रेवतीची इच्छा होती. अवंती मात्र दुसऱ्या गावी राहणारी होती, म्हणून ती रेवतीकडे दिवस कार्य होईपर्यंत मुक्कामी होती. पल्लवी सांजा घेऊन आली रेवतीसाठी. शौनक उठून निघून गेला. तू शौनकचं फारसं मनावर घेऊ नकोस हं, रेवती अवंतीला म्हणाली. काळानुरूप तिघी बहिणींमधील नातं जरा विसविशेतच झालेलं, आपल्या नवऱ्या मुलांमध्ये मने गुंतलेली. अवंती नाईलाजाने का होईना भास्कर गेले म्हणून इथे येऊन राहिली आहे. नाही म्हटलं तरी तिचा थोडाफार आधार वाटतोच. शौनक कौशिक असले तरी बाईचा आधार अशा वेळी वेगळाच. लहानपणी एकत्र वाढलो खेळलो आहोत आपण. अवंतीला इरावतीने आपल्याला सांभाळले आहे, अवंती म्हणाली तिला. सारखा सारखा तोच विषय नकोच ग, अण्णांचा किती जीव गुंतला होता घरात. घर म्हणजे त्यांचा जीव की प्राण. आई गेल्यावरही हट्टानं एकटे राहिले तिथं, पण आपल्या कोणाकडेही ते आले नाहीत राहायला. अजून काही वर्ष तरी ते तसेच असू दे, भाडं पण मिळतंच आहे की, आणि किंमतही वाढेल काही वर्षांनी. आत्ता विकलं तर पैसे कापरासारखे उडून जातील. अवंतीच्या म्हणण्यात तथ्य होतं, तरी ती कोणाला पटण्यासारखी नव्हती, कारण कधी एकदा हातात पैसा येतो असं सर्वांना होतंच. रेवती आता काहीच बोलली नाही. भास्कर होते तेव्हा ती स्वतःही तावातावाने वाद घालायची. पैसे मिळाले तर निदान आपल्याला मनासारखं तरी जगता येईल, थोडा तरी पैसा खुळखुळेल की हातात असं वाटायचं. खरं तर आर्थिक परिस्थिती बरी होती तरीही मुबलक पैसा असावा असं वाटायचं. पण अवंती दूरचा विचार करणारी. रेवतीनं अवंतीच्या गप्पा ऐकत सांजा खाल्ला. गप्पा कसल्या? गप्पा म्हणजे दोघींनी एकमेकींशी बोलणं, एकमेकींचं ऐकणं. इथं आत्ता फक्त
तर अवंती बोलत

होती आणि रेवती ऐकत होती. ऐकण्याशिवाय दुसरं काही करावंसंच वाटत नव्हतं. सारखी भास्करची आठवण येत होती. आत्ता पुढचे आयुष्य भास्करशिवाय जगायचे म्हणजे शिक्षाच वाटत होती. आपल्याला तरी मुले आहेत, अण्णा एकटेच कसे जगले असतील. तरीही मी इराताईला सांगत होते तू थांब रात्री म्हणून. अगं पण तिला घरीही लक्ष देणं भाग आहे. निखिल इथे असता तर गोष्ट वेगळी होती. बघ ना, मुले परदेशी निघून जातात आणि आईवडिलांना असं जगावं लागतं, अवंती म्हणाली. ज्याचं त्याचं प्राक्तन, रेवती म्हटली. पल्लवी तिथे आली. आई मी कुकर लावते वरण भाताचा. पल्लवी तिथे रेंगाळते आहे पाहून रेवती बुचकळत पडली. काही झालंय का गं पल्लवी? हे बाहेर गेले आत्ता, म्हणजे जायचं म्हणताहेत. कशाला? रेवती ओरडलीच. बाहेर गेला काय, बोलाव त्याला. वडील गेल्यावर असं फिरायचं असतं का? नीना येते आहे म्हणून जात आहेत ते. मूर्ख आहे तो. अवंती जा बोलाव गं त्याला. अवंती चटकन उठली आणि घराबाहेर आली. शौनक गाडीच पुसत होता. बाहेर जायचे कपडे त्याने घातले होतेच. शौनक थांब, कुठे जाऊ नकोस. अवंतीनं त्याला रोखलं. शौनकने तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यात आईच्या रूपाची झाक दिसतच होती. कदाचित त्यामुळे तो आपसुकच शांत झाला. अशा वेळी बाहेर जायचं नसतं रे राजा. अगदीच गरजेचं असेल तरच, अवंती हळुवारपणे म्हणाली. तो रागावलाय आणि अशा वेळी त्याच्या कलानंच घ्यायला हवं, या समजुतीने ती म्हणाली. तूच सांग बरं मावशी, काय करू मी. थांब, आणि नीना काय कोणी परकी आहे का रे? तुझी मावस बहीण आहे. लहानपणी एकत्र खेळलात भांडलात, आता फक्त भांडणच उरलंय का रे त्यातलं? अवंती त्याच्याजवळ येत त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. मला ठाऊक आहे आयुष्यात पैसा महत्त्वाचा आहे, पण पैसाच म्हणजे आयुष्य नव्हे. मावशी तू हे बोलते आहेस? होय रे, माझ्याही आयुष्यात संकट आलीच की. तुम्ही लहान होता, पैसा नव्हता, पण आम्ही तगलो. आज बघ बरं सगळं आहे. तेव्हा मी भांडून अण्णांकडून पैसा घेतला असता तर. अवंतीचं बोलणं अगदी खरं होतं. कौशिकही बाहेर आलाच तेवढ्यात आणि तिथंच पायरीवर बसला तो. पण तेव्हा अण्णा होते आणि आता अण्णा नाहीत, शौनक म्हणाला. मग कौशिककडे पाहून तो म्हणाला, बरोबर आहे ना रे कौशिक? बरोबर आहे, कौशिक म्हणाला. आजचा दिवस शांत राहा बघू. नीना येते ना तुम्हाला भेटायला भास्करराव गेलेत म्हणून. मग तुम्हीही त्याच जेवाळ्याने भेटा, बोला. कौशिक तू पण आवरून घे बरं जरा, आत्ता येईल ती. शौनक तू पण आत जा, पल्लवीला काय मदत लागेल ती कर बघू. दोघेही आतमध्ये गेले. अवंती तिथेच पायरीवर बसली. हल्ली कुणाकडंही राहावंसं वाटत नाही. कोणाच्याही मनात आपुलकी प्रेम नाही. कुणी आपल्याकडे राहायला आले की खाणारं तोंड वाढलं म्हणून घरातल्यांची तोंडं वाकडी होतात. प्रायव्हसी हरवली म्हणून हल्ली सख्ख्या भावंडांनाही एकमेकांबरोबर 4 दिवस राहावंसं वाटत नाही. फार तर एकत्र सहलीला जाणं अगदी सोपं. तिथं काय करायचं, काय बोलायचं हे अडथळे नसतात. माणशी खर्च वाटून घेतला की झालं. आपल्या मुली लहान होत्या. अविनाशची कंपनी बंद पडली. तसा तो कामात हुशार, पण पुन्हा हवी तशी नोकरी मिळायला वेळ लागतोच की नाही. हा खड्डा बुजवायला 2-3 वर्ष लागली. 6-7 महिने लागले नवी नोकरी मिळवायला. मुलींचा खर्च, सासूबाई आजारी होत्या, पण अविनाशने हिमतीनं परिस्थिती सुधारली. कोणाची आर्थिक मदत न घेता 2 मुली बास म्हणत त्यांनी उत्तम शिक्षण देतो आहोत आपण त्यांना. स्वतःचं घर गाडी सगळं केलं. हल्लीच्या मुलांना नातेवाईकांविषयी काही आस्था नाही. अण्णा तुमचं घर हवंय हो सगळ्यांना, त्यामुळे मिळालेले पैसेही. पण ते घर घेताना तुम्ही किती राबलात. तुमच्या रक्ताच्या थेंबाथेंबातून साकार झालं हे घर. निदान अजून काही वर्षे तरी डोळ्यासमोर असावं असं वाटतं. रेवती इराताई ओरडतात, तू कुठे येतेस घर बघायला? खरंच जमत नाही हो, यावेसे वाटते, पण राहणार कुठे? या दोघींना राग येईल आम्ही हॉटेलमध्ये राहिलो तर, आणि घरात त्यांना आपली अडचण होणार. अवंती, रेवतीची हाक आली तशी अवंती डोळ्यातील अश्रू टिपून आत गेली. पल्लवी स्वयंपाकघरात डाळ घोटत होती. सोनू कधी येणार शाळेतून? अजून एक नाही वाजला, 12:30 वाजता सुटते शाळा. पल्लवीच्या लक्षात आलं अवंतीचं मन थाऱ्यावर नाही. मावशी जुने बंद द्या सोडून, आता पूर्वीसारखं सगळं होईल ही आशा आशाच राहणार आहे. कशाला त्रास करून घेता? अवंती चमकली. पल्लवी हे बोलते आहे, आपल्यापेक्षा कितीतरी लहान आहे ती, तरीही कदाचित म्हणूनच बोलते आहे. तरुण पिढी ही अधिक वास्तववादी आहे ना. खरंच

सोडून द्यावे का हे बंध? खरंय ग, ती म्हणाली, सई जुई आणि त्यांचे बाबा, बास एवढाच विचार करा आता. तू म्हणतेस हे? रेवती त्या दोघी बोलत असताना तिथं आली. तिला पाहून पल्लवी नर हावून म्हणाली, आई तुम्ही कशाला आलात बरं इथे? तुम्ही बसा बघू एका जागी. अगं मी काय आजारी आहे का? रेवती रागेजत म्हणाली. एका ठिकाणी असं बसून राहिलं की त्रास होतो. तितक्यात गाडी आल्याचा आवाज आला. नीना आली वाटतं. अवंती रेवती दोघीही बाहेर आल्या. नीना रेवतीजवळ येऊन बसली. पाठोपाठ तिची मुले आणि नवरा. कशी आहेस मावशी? नीनानं हळुवारपणे विचारलं. तिच्या चेहऱ्यावर तेच पूर्वीचे भाव आपुलकी पाहून रेवतीला भरवून आलं. लहानगी नीना तिच्या मागं मागं फिरायची ते आठवलं. मी काय ग, ठीक आहे असं तरी कसं म्हणू? रेवती म्हणाली, हे गेले आता उरलेले दिवस घालवायचे. मावशी तू अशी नाही आहेस ना, असं नको बोलूस. किती मैत्रिणी आहे तुला, महिला मंडळ आहे, सगळं आहे. नीना रेवतीला म्हणाली, भास्कर काकांची उणीव तुला जाणवत राहणार, पण तू अशी उदास राहिलेली, दुःखी असलेली त्यांना आवडेल का? सांग बरं. नाही ना. शौनक पल्लवी बाहेरच्या खोलीत आले. नीना शौनककडे पाहून थोडंसं हसली. डोळ्यातील भावही आपुलकीचे होते. ते पाहून रेवती अवंती दोघी जरा सैलावल्या. शौनक बरा आहेस ना? सांभाळ अरे स्वतःला. नीनाच्या नवऱ्याने अभिरामने शौनकला म्हटले, काकांचे वय झाले होते पण तब्येत तर चांगली होती ना? किती वय होते त्यांचे? 74. मग तसं काही नाही, हल्ली हे वय म्हणजे काही फार नाही, पण काकांची तब्येत चांगली होती ना रे? अभिरामने संवाद सुरू राहावा, आपण काही ना काही बोललं पाहिजे म्हणून म्हटलं खरं, पण भास्कर आजारी होता हे त्याला माहीत नव्हतं हे उघड झालं. तो इंग्लंडला होता ना, त्यामुळे त्याला माहीत नाही, नीना चटकन म्हणाली. त्याची कामेच सुरू होती आल्यावर पण. नीना त्याला सावरून घेत आहे की काय असं अवंतीला वाटलं. पण अभिराम खरोखरच 15 दिवसापूर्वीच इंग्लंडहून आला आहे हे तिला माहिती होते, त्यामुळे अवंती तत्परतेनं म्हणाली, होय ठाऊक आहे मला. कसा झाला ग तिथला दौरा? ते जाऊ दे, मी सांगेन नंतर. भास्कर काकांना हार्टअटॅक आला असं मी त्याला म्हटलं, पण आधीच त्यांची तब्येत नाजूक आहे हे मात्र त्याला माहीत नव्हतं ग, नीना बोलली. त्याची स्वतःचीच किती गडबड चालू होती काय सांगू. त्यात काय गडबड, हे तर नेहमीचंच झालं आहे ना, कौशिक म्हणाला. आता खूप जण जातात परदेशी. ते आहे, नीना म्हणाली, पण अभि पहिल्यांदाच गेला होता ना. रेवतीला अस्वस्थ वाटू लागलं. भास्कर गेलेत म्हणून भेटायला आलेत, पण चर्चा मात्र निराळ्या सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत आपण काय बोलायचं हेच तिला कळेना. शौनकने पल्लवीकडे सहेतुक बघितलं. बघ, मी म्हटलं होतं ना अशा अर्थाने, पण आता काही इलाज नव्हता. नीनाने आपल्या मुलांना बाहेर खेळायला पाठवलं. अवंतीने विचारलं, इराताई कधी येणार आहे? येईलच आता, म्हणून तर मुलांना आणलं, नीना म्हणाली. नाहीतर तिच्याकडे मुलांना सोडून आले असते की? काही म्हणा, पण भास्कर काका अजून आहेत असंच वाटतं. त्यांचं अस्तित्व अजून जाणवतं. आत्ता बाहेरून येतील का काय असं वाटतं. त्यांना खूप त्रास झाला का ग? आजारीच होते ना, जेवणखाण सोडलं होतं त्यांनी शेवटी. अवंतीनं म्हटलं, मला पण ऐकून वाईटच वाटलं ग. त्यांना किती हौस होती इतरांना खाऊ पिऊ घालायची. रेवती त्रयस्थपणे आपल्या नवऱ्याविषयी चर्चा ऐकत होती. ते गेल्यापासून असंच चाललं होतं. काही ना काही कारणाने प्रत्येक बाबतीत भास्करांची आठवण येई. रेवती मावशी तू अशी शांत गप्प बघवत नाही ग, नीना म्हणाली. तिच्या बोलण्यातून खरोखरच कळकळ जाणवत होती. अवंती रेवतीचा हात पकडत म्हणाली, रेवा अग बोल जरा, जाणारा माणूस तर गेला. रेवती कसनुसं हसली, काही नाही, मी आता आईला फिरवून आणणार आहे. आता मी तिचे काहीच ऐकणार नाही मुळी, शौनक म्हणाला. एखाद्या लांबच्या सहलीला तिला नेणार आहे. इरावती आलीच, चेहऱ्यावर थकवा. पल्लवीने तिला पाणी आणून दिले. इरावतीनं तिच्याकडे कौतुकानं बघितलं. रेवा तुला सून अगदी छान मिळाली बघ, आता दुसरीही सून चांगली मिळेल, आणि आता कौशिकचंही बघ सगळं छान होईल. भास्कर रावांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेच. अगं कौशिकचं नोकरी बघणं चाललंय मावशी, शौनक म्हणाला. चांगली नोकरी हवी ना? होईल रे. बरं अभिराम आता इथे काय नोकरीचं बघणार का पुन्हा? शौनकने अभिरामला विचारलं. नाही खरं तर हे पण सांगायचं होतंच, अभिराम आपली बैठक बदलत म्हणाला. मी तिथेच कंटिन्यू केली आहे नोकरी. नीना आणि मुले देखील माझ्याबरोबर

आत्ताच येणार आहेत. हे ऐकताच सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. नीना तिथं जाणार आहे, मग इथलं सर्व सोडूनच की? बाहेर मुले खेळत होती, त्यांचा आवाज अधूनमधून येतच होता. नीना, तू जाणार तिकडे? रेवतीनं तिला विचारलं. हो. मग बोलली नाहीस तू? अवंतीनं तिच्याकडे बघत विचारलं. सांगणारच होते ग, आणि सांगायलाच आले आहे ना, पण काकांना बरं नव्हतं, ते गेले. अशा परिस्थितीत कसं सांगावं तेच कळेना बघ मला, नीना म्हणाली. मग तू इथलं घर नोकरी सगळं गुंडाळून जाणार? कौशिकनं विचारलं. त्याचं काय? घराचं काय, सध्या घर बंद करून जाणार, इरावती म्हणाली. आणि नोकरी सोडलीच आहे तिनं आता. आता तिथे जायचं म्हणजे दुसरं काय करणार? घराचंही पुढे मागे बघायचं. शौनक कौशिक दोघेही सावध सतर्क झाले. नीनाचे मत आता विचारावेच. पुन्हा तिच्यामुळे अण्णांच्या घराचे काम लांबणीवर पडायला नको. निखिलही इथे नाही, आता तिला काय कमी? आपल्यालाच पैशाची चणचण आहे, हातातोंडाशी गाठ पडते इतकाच पगार. बाबांची पेन्शनही आता कमीच मिळणार, शौनक चटकन म्हणाला. अण्णांच्या घराचं काय करायचं? अरे, नीना घुटमळत म्हणाली, माझे मत तर बिल्डरला देऊ असंच होतं, पण समजा तूच डेव्हलप करणार असशील तर बिल्डरकडून जेवढा हिस्सा मला मिळेल तेवढा तू दे. शौनक विचारत पडला. तेवढाच हिस्सा आम्हाला प्रत्येकाला दे म्हणजे झालं, अवंती मध्येच बोलली. 3 हिस्से पडतील आम्हा तिघींचे, त्यातून तुमच्या मुलांचे हिस्से, म्हणजे माझ्या पैशातून सई जुईचे, रेवतीच्या पैशातून शौनक कौशिकचे. असं, नीना तू इरावतीच्या हिश्श्यातून घे. हे बरं बोललीस तू, शौनक म्हणाला. मी बघतो. अवंती तयार झाली हेच खूप होते, नाहीतर अण्णा नाहीत त्यांच्या रूपानं घर तरी असावं. ती नकोच म्हणत होती, आता हो म्हणतीये, त्यामुळे शौनक थोडा निश्चिंत झाला. तू हो म्हणते आहेस ना अवंती मावशी, मग बघूया आपण. अण्णा काय, त्यांचेच रक्त तुमच्या आमच्या नसातून वाहते आहे, अण्णा नाही मुक्ती मिळेल मग. रेवतीच काय, अवंतीही शौनकचे बोलणे ऐकून धसकली. अण्णांना मुक्ती? म्हणजे अण्णांचा जीव घरात अडकला होता की काय? आस आणि इतके दिवस? छे, शौनक काहीही बोलतो. अण्णा किती प्रामाणिक सरळ मार्गी होते, त्यांचा जीव असा मुळीच घुटमळणार नाही. ते असे भौतिक गोष्टीत अडकणारे नव्हतेच. मुलांनी पैशासाठी नको असं वागायला. नीनाला काय, इरावतीची फूस होतीच, जास्त मिळालं तर बरंच आहे म्हणून. तेच तर, मुक्ती म्हणजे चांगलं आहे नाही का? दिवस कार्य आपण त्याच्यासाठीच करतो, कौशिक म्हणाला. मी काय म्हणतो शौनक, आपण या घराचंही ठरवून टाकू. काय? शौनकचे डोळे विस्फारले, आवाजही फाटलाच. ह्या घराचंही असंच करू, अण्णांच्या घरासारखं. फक्त मी हे डेव्हलप करतो, तू अण्णांचं डेव्हलप कर, तो पैसा माझा. आता अण्णांच्या घराच्या कामात तुला फायदा होणार, ठीक आहे, तू तिथं मेहनत करणार, मी इथं मेहनत करतो, या घरात मला फायदा होऊ दे. माझ्याही नोकरीचं अजून काही चांगलं होत नाही आहे, निदान हे तरी होईल. शौनक कौशिककडे पाहतच राहिला. कौशिकच्या शब्दात किंचित जरबच होती. अरे, आपण हे नंतरही बोललो असतो ना, शौनक म्हणाला. नंतर कशाला, आत्ताच बोलू, म्हणजे आपल्या बाबांनाही मुक्ती मिळेल, नाही का? आणि अवंती मावशी आहेच इथे, राहतीये, त्यामुळे तिच्यासमोरच बोलावं लागलं असतं. मग इरावती मावशीसमोर बोललं तर काय बिघडलं? तिच्याकडून नीनाला कळलंच असतं, कौशिक म्हणाला. त्यानं ठरवलं होतं, जे होईल ते होईल, सरळ माणसाशी सरळ वागायचं, वाकड्याशी वाकडं वागायचं, असा त्याचा स्वभावच होता. रेवतीचा मेंदू मात्र हे ऐकून सुन्न झाला. तिला काहीच उमगत नव्हतं, मन आक्रंदत होतं. भास्करचा चेहरा समोर दिसत होता, फिकटलेला, पांढुरका. शौनकशी बोलताना त्याला ही कल्पना सुचवताना कौशिकही तिथे आसपास असतो हे ते विसरले. आपलीच दीक्षा आपल्यावर उलटेल. आपण काय दीक्षा देतोय, काय शिकवतोय, याचे काय परिणाम होतील हेही त्यांना कळू नये. अण्णा, अण्णा मला माफ करा. आणि नकळतच रेवतीने हंबरडा फोडला आणि ती निश्चित झाली. आई, शौनक रेवतीच्या दिशेने झेपावला. ठीक आहे रे, ती थकली आहे, अवंतीनं रेवतीला सावरलं. बघ, तुझ्यामुळे आईला त्रास झाला, शौनक कौशिकला म्हणाला. तसं नाही रे, आई अण्णा म्हणून ओरडली, कौशिक थंडपणे म्हणाला. मी डॉक्टरांना फोन करतो, आईला तपासून औषध देतील ते. त्यानं डॉक्टरांना फोनही केला. इरावती अवंती एकमेकींकडे बधीरपणे बघत होत्या, तर अभिरामला काय करावं काय बोलावं सुचतच नव्हतं. तो उठून येरझाऱ्या घालू लागला. पल्लवीनं आत जाऊन शाल आणली आणि रेवतीच्या अंगावर

0: शाल घालत तिनं रेवतीचं डोकं उशीवर ठेवलं. पल्लवी, रेवती कशीबशी म्हणाली, काय आई पाणी आणू का? रेवतीनं मान हलवली. नीनानं चटकन पाणी आणलं आणि रेवतीला पाणी पाजलं. कौशिक रेवतीच्या मस्तकावरून हात फिरवू लागला. आई, तू नको त्रास करून घेऊस. तू आम्हाला हवीच आहेस खूप खूप वर्षे. तू आणि मी छान प्रवास करू. बेटा, रेवतीला पुढे काही बोलवेना. मात्र तिच्या मनात आलंच, भास्कर, तुम्हाला माझी काळजी होती ना. मग अण्णांच्या घरामुळे आपल्याला फायदा कसा मिळेल बघण्याच्याऐवजी मुलांना थोडीफार चांगली शिकवण दिली असती तर आयुष्य जगताना शेवटी आपल्या मागं काय होणार? आपल्या मागं हे होणारच. आता हजारो वर्षापूर्वीचंच काय, 100-200 वर्षापूर्वीची घरं आता नाहीत, मग आपलं काय शिल्लक राहणार? रेवती हळूहळू उठून बसली. करा काय तुम्हाला हवे करायचं ते, तुम्ही ठरवाल ते मला मान्य आहे. एवढे म्हणून ती त्या प्रश्नातून तरी मुक्त झाली. धन्यवाद.
1: अतिशय सुंदर अशी ही कथा आता आपण ऐकलीत, दीक्षा. याचं लेखन आणि वाचन केलं होतं श्वेता कुलकर्णी यांनी.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: आता ऐकूया संस्कृतीच्या पाऊल खुणा. यामध्ये आज प्राचीन भारतीय शेती आणि सिंचन याविषयी प्राचीन भारतीय शास्त्र संपदेच्या अभ्यासक मनीषा पुराणिक यांची नीलिमा पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. आज ऐकूया ह्याचा उत्तरार्ध.

0: श्रोतेहो नमस्कार. संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि नीलिमा पटवर्धनचा नमस्कार. श्रोतेहो, मागच्या भागामध्ये आपण प्राचीन भारतीय शेती याविषयी बरीच माहिती करून घेतली. हाच विषय आजच्याही भागात पुढे सुरू ठेवणार आहोत आणि त्यासाठी स्टुडिओमध्ये पुन्हा निमंत्रित आहेत मनीषा पुराणिक. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: आपण मागच्या भागात शेतीविषयी, बियाणांविषयी खूप माहिती करून घेतली, पण याशिवाय आपल्याकडे सांगण्याजोगी बरीच माहिती आहे. आजच्या भागात आता ती माहिती तुम्ही सांगायला सुरुवात करावी अशी विनंती करते तुम्हाला.
1: आपण मागच्या भागामध्ये बियाणांची सुद्धा काही माहिती बघितली की बियाणांची पेरणी करायच्या आधी त्याची कशी त्याच्यावरती उपाययोजना करावी,
0: म्हणजे ते बियाणं सिद्ध कसं करावं.
1: बरोबर. आता बियाणांची साठवण हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. पूर्वीच्या काळी आत्तासारखी दुकानांमध्ये तयार बियाणं मिळत नव्हती, तर शेतीतनं जे काही उत्पादन होईल त्यातलाच काही भाग हा पुढच्या वर्षीच्या लागवडीसाठी जपून ठेवला जायचा. मग तो व्यवस्थित राहायला पाहिजे, त्याला किडामुंगी लागली नाही पाहिजे, आणि चांगल्या पद्धतीने हे बियाणांची साठवण करून ठेवणं हा महत्वाचा जो घटक होता, तर तो त्या काळात त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलेला आहे. मग त्यासाठी ते काय करत होते, तर बियाणं ही जी काय आहेत तर ती कुठे शेणखताचा वापर करून किंवा राखेचा वापर करून, म्हणजे आपल्याला असे दिसतात उल्लेख की मडक्यामध्ये राखेमध्ये बियाणं जर का घालून ठेवली तर ती तशीच्या तशी राहतात. आणि ही राख कुठली वापरावी, तर गाईच्या शेणाची राख वापरावी. त्या राखेमध्ये जर काही बियाणं घालून ठेवली तर ती पुढच्या काळापर्यंत

0: तशीच्या तशीच राहू शकतात. आणि हे आपल्याला दिसतं की आत्ताच्याही काळामध्ये ही जी पारंपरिक पद्धतीने बियाणांचं प्रिझर्वेशन जे आहे ते आपल्याला माहिती आहे की बीजमाता ज्यांना म्हणलं जातं, राहीबाई पोपरे की ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे, तर त्यांनीही अशाच पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणावरती बियांची साठवण करून ठेवलेली आहे. ती पद्धत त्यांनी वापरलेली आहे. आणि जे नामशेष होत चाललेली धान्य आहेत त्यांचीही बियाणं त्यांनी अशा पद्धतीने सांभाळून ठेवली आणि याच कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारही मिळालेला आहे.
1: बरोबर.
0: तर हे आपलं पारंपरिक ज्ञान कुठेतरी पुढे येणं हे महत्वाचं आहे.
1: खरे. आता बियाण्यांची साठवण आपण बघितली, प्रत्यक्ष शेतीविषयी बऱ्याच गोष्टी आपण बघितल्या. तुम्ही मागच्या भागात उल्लेख केल्याप्रमाणे नांगराविषयीही खूप लिखाण करून ठेवलेलं आहे आणि त्यांची मोजमाप याचं सुद्धा निश्चित ठरलेलं आहे, त्याविषयी थोडं बोलूया.
0: हो. नांगराचे उल्लेख आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला वेदकाळापासूनच दिसून येतात. पुढे आपल्याला असं दिसतं की कृषी पराशर ग्रंथामध्ये नांगरासाठीचे आवश्यक जे पार्ट्स आहेत, जे भाग आहेत, ते दिलेले आणि त्यांची मोजमापही दिलेली. त्याला त्यांनी हल सामग्री असं म्हणलंय किंवा हलाष्टक असं म्हणलंय. 8 महत्वाचे भाग नांगराचे हे इथं दिलेत म्हणून त्याला त्यांनी हलाष्टक असं म्हणलेलं.
1: हल म्हणजे नांगर.
0: आता हे जे नांगराचे भाग आहेत ते कुठले कुठले आहेत? तर युग म्हणजे जू, बैलांच्या पाठीवर केलं टाकलेलं असतं नांगर ओढण्यासाठी, त्याला युग म्हणलेलं आहे. अडचल म्हणून एक भाग येतो, तो म्हणजे योग पिन, तू अडकून ठेवण्यासाठी घट्ट सैल करण्यासाठीची एक पिन असते, युग किलक त्याला त्यांनी म्हणलेले. तर हे अडचल पण त्याला म्हणलेलं आहे कृषी पराशर ग्रंथामध्ये. त्यानंतर नांगराचा जो मुख्य दांडा असतो की जो बैलाच्या पाठीवरून फाळापर्यंत येतो त्याला त्यांनी इशा म्हटलेला आहे. नंतर निर्योल म्हणजे नांगराचा जो वरचा दांड आहे जो हातात धरला जातो, शेतकरी प्रत्यक्ष ते हातामध्ये धरतो, त्याला निर्योल म्हटले. नंतर फाल म्हणजे नांगराचा फाळ आहे, फाळाच्या इथला एक भाग आहे छोटासा, त्याला शौल म्हणलेला आहे. नंतर निर्योल, पाशिका, हलस्थाणू, पच्चनी, अबंध असे वेगवेगळे नावं आपल्याला ग्रंथामध्ये सापडतात आणि हे नांगराचे सगळे भाग आहेत. आता नुसतीच यांनी नावं नाही दिलेली तर त्याची मोजमाप सुद्धा दिलेली. हे खूप या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये आपल्याला दिसतं की व्यवस्थित त्यांनी डायमेन्शन त्याची मेन्शन केलेली, काय आकारामध्ये हे असावेत. आता इशा जी आहे म्हणजे नांगराचा मुख्य दांडा, हा 5 हात लांब. आता हात म्हणजे काय? तो कोपर ते मधल्या बोटाचं टोक हे जे अंतर आहे ते म्हणजे एक हात. असे 5 हात लांब ही इशा असावी. स्थाणू ज्याला फाळ जोडला जातो हा स्थाणू 5 वितस्ती लांब असावा. वितस्ती म्हणजे वित
1: हे
0: आपल्याला माहिती, करंगळी आणि मधलं बोट हे जर का लांब केलं तर ते जे अंतर येतं ते हे साधारण 6 इंच 5 इंच असं येऊ शकतं. त्यानंतर निर्योल हा जो काय भाग आहे हा 1.5 हात लांब असावा. त्याच्यानंतर युग म्हणजे बैलांच्या कानापर्यंत येईल एवढं असावं. त्यानंतर निर्योल पाशिका जे आहे ते 12 अंगुळ लांब असावं. आता अंगुळ म्हणजे बोट, एका बोटाची जेवढी जाडी आहे तेवढं ते 12 अंगुळ एवढं लांब असावं. शौल ही 1 अरतनी लांब असावी. अरतनी म्हणजे काय? तर कोपर ते करंगळीचं बोट,
1: कोपर ते करंगळीचं बोट.
0: आणि हात म्हणजे काय? तर कोपर ते
1: मधलं बोट,
0: मधल्या बोटाचं म्हणजे कुठंतरी हा 1.25 इंचाचा फरक या मेजरमेंट मध्ये राहू शकतो अरतनीमध्ये. तर अरतनी म्हणजे कोपर ते करंगळीचं टोक एवढं जे अंतर आहे तेवढं शौल असावं. योत्र म्हणजे बैलाच्या मानेभोवतीचा पट्टा जो येतो, चांबड्याचा पट्टा असतो तो, जूला बांधलेला असतो तो, तो 4 हात लांब असावा. त्यानंतर रज्जू, जो त्याला दोरी जी बांधली जाते नांगराला सगळी, ती 5 हात लांब असावी. असे त्यांनी हे उल्लेख सगळे दिलेले. मग आता ही जी मोजमाप आहे ती साधारण त्या शेतकऱ्याची माप घेतली जायची, म्हणजे त्याचं बोट किंवा त्याचा हात, त्याचं वीत हे जे आहे त्या शेतकऱ्याचं घेतलं जायचं. कारण प्रत्येक शेतकऱ्याची उंची कमी जास्त असू शकते.
1: माझ्या मनात तोच आता विचार आला होता की हे असं त्याचं स्टँडर्डायझेशन कसं करणार, तर ते प्रत्येक शेतकऱ्याच्या,
0: कारण त्या शेतकऱ्याला ते वापरणं सोयीचं जावं याच्यासाठी.
1: बरोबर.
0: आणि युग जे आहे ते सुद्धा त्यांनी बैलांच्या मापाप्रमाणेच घ्यायला सांगितलेलं आहे, कारण ते बैलांसाठी वापरायचं आहे तर ते बैलांच्या मापाप्रमाणे ते घ्यायचं. त्याच्यामुळे हे जे यांचं स्टँडर्डायझेशन आहे हे वेगळ्या पद्धतीचं, सगळ्यांनीच एक समान पातळीचं वापरून, एकाच मापाचं वापरून चालणार नाही, कारण प्रत्येकाची उंची कमी जास्त असणार आहे, बैलांची उंची कमी जास्त असणार आहे. तर हे याला आपण म्हणू की पर्सनलाइज यांनी केलेली होती, जो वापरणार आहे, वापरकर्ता जो आहे त्याच्याच मापानुसार हे सगळं बनलं जात होतं.
1: म्हणजे तो हलधर आणि ते बैल या दोघांना हे जास्तीत जास्त सुविधा मिळावी असा सगळा त्याच्यामध्ये विचार केलेला दिसतोय.

0: त्यानंतर आपल्याला एक पुढे 9व्या 10व्या शतकातला वृक्षायुर्वेद म्हणून ग्रंथ मिळतो. हा एक महत्वाचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी झाडांची वर्गीकरण केलेली वेगवेगळ्या पद्धती, तसंच लागवडीच्या किंवा पेरणीच्या निरनिळ्या पद्धती सांगितल्या. कोणत्या महिन्यात काय पेरावं, मिश्र पिकं घेताना कोणती दोन पिकं एकत्र घ्यावीत, याचं त्यांनी सविस्तर वर्णन केलेलं आहे की ज्याच्यामुळे तुमच्या पिकांचं उत्पन्न जे आहे ते जास्त तुम्हाला होऊ शकतं. मग खतांची मात्रा कशी आणि कधी द्यावी याचंही सविस्तर वर्णन आपल्याला या ग्रंथामध्ये मिळतं. काश्यपीय कृषी पद्धत हा जो काही ग्रंथ आहे, जो काश्यप ऋषींनी लिहिलेला 11व्या शतकातला, त्याच्यामध्ये आपल्याला काही भाज्यांचे उल्लेख मिळतात. आता हे ज्या भाज्या आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत त्या आपण जरा बघूयात. हरिद्रा म्हणजे हळद, सुरण हे सुरणच त्याला म्हणलेलं आहे, वार्ताक म्हणजे वांग, पटोलिका म्हणजे परवल, कुस्तंबुरू म्हणजे कोथिंबीर, आणि अजूनही काही भाज्या आपल्याला दिसतात त्या म्हणजे चाकवत आहे, माठ आहे, पालक आहे, वाटाणा आहे, काकडी, भोपळा आहे, कोहळ आहे, अशा बऱ्याच भाज्यांचे उल्लेख या ग्रंथात आपल्याला मिळतात. मग यांचे उल्लेख कसे, तर त्यांची लागवड कशी करावी, त्यांची पेरणी कशी करावी, त्यांची कापणी कशी करावी, ही सगळी सविस्तर माहिती या ग्रंथांमध्ये मिळते.
1: छान, म्हणजे ते अक्षरशः मॅन्युअल असल्यासारखं.
0: अगदी अगदी
1: मॅन्युअल,
0: अगदी अशा पद्धतीने हे सगळं या ग्रंथांमध्ये आपल्याला मिळू शकतं.
1: आता आपल्या दृष्टीने महत्वाचा म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा एक कणा असं त्या काळच्या असं म्हणजे मसाल्याचे पदार्थ किंवा कापूस, तर त्यांच्याविषयीचे काय काय उल्लेख मिळतात किंवा यांची निर्यात मोठ्या प्रमाणावर त्या काळात होत होती ना?
0: हो अगदी नक्कीच. आपल्याला असं दिसतं की सौराष्ट्र म्हणजे गुजरात प्रांतातला जो हा भाग येतो सौराष्ट्र, तर तिथं मोठ्या प्रमाणावर कापसाचं पीक तिथं घेतलं जात होतं आणि अजूनही आपल्याला दिसतं की तिथं मोठ्या प्रमाणावरती कापसाची उत्पादन हे केलं जातं. तर हा कापूस तिथून निर्यातही होत होता. ही कॉटन इंडस्ट्री जी आहे, जी अजूनही मोठ्या प्रमाणावर आहे, ती प्राचीन काळी पण त्याच भागामध्ये होती. कापसाची लागवड केली जायची, कापूस घेतला जायचा, त्याच्यापासून कापड तयार केलं जायचं आणि या सगळ्याची निर्यात होत होती. म्हणजे मेसोपोटेमियापर्यंत हे त्याची निर्यात होत होती याचे आपल्याला पुरावेही मिळालेले आहेत. त्याचबरोबर मसाल्याचे पदार्थ हे भारताची पूर्ण जगाला दिलेली आपण एक देणगी म्हणू शकतो.
1: खरं
0: की मसाल्याच्या पदार्थांचा वापर हा भारतात खूप प्राचीन काळापासून दिसतो आणि मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादनही घेतलं जात होतं. विशेषतः दक्षिण भारतामध्ये या मसाल्याच्या पदार्थांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत होतं. ज्याच्यामध्ये मिरी आहे, दालचिनी आहे, लवंग आहे, वेलदोडा आहे, अशा पद्धतीचे मसाल्याचे पदार्थ हे या दक्षिण भारतामध्ये उत्पादन घेऊन त्याची निर्यात होत होती. आणि आता आपल्याला माहिती की हा एक मोठा जगप्रसिद्ध व्यापारच होता आणि या मसाल्यांच्या पदार्थांच्या शोधातच युरोपियन दर्यावर्दी इथं आले आणि पुढे मग त्यांनी भारताचा शोध लावला असा इतिहास आपण पुढे नंतर शिकत जातो. तर हे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर आपल्याला कापूस आणि मसाल्याचे पदार्थही प्राचीन काळापासून भारतामध्ये होते हे लक्षात येतं.
1: मला वाटतं आपला जो सिल्करूट होता किंवा ज्याच्या वाळे रोमन साम्राज्याशी आपला व्यापार होत होता त्यामध्ये मसाल्याचे पदार्थ हे मुख्य होते ना?
0: हो अगदीच. म्हणजे सिल्करूटवरनं जे भारताच्या बाहेर निर्यात होत होते की जे रोम पर्यंत जाऊन पोचत होते पदार्थ, त्याच्यामध्ये मसाल्याचे पदार्थ, कापड, नीळ या गोष्टी तर होत्याच आणि त्याच्या बदल्यामध्ये आपल्याकडे भारतामध्ये रोमहून खूप मोठ्या प्रमाणावर सोनं येत होत.
1: म्हणजे ते सोन्याचा भाव त्याला आपल्या मसाल्याच्या पदार्थांना होता.
0: खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा व्यापार त्या काळामध्ये चालत होता.
1: मग त्यांच्याविषयीही या ग्रंथामध्ये व्यवस्थित विवरण केलेलं आहे?
0: नाही, या ग्रंथांमध्ये त्याची माहिती मिळत नाही. दुर्दैवाने आपल्या ग्रंथांमध्ये या विषयीची माहिती सापडत नसल्यामुळे आपल्याला अवलंबून राहायला लागतं. हे परदेशीय लोकांची जी प्रवास वर्णन आहे त्याच्यावरून आपल्याला ही माहिती मिळते.
1: बर बर बर. आता शेती करायची तर शेतीबरोबरच तितकाच महत्वाचा पूरक व्यवसाय म्हणजे पशुपालन, की त्याशिवाय शेती अशक्यच. तर ह्या पशुपालनाविषयी माहिती आपण मागे जो जीवशास्त्राचा भाग घेतला त्याच्यामध्ये अगदी सविस्तर माहिती आपण घेतलेली आहे. मला वाटतं इथे ती पुनरुक्ती करायला नको. आपण शेतीच्या नंतर जे महत्वाचं त्याच्यासाठी पाणी पुरवठा शेतीसाठी ते सिंचन व्यवस्था ही पण भारताची खूप मोठी अगदी महत्वाची आणि एक विशेष अशी सिंचन व्यवस्था अगदी सिंधू काळापासून आपल्याला दिसून येते. त्याविषयीचा विचार आता करूया. तर काय सांगता येईल सिंचन व्यवस्थेविषयी?
0: सिंचन हे शेतीसाठी खूप आवश्यक आहे. सिंचन म्हणजे काय? तर पाण्याची उपलब्धता करून देणं, मग ती शेतीसाठी असेल किंवा पिण्याचं पाणी असेल. आपल्याला माहिती आहे की पूर्वी नदीच्या जवळ मानवी वस्तीला सुरुवात झालेली आहे कारण तिथं पाण्याची उपलब्धता होती. मग पुढे जशी शेती वाढत गेली, मानवी जीवन वस्ती वाढत गेली, तसं मग ही लोक कुठं नदीपासून थोडे दूर जायला लागले. मग हे पाणी शेतीपर्यंत आणण्यासाठी त्यांनी नदीला कालवे काढलेत. वैदिक साहित्यातही आपल्याला या कालव्यांचे उल्लेख मिळतात.

0: अमरकोशातही उल्लेख आहेत. राजतरंगिणी हा जो एक ऐतिहासिक ग्रंथ मानला जातो काश्मीरच्या इतिहासावरचा, त्याच्यामध्ये आपल्याला असा उल्लेख मिळतो की ललितादित्य राजाने वितस्ता नदीचं पुराचं पाणी इतर ठिकाणी शेतीसाठी वळवलं, तसेच लहान लहान बंधारे आणि इरिगेशनसाठी कालवे काढली. हा उल्लेख आपल्याला या ग्रंथामध्ये दिसून येतो. कौटिल्य अर्थशास्त्रातही शेतीसाठी नदीला कालवे काढणं, बांध घालायचे असे संदर्भ मिळतात. बृहसंहिता या ग्रंथामध्ये तर विहिरीसाठी पाणी कसं शोधायचं हे सांगितलंय. त्या बृहसंहिता या ग्रंथामध्ये दकार गल नावाचा एक संपूर्ण प्रकार आहे. गल म्हणजे दगड आणि दक म्हणजे पाणी. आता या दगडातनं पाणी कसं शोधायचं याचे संदर्भ, याचे उल्लेख आपल्याला या ग्रंथात मिळतात. मग जमिनीतनं पाणी कसं शोधायचं, ते बाहेर कसं काढायचं, विहीर किंवा तळ कसं बांधायचं हे सगळं सविस्तरपणे या प्रकरणात सांगितलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की अजूनही ग्रामीण भागात जेव्हा जमिनीतील पाण्याचा शोध घेतात, पानाडे असतात की जे शोध घेतात, ते या पद्धतीचा वापर करतात. आणि सध्या काही अभ्यासक असे आहेत की जे याचा आधुनिक आणि शास्त्रीय पद्धतीने कसा वापर करता येईल या दकारगल प्रकरणाचा, विशेषतः बृहसंहितेत सांगितलेल्या उपायांचा, याच्यावरती काम करतात. म्हणजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे की अशा पद्धतीने आपल्या प्राचीन ग्रंथाचा अभ्यास हा व्हायला पाहिजे. काश्यपीय कृषी पद्धतीमध्ये नदीपासून कालवे, तलावापासून कालवे कसे काढावेत याचे उल्लेख आहेत. त्याच्यात त्यांनी अजून काही त्याचं डिटेलिंग केले की या कालव्यांची रुंदी 4-5 हात ते 10 हात पर्यंत असावी. विहीर किंवा पाण्याचं टाकं हे गोल, चौकोनी किंवा आयताकृती असावं. त्यात पायऱ्या असाव्यात. विहीर बांधताना ती कशी खोदावी, त्याचप्रमाणे विहिरीचा तळ पक्का करावा. आता तळ पक्का करताना तळाशी जमीन कशी आहे हे बघायला सांगितलंय त्यांनी. की तळाशी वाळू आहे का खडक आहे का, काही वेळेस माती लागते, ती माती कशी आहे ते बघून त्याचा खालचा तळ पक्का करा. मग हा तळ पक्का करण्यासाठी तळाशी भाजलेल्या विटांचे तुकडे आणि चुना वापरावा, अशा सूचनाही या ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत. आपल्याला दिसतं की याच ग्रंथामध्ये अजून पाणी काढण्यासाठी त्यांनी रहाटाचा वापर, ज्याला त्यांनी घटी यंत्र म्हणलेले, घटी यंत्र म्हणजे रहाट किंवा ज्याला पर्शियन व्हील असं म्हणलं जातं, त्याचा उपयोग आपल्याला या ग्रंथांमध्ये दिसून येतो. आता हे जे काय घटी यंत्र आहे ते त्यांनी 2-3 प्रकार त्याच्यात सांगितलेत की ज्याच्यात वृषभवाह्य, नरवाह्य किंवा हस्ती असतं. हे नावावरून लक्षात येतं आपलं की जे बैलाच्या सहाय्याने रहाट चालवला जातो ते वृषभवाह्य आहे, माणसानी जर का काढलं तर ते नरवाह्य आहे, आणि हत्तीचा उपयोग, हत्तीच्या सोंडेचा वापर केला तर ते हस्ती हस्त नावाने. तर अशा पद्धतीच्या या रहाट गाडग्यांचा किंवा या उपकरणांचा वापर, यंत्रांचा वापर हा त्या काळातही केला जात होता पाणी काढण्यासाठी.
1: आता हे ग्रांथिक पुरावे झाले, म्हणजे या ग्रंथांमध्ये प्रत्यक्ष त्याचं वर्णन आहे. असे काही पुरावे आपल्याला उत्खननांमध्ये सापडलेले आहेत का या सिंचनासंदर्भातले?
0: अगदी सापडलेले आहेत. सिंधू संस्कृतीपासूनच आपल्याला सिंचनाचे पुरावे सापडलेले आहे. सिंधू संस्कृतीच्या काळातलं एक महत्वाचं ठिकाण म्हणजे इनामगाव, जे महाराष्ट्रामध्ये आहे, की जिथं मोठ्या प्रमाणावरती उत्खनन झालं, महाराष्ट्रातली मोठी साईट आहे, या उत्खननात आपल्याला कालव्याचे पुरावे मिळालेत.
1: बर,
0: आपल्याला माहितीये की लोथलला सुद्धा गोदीचे पुरावे मिळालेले आहेत, बंधारे बांधलेले आहेत. तर अशा पद्धतीचे हे पुरावे आपल्याला उत्खननामध्ये पण मिळतात. काही उत्खननांमध्ये विहिरी तसेच बंधाऱ्यांचे पण अवशेष मिळालेले आहेत. लोथलला तर आहे, स्टेरला सुद्धा सापडलेला आहे की जिथं विहिरी सापडलेल्या आहे उत्खननामध्ये. त्याच्यामुळे हे जे बांध आहेत किंवा विहिरी आहेत याचा उपयोग हा प्राचीन काळापासूनच होत होता हे आपल्या लक्षात येतं उत्खननामधूनच.
1: आता याच्याच बरोबर आपला महत्वाचा एक पुरावा म्हणजे शिलालेख. तर शिलालेखांमध्ये मला आठवते की काही तलाव बांधलेत किंवा असे उल्लेख आपण नक्की, तर त्याच्याविषयी काही सविस्तर सांगता येईल का?
0: आपण बघूयात. शिलालेखांमध्ये आपल्याला या सिंचनाबद्दलचे खूप उल्लेख मिळतात. आपल्याला माहिती आहे की राजाचं मुख्य काम हे जनतेच्या हिताची कामं करणं आहे, आणि बऱ्याच शिलालेखांमध्ये हे तशी त्यांनी कामं केल्याचे उल्लेख दिसून येतात. एक महत्वाचा उल्लेख आपल्याला मिळतो तो म्हणजे जुनागडला गिरनार पर्वताच्या पायथ्याशी क्षत्रप राजा रुद्रदामन याचा शिलालेख आहे. या शिलालेखामध्ये आपल्याला तिथल्या सुदर्शन तलावाचा जवळजवळ 350 वर्षांचा इतिहास कळतो.
1: 350 वर्षांचा इतिहास,
0: त्या तलावाचा इतिहास कळतो. चंद्रगुप्त मौर्य, मौर्य सम्राट जो होता इसवीसनपूर्व 4th शतकातला, याच्या पुष्यगुप्त या अधिकाऱ्याने हा तलाव बांधला. पुढे काय झालं की त्याची थोडीशी दुरुस्तीचं काम त्याचं निघालं. मग सम्राट अशोकाच्या काळामध्ये म्हणजे इसवीसनपूर्व 3rd शतकामध्ये तुषाश्फ याने त्याची दुरुस्ती केली, आणि नंतर इसवीसनाच्या 2nd शतकात म्हणजे सुमारे 350-400 वर्ष झालेली आहेत, तिथल्या सुवर्णसिकता आणि पलाशिनी नदी या दोन नद्यांना खूप मोठ्या

0: प्रमाणावरती पावसामुळे पूर आला आणि त्यामुळे या सुदर्शन तलावाला खिंडार पडलं आणि त्यातलं सगळं पाणी वाहून गेलं आणि त्याचं दूरदर्शन झालं असं उल्लेख या शिलालेखात आहे की सुदर्शन तलावाचं दूरदर्शन
1: झालं.
0: आता याची जी दुरुस्ती होती ती खर्चिक होती खरं तर खूप, पण तरीही प्रजेच्या हितासाठी रुद्रदामन या त्यांच्या क्षत्रप राजांनी स्वतःच्या खजिन्यातून याची दुरुस्ती केली आणि हे सगळा उल्लेख हा त्या शिलालेखामध्ये त्यांनी लिहून ठेवलेला आहे.
1: वा,
0: हे एक महत्वाचा उल्लेख आपल्याला शिलालेखामध्ये मिळतो की एक राजा आपल्या प्रजेसाठी काय काय करतो. की चंद्रगुप्त मौर्याने हा तलाव बांधला, पुढे अशोकाच्या काळात त्याची दुरुस्ती झाली आणि त्यानंतर क्षत्रप राजा रुद्रदामन यांनी सुद्धा स्वतःच्या खजिन्यातून की प्रजेवरती भार पडू नये, खर्च खूप आहे म्हणून स्वतःच्या खजिन्यातून याची दुरुस्ती केली. असाच एक उल्लेख आपल्याला मिळतो तर तो खारवेल राजा याचा. ओरिसामध्ये उदयगिरी खंडगिरी, भुवनेश्वरच्या जवळ उदयगिरी खंडगिरी या दोन टेकडे आहेत आणि तिथं काही

0: म्हणून स्वतःच्या खजिनातून याची दुरुस्ती केली. असाच एक उल्लेख आपल्याला मिळतो तर तो खारवेल राजा याचा. ओरिसामध्ये उदयगिरी खंडगिरी, भुवनेश्वरच्या जवळ उदयगिरी खंडगिरी या दोन टेकडे आहेत आणि तिथं काही जैन केव्ज आहेत बऱ्याच प्रमाणावरती. तर तिथं या खारवेल राजाचा एक शिलालेख आहे हाथी गुंफा या गुहेमध्ये. तर त्याच्यात त्यांनी काय केलंय की तो राज्यावरती आल्यानंतर त्यांनी काय काय केलं प्रत्येक वर्षी हे त्यांनी लिहून ठेवलेले, त्याची प्रशस्तीच आहे थोडक्यात ती. पण त्यातला एक उल्लेख हा आपल्याला सिंचनाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यांनी असं त्यात लिहून ठेवलंय की कलिंग नगरातील खिबिर ऋषी या तलावाची दुरुस्ती त्यांनी केलेली आहे आणि नंदराजाने 103 वर्षांपूर्वी बांधलेल्या तनसुलीय वाट हा जो कालवा होता तर तो त्यांनी राजधानीत स्वतःच्या आणून सोडलाय. कलिंग नगरीत त्यांनी आणून सोडलेला आहे,
1: म्हणजे त्याला इतकी वाट वळवून
0: आणलेली आहे. आता नंदराजांनी जे केलेलं असेल ते त्यांचं राज्य खूप मोठं होतं नंदांचं, त्यामुळे कदाचित हे त्याच्या राज्याच्या जवळही असू शकेल ती जागा. पण त्या जागेचा कुठली आहे याचा अजून त्याचा शोध झालेला नाहीये. पण हा आपल्याला त्याच्या लेखात उल्लेख सापडतो की त्यांनी हा राजधानीमध्ये कालवा आणून सोडला आणि आपल्या जनतेच्या हितासाठी, आपल्या प्रजेच्या हितासाठी त्यांनी ही कामं केलेली आहेत याचे उल्लेख आपल्याला हे शिलालेखांमध्ये दिसून येतात.
1: छान. मला या ठिकाणी एक शंका अशी येते की इतके पुरावे आहेत, इतकं विवरण आहे, इतकं विवेचन आहे, म्हणजे निश्चितपणे हा सगळा भाग सुपीक होता आणि शेतीचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर निश्चितपणे होत असणार. पण मग ही सुपीक जमीन नापिकतेकडे कशी वळत गेली? हळूहळू असं झालं की बराचसा भाग, विशेषतः महाराष्ट्र, याच्यामध्ये ही जमीन संपूर्ण नापीक आहे असं एक चित्र मधल्या काळात कुठेतरी झालेलं दिसतं. हे कसं घडलं?
0: ही खूप महत्वाची घटना आपल्याला महाराष्ट्रात घडत गेलेली दिसून येते. हे जे आपल्याला आहेत याचे सगळे उल्लेख आपल्याला हे उत्खननामधून मिळू शकतात याचे संदर्भ. आणि त्याच्यासाठी ढवळीकर सरांचं महाराष्ट्राची कुळकथा नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये आद्य शेतकरी हे एक प्रकरण आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ही सगळी सविस्तर माहिती मिळते की पर्यावरणीय बदलाचा शेतीवरती कसा परिणाम होत गेला याचे संदर्भ आपल्याला इथे मिळतात आणि हे पुरावे आपल्याला उत्खननांमधून सुद्धा सिद्ध करता येतात. आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये कधी काळी पाऊस चांगला होता, काळी माती होती, शेतीवर आधारित स्थिर जीवन होतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये, ज्याला ताम्रपाषाण युग आपण म्हणू शकतो, त्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये संस्कृती ही महाराष्ट्रात झालेली आहे. पुढे आपल्याला असं दिसतं की बदलत्या पर्यावरणाचे परिणाम हे महाराष्ट्रात दिसायला लागले आणि 1000 सुमारास त्याला कुठंतरी उतरती कळा लागलेली आहे. पाऊस कमी होत गेला, शुष्क हवामान होत गेलं आणि त्यामुळे मग नद्यांची खोरी कोरडी पडत गेलीत आणि तिथं जी मोठ्या प्रमाणावर शेती होती ही मात्र कमी होत गेली. त्याचबरोबर इनामगावला आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती असेही उल्लेख मिळतात की इथला समाज हा पुन्हा भटका झालेला आहे आणि शेती सोडून तो पशुपालनाकडे वळलेला आहे. कारण याचं एकमेव म्हणजे कारण असं की बदलणारं पर्यावरण. दुष्काळाचे खूप सारे पुरावे आपल्याला उत्खननात दिसतातच, पण ग्रांथिकही पुरावे आपल्याला मिळतात. बरेच वेळा संस्कृत साहित्यातही दुष्काळाचे उल्लेख की जिथं 12-12 वर्षाचा दुष्काळ पडलेला आहे असे उल्लेख सापडतात आणि त्याचा परिणाम हे कुठंतरी या शेतीवरती होत गेला आणि मग शेती कमी होऊन पुन्हा पशुपालनाकडे हा समाज वळलेला दिसून येतो असेही संदर्भ आपल्याला मिळतात.
1: म्हणजे हे चक्र वारंवार पुन्हा पुन्हा आपल्याकडे झालेलं दिसतं. म्हणजे एक सुपीकतेचा काळ, परत दुष्काळाचा काळ, पुन्हा सुपीकता, आर्थिक समृद्धी, भरभराट, पुन्हा कुठेतरी त्याचा झालेला ऱ्हास आणि प्रत्येक वेळेला ह्या निसर्गावर अवलंबून आहे माणूस हेच पुन्हा पुन्हा आपण सिद्ध करत जातोय आणि त्याच्यावर मार्ग काढायचा जितका प्रयत्न करतो त्याच्या पलीकडे निसर्ग आपल्याला खुणावतच राहतो की माझ्यावर मार्ग निघत नाही, मी अबाध्य आहे.
0: निसर्ग हा सर्वश्रेष्ठ आहे शेवटी सगळ्यात, हे सत्य आहे.
1: खरंच आहे. म्हणजे हा उल्लेख आपण आज मुद्दाम अशासाठी केला की आपला विषय आहे प्राचीन भारतीय शेती आणि सिंचन व्यवस्था, तर यासाठी हे महत्वाचं आहे आणि त्याच वेळेला मानवाच्या कल्पकतेची पण कमाल वाटते. काळानुरूप प्रत्येक ठिकाणी त्यांनी संकटावर मात करत पुढे पुढे जाण्याचा प्रवास चालू ठेवलाय आणि त्यामुळेच ही आपली प्राचीन भारतीय संस्कृती समृद्धीकडे वाटचाल करते. खाचखळगे आली तरी पुढे पुन्हा समृद्धीकडेच जाते, नाही का? मला वाटतं आजच्या याच ठिकाणी आपण आजचा भाग संपवूया. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि ही अगदी मोलाची माहिती आज दिलीत आणि आजच्या काळाची सुसंगत हे ज्ञान कसं आहे हेही सांगण्याचा आपण बराच प्रयत्न केलेला आहे. जाणकारांनी ह्याच्यात अधिक लक्ष द्यावं हे एक परत आवाहन करूया आणि आज इथे थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.

संस्कृतीच्या पाऊलखुणा या अंतर्गत प्राचीन भारतीय शेती आणि सिंचन याविषयी प्राचीन भारतीय शास्त्र संपदेच्या अभ्यासक मनीषा पुराणिक यांची नीलिमा पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत आत्ता आपण ऐकलीत. आज आपण ऐकलात या मुलाखतीचा उत्तरार्ध. मैत्रिणींनो, आमचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटतो याविषयी आपले अभिप्राय, आपल्या सूचना आम्हाला नक्कीच कळवत राहा. आणि त्यासाठी आपण आम्हाला मेल करू शकता, पत्र पाठवू शकता किंवा फोन इन लोब असावा या कार्यक्रमात पोचपावती देखील देऊ शकता. आपल्या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यासाठी नक्कीच मोलाच्या आहेत. यासाठीचा मेल आयडी आहे prasaran.pune@gmail.com. आणि सख्यांनो, याबरोबरच मी सविता जेरे, कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला पुणे विविध भारती 101 FM वरून. 12:59 आणि 30 सेकंद झाली आहेत.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: श्रोतेहो, आपण जोडले गेले आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तसंच आमचे कार्यक्रम आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून जगभरात सर्वत्र. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणात. पुणे विविध भारती, श्रोतेहो, प्रसारण सभेत वेळ झालेली आहे नवीन हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाची. कार्यक्रम द नेक्स्ट वेव.
3: द नेक्स्ट वेव. द नेक्स्ट वेव.
2: कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत सुखविंदर सिंग आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायलेल्या जावेद अख्तर यांच्या गीतानं, संगीत AR रेहमान यांचं, चित्रपट जुबेदा.

0: हृदयो सिंग इज किंग या चित्रपटासाठी राहत फतेह अली खान आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरामध्ये प्रीतम यांची ही रचना मयूर पुरी यांची होती. आपण ऐकता आहात कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
1: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्या

0: याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना.
1: मी म्हटलं
0: ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
5: आता ऐकूया जावेद अख्तर यांची गीतरचना सोहेल सेन यांच्या स्वरामध्ये, चित्रपट व्हॉट्स युअर राशी.

वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसे की चक्कर येणं, डोके दुखणं, उलट्या होणं इत्यादी लक्षणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद. श्रोतेहो, आपण जोडले गेले आहात आकाशवाणी नेटवर्क सोबत आणि ऐकत आहात पुणे विविध भारती. कार्यक्रम सुरू आहे द नेक्स्ट वेव्ह, हा नवीन चित्रपट संगीताचा. ऐकूयात यानंतर लीला या चित्रपटातील फाल्गुनी पाठक आणि के यांनी गायलेलं देव चौधरी आणि करण यांचं हे गीत. शंतनू मोइत्रा यांनी या गीताला संगीत दिलंय.

व्हॉट्स युअर राशी या चित्रपटातलं हे गीत सोहेल सेन यांच्या स्वरामध्ये आपण ऐकलं. श्रोतेहो, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी एक निवेदन ऐकूयात. श्रोतेहो, सध्या राज्यामध्ये तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवते.

0: श्रोतेहो कार्यक्रमातलं हे गीत होतं जिंदगी ना मिलेगी दोबारा या चित्रपटातलं सूरज जगन आणि जॉय बरुआ यांच्या स्वरात. जावेद अख्तर यांच्या या गीताला संगीत होतं शंकर एहसान लॉय यांचं. श्रोतेहो द नेक्स्ट वेव्ह हा कार्यक्रम सुरू आहे पुणे विविध भारती 101 FM वरून.
1: 10 लाखांची लॉटरी मला.
2: फसव्या ऑफर्स पासून सावधान.
3: RBI सांगते
4: जाणकार बना सतर्क रहा.
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
6: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची काळजी आमची.
7: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच रूप नवे.
0: आता ऐकूयात शफाकत अली यांना संजय मासुमी यांच्या या गीतासाठी. जीत गांगुली यांचं संगीत आहे चित्रपट राज 3.

0: हॅपी न्यू इयर या चित्रपटातलं हे गीत इर्शाद कामिल यांचं होतं, विशाल आणि शेखर यांचं संगीत, आणि हे गीत गायलं होतं श्रेया घोषाल आणि अरिजित सिंग यांनी. श्रोते हो द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सुरू आहे पुणे विविध भारती 101 FM वरून. वेळ लक्षात घ्या, 1:40 होत आहेत. कार्यक्रमातली यानंतरची गीतं या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: सपनों को हकीकत में बदलने के लिए सही समय पर सही कदम उठाना जरूरी है. भारतीय वायुसेना में कमीशन्ड ऑफिसर बनने के लिए AFCAT 2 of 2026 के आवेदन 20 मई से खुले हैं. विवरण के लिए विजिट करें afcat.edcil.co.in पर.
2: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: श्रोते हो, कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत पंडित बिरजू महाराज आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरामध्ये बाजीराव मस्तानी या चित्रपटातलं सिद्धार्थ आणि गरिमा यांनी लिहिलेलं हे गीत. संगीत आहे तुबी पारिख, शैल प्रितेश आणि संजीव सेन यांचं.

द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा शोध हो कार्यक्रम सुरू आहे. आता ऐकूयात अकिरा या चित्रपटातलं गीत अरिजित सिंग यांच्या स्वरामध्ये. मनोज मुंतशिर यांची ही रचना विशाल आणि शेखर यांनी संगीतबद्ध केली आहे.

0: वजीर या चित्रपटातलं हे गीत अमिताभ बच्चन आणि फराहान अख्तर यांनी गायलेलं, गुरुप्रीत सैनी आणि दीपक रामुला यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं रोचक कोहली यांनी. श्रोतो, आपण जोडले गेला आहात आकाशवाणी नेटवर्कसोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. कार्यक्रम सुरू आहे द नेक्स्ट वेव्ह.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा.

0: वा दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
4: कार्यक्रमात आता ऐकूयात अरिजित सिंग, नेहा कक्कर आणि मीत ब्रदर्स यांना. कुमार यांच्या गीताला संगीतबद्ध केलेलं आहे सौरव राव आणि सहकाऱ्यांनी. चित्रपट

श्रोतेहो, कार्यक्रमातली ही शेवटची रचना सोनू की टिटू की स्वीटी या चित्रपटातून अरिजित सिंग आणि रोचक कोहली यांचा स्वर, कुमार यांचं हे गीत संगीतबद्ध केलेलं आहे रोचक कोहली यांनी. ऐकूयात कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत.

श्रोतेहो, अरिजित सिंग यांनी गायलेल्या या गीताबरोबरच आपला द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह. श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आमच्या न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगभरात सर्वत्र. दुपारचे 2 वाजलेले आहेत. आता प्रसारण सभेत ही वेळ काही जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमाची. कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत जुर्माना या चित्रपटातल्या लता मंगेशकर यांनी गायलेल्या, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या आनंद बक्षींच्या या गीतासोबत.

श्रोतेवादा कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरामध्ये मजरूह सुलतानपुरी यांची रचना. एस डी बर्मन यांचं संगीत आहे बंबई का बाबू या चित्रपटातल्या या गीतासाठी.

0: आनंदजीत, बरं तर मराठी गाण्याकडे जर वळायचं म्हटलं तर कुठलं गाणं तुमच्या डोळ्यासमोर येत आहे?
1: अनंत गाणी आहेत, मी तुम्हाला तेच म्हणणार ना, कितीतरी गाणी आहेत मराठी. आपण इतक्या वेळ बोललो पण आपण हृदयनाथ मंगेशकरांचं अजून गाणं घेतलं नाही. एखादाही जैत्रजीतच्या नुसतं आपण विषय काढून
0: बोललो,
1: जैत्रजीतमध्ये सुद्धा गाणी मला अतिशय आवडतात. आणि ह्यांचं मंगेशकरांचं कॉन्ट्रीब्युशन मराठी गाण्यांमधलं अफाट आहे,
0: प्रश्न
1: अतुलनीय आहे. पण उंबरठा सिनेमातलं त्यांचं गगन सदन,
0: वा
1: आणि हे गाणं मी मुद्दाम म्हणेन, मंगेशकरांचं तर आहेच आहे पण ह्या गाण्याच्या अरेंजमेंटसाठी हे गाणं मला आवडतं. मला वाटतं अमर हळदीपूर यांची ती अरेंजमेंट आहे गाण्याची. पण त्यांनी काय, बघा ना त्याच्यात किती वेगवेगळी वाद्य वापरली आहेत.
0: खरंच आहे,
1: खरं तर ती प्रार्थना आहे. बरोबर,
0: अगदी.
1: सुरेश भटांनी लिहिली आहे त्याच चित्रपटात सुन्या सुन्या मैफिली तर माझ्या
0: सारखी त्यांची, मला वाटतं ही वसंत बापट,
1: ही वसंत बापटांची गगन सदन, वसंत बापटांची आणि सुन्या सुन्या मैफिली तर माझ्या सुरेश भटांची आहे. तेही गाणं मला अतिशय आवडतं. पण गगन सदन ऐकताना ह्या प्रार्थनेसाठी ह्या पद्धतीची वाद्य वापरली गेली आहेत याची मला फार गंमत वाटते. आणि

0: संगीतकार म्हणून मंगेशकरांनी त्याच्यावर विश्वास ठेवून त्या अरेंजमेंटची गंमत आणली आहे. सो अमर हळदीपुरांचं नाव मला इथे फार महत्त्वाचं
1: खरं
0: वाटतं.
1: खरं प्रत्येक वाद्यातून निसर्गातला एक एक भाग तुम्हाला दिसतो, म्हणजे अगदी गगन सदन हेच म्हटलं, गगनच तुझं सदन आहे, गगनच तुझं घर आहे,
0: तेजोमय
1: तू एवढा तेजोमय आहेस. या सगळ्या मला वाटतं निसर्गातल्या एक एक प्रतिमा
0: सुंदर
1: समोर
0: लिहिलेलं
1: ठेवून,
0: आहे, अगदी अगदी
1: त्या सगळ्या
0: प्रश्नाच नाही.
1: वाद्यांमध्ये बसून, आवाजात बसून, त्या त्या सिच्युएशनमध्ये बसून.
0: फार आपल्याला कमी जणांना माहिती असतं, आपल्याला गाणं डायरेक्ट आवडतं ह्याच्यात काही शंकाच नाही. कित्येक वेळेला त्या गाणं थोडंसं त्या संगीतकार किंवा अशा लोकांबरोबर मैत्री असल्यामुळे असेल, पण हळूहळू कळत गेलं की अरेंजमेंट हा गाण्यातला किती महत्त्वाचा भाग
1: अगदी
0: आहे.
1: अनिल मोहिलेंचं तेच, लताबाईंसोबत
0: प्रश्नच
1: अनेक कार्यक्रम त्यांनी केले.
0: अरेंजमेंट ही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे की त्यामुळे तुम्हाला ते गाणं सुंदर वाटतं. कुठलं वाद्य इथे वापरायचं, कुठल्या वाद्यानी सुरुवात करायची, मूळ चाल अजून कशी सुंदर करायची हे काम अरेंजर करतो, आणि
1: खरंच
0: अरेंजर हा फार फार महत्त्वाचा दुवा आहे
1: बरोबर,
0: गाणं आणि संगीतकार ह्याच्यामधला.
1: खरं तुम्ही अनिल मोहिलेचं आता मध्ये नाव घेतलं, पण दोन्ही अरेंजमेंट आणखी वेगवेगळे पण आपल्याला दृष्टीने बघता येईल. गाणं तयार होत असतानाची वाद्यांची अरेंजमेंट,
0: हो
1: आणि एखाद्या ऑर्केस्ट्रासाठी जी अजरामर गाणी आहेत
0: हो
1: ती पुन्हा रिअरेंज करणं,
0: बापरे,
1: ते अनिल मोहिलेंनी
0: फार
1: अनेक
0: मोठं काम,
1: कार्यक्रमातून साधलं.
0: फार मोठं
1: आणि
0: काम,
1: ते एक लता मंगेशकरांचा कार्यक्रम म्हणजे अरेंजमेंट यांचं असं एक समीकरण होऊन गेलं
0: प्रश्नच
1: होतं.
0: नाही.

0: मला वाटतं आणखी एक हृदयनाथांचंच गाणं तुमच्या लिस्टमध्ये मला दिसतंय, माझ्या सारंगा.
1: राजा सारंगा, माझ्या सारंगा, मला त्यांची कोळी गीतं भयंकर आवडतात. मी डोलकर असेल, माझ्या सारंगा, राजा सारंगा, काय सुंदर त्याचा त्या वाऱ्याचा वापर वाटतं तुम्हाला की चल ना आता उदाहरण आलाय समुद्राला तर
0: ढाकल्या दिरा.
1: त्याचा त्याची अरेंजमेंट पुन्हा, त्याचा तो सगळा खेळ, चल बाबा कोळी वाऱ्याला राहिला दूर
0: दूर.
1: आणि सुंदर गाणं आहे.
0: पाण्याचा पूर येऊन गेला तर घरी जायचंय
1: आणि डोला लुटीला
0: किती छान,
1: साधा नुसता नाही आहे, तेही खारं पाणी आहे, हेही खारं पाणी.
0: हो खरं डोळ्यातलं पाणी.
1: हा मग
0: मला श्रोत्यांना रेडिओचे सांगितलं पाहिजे ना, आता डोळ्याकडे कुणावलं
1: की डोला लुटीला पाण्याचा पूर.
0: वा. आणि मुळात शांताबाईंनी त्याआधी समुद्र एवढाच
1: मला शांताबाईंचं गाणं म्हणूनच जास्त आवडतं.
0: पण त्या स्वतः म्हणतात की मी इतका जवळून मी कधी समुद्र बघितला नव्हता, मी गाण्यासाठी प्रत्यक्ष भर समुद्रात जाऊन तो अनुभव घेऊन मग त्या कागदावर उतरवलंय.
1: मला असं वाटतं की ती एक व्यक्ती अशी होती शांताबाई शेळके की ज्यांनी फक्त शब्दांवर प्रेम केलं, शब्दांवरच त्या जगल्या.
0: वा.
1: आणि तोच चंद्रमान अभातासारखं पुरुषाच्या तोंडचं गाणं बाईंनी लिहिलंय. बरोबर की नाही?
0: ते वसंत रे होत्याच ना, ते
1: वसंत अवसरे या नावाने त्यांनी.
0: करेक्ट.
1: बरोबर ना?
0: करेक्ट करेक्ट.
1: माझा म्हणण्याचा उद्देश तोच आहे की अशा पद्धतीचा सर्वंकष विचार असं नाहीये ना की एखाद्या आजीची पैठणी सारखी कविता पण त्यांनी लिहिली, माझ्या सारंगासारखं पण काहीतरी लिहिलं, तुच चंद्रमा पण लिहिलं. काय वैविध्य, काय रेंज आणि साधेपणा गाण्यातला.
0: खरंच आहे.
1: म्हणून मला सारखं असं वाटतं की वैयक्तिक आयुष्यात पण त्या खूप साध्या होत्या किंवा काय होत्या किंवा कशा होत्या काय होत्या ह्यापेक्षाही त्यांच्या कलाकृतीतलं सौजन्य, त्यांच्या कलाकृतीतला सोज्वळपणा, त्यांच्या कलाकृतीतला माज, त्यांच्या कलाकृतीतली अग्रेशन, त्यांच्या कलाकृतीतलं प्रेम हे बघावं की वा वा या ठिकाणी काय लिहून गेल्या, वा वा या ठिकाणी काय लिहून.
0: खरंच खरंच. असे खूप जागा सापडतात.
1: किती जणांना पटकन असं समजेल की डोला लोटीला पाण्याचं दोन्ही हे खरंच पाणी आहे मित्रा, तर काय दूर राहिलंय, खूप लांब आलो रे. हे त्याच्यात ही भावना त्या गाण्यातनं
0: बरोबर आहे
1: येणं मला असं वाटतं.
0: अरे एक तर नातं जोडणं, त्या नावाड्याची नातं जोडणं, तू माझ्या ढाकला धीर आहेस,
1: फार सुंदर, फार सुंदर.
0: धीर म्हणजे पुन्हा मुलासारखा.
1: फार सुंदर, मी म्हणलं ना काही प्रश्नच नाही. आणि मला असं वाटतं लोकांना आवडतील. आपण वेगवेगळी गाणी मुद्दाम घेतो आहोत, वेगवेगळ्या पत्रशैली गाणी घेतो
0: आहोत,
1: आवडतील लोकांना हे कार्यक्रम ऐक गाणी ऐकताना रिव्हिजन होईल कदाचित.
0: अगदीच अगदीच.

0: आत्ता जो आपला विषय चालला होता ना की वेगवेगळ्या पद्धतीची गाणी लिहिली, वेगवेगळ्या लोकांनी लिहिली, अर्थपूर्ण लिहिली,
1: बरोबर,
0: जशी याच्यात आता मराठीमध्ये आपण म्हणालो तसंच, आता तुम न जाने जिस किस जहां में खो गए,
1: मस्त,
0: हम भरी दुनिया में तन्हा हो गए, काय गोड गाणं आहे,
1: खरंच आहे,
0: अप्रतिम गण, एक जाव लाख गम, हे किंवा शेवटचं त्यातले, आओ तुमको देखले डूबती नजरों से, लूट कर मेरा जहां, छुप गए हो तुम कहां, तुम न जाने किस जहां में खो गए, हे आर्तता त्याच्यातली जी आहे ना ती मला फार आवडते.
1: अगदी अगदी त्यातलं नाटकी वैशिष्ट्य म्हणजे निम्मीवर चित्रित झालेलं सजा चित्रपटाचं ते गाणं आहे, तुम न जाने किस जहां,
0: तुम न जाने किस जहां में खो गए,
1: देवानंद आणि निम्मी आहे,
0: हो
1: पण दिसतात निम्मीच पडद्यावर,
0: बरोबर,
1: ललिता बावर आणि दुर्गा खोटेही त्या सिनेमात आहेत
0: अगदी.
1: आणि मेन म्हणजे सर निम्मीने आयुष्यभर सहनायिकेची भूमिका किंवा दुय्यम भूमिका केल्या पण त्यांना गाणी खूप छान मिळाली, हे गाणं त्यातलंच आहे,
0: काय सुंदर
1: सुंदर गाणं आहे.

0: कसं आहे बघा समजावणं, हे एका साईडला झालं. हा, दुसऱ्या साईडला साहिर साहेबांचं एक अजून एक गाणं आहे, तेही आपण जरूर ऐकूया. मला वाटतं ते शुभा खोट्यांवरती चित्रित केलं गेलं आहे. म्हणजे मला दोन शुभाताईंवरची दोन गाणी फार आवडतात. एक बात बात पे उठो ना, हे सीमा सिनेमातलं त्यांच्यावर चित्रित केलेलं गाणं.
1: एक्झॅक्टली,
0: काय सुंदर गाणं केलंय, शुभाताईवरती केलेलं गाणं आहे.
1: ओके ओके,
0: हा पहिलाच चित्रपट, तेव्हा तर त्या सायकलिंग वगैरे नूतन आणि त्या मला वाटतं सीमा,
1: येस
0: हा सिनेमा तो
1: नक्की नक्कीच.
0: आणि त्याच्यामध्ये ते सगळेजण त्या हे चालवत असतात, बलराज सानी साहेब आणि हे ते, आणि त्याच्यात ती तिला सांगते की कशासाठी चिडतीये छोट्या छोट्या गोष्टींवर.
1: बरोबर, हे गाणं तर सगळं स्वयंपाक घरातलंय.
0: हो ते
1: सगळ्याच्या हातात ताटं भेटत कुणीतरी वाढतंय, मला वाटतं तो बुफे पहिल्यांदा दिसला असेल.
0: की बात बात पे उठो ना,
1: येस,
0: इतकं सारखं सारखं नाही चिडायचं. हे एक शेजारचं कॅरेक्टर मुख्य कॅरेक्टरला सांगताय इतकी गम आणि अप्रतिम गायलंय आशाबाईंनी मला वाटत. आणि दुसरं मी म्हणलं तसं की तुम मुझे भूल भी जाओ, हे पण शुभाताईंवरतीच शूट केलेलं गालंय, मला वाटतं ते सुधा मल्होत्रांनी गायलंय. पण बघा ना कॉन्सेप्ट म्हणून, तुम मुझे भूल भी जाओ तो ये हक है तुमको, मेरी बात और है, मैंने तो मोहब्बत की है.
1: बरोबर,
0: तर ना माझं ना प्रेम या संकल्पनेविषयी काहीतरी चाललंय, तू इन्सिडेंटल आहेस.
1: हा,
0: तर तू मला विसरलीस किंवा विसरलास तरी फरक पडत नाही, मी प्रेमाच्या कॉन्सेप्टविषयी काहीतरी बोलते आहे किंवा बोलतो आहे, हा विचार मांडला
1: प्रश्न.
0: ज्यांना नुसतं समजायचं त्यांच्यासाठी साधं पण गाणं आहे ते, मेरी बात वर मेहनत तो मोहब्बत की आहे, पण त्याच्या पलीकडे ज्यांना कळायचं त्यांना कळेल, त्यांना कळेल.
1: बरोबर,
0: मला कळलंय असं माझं म्हणणं नाही आहे, अजून कोणी अजून एक मोठा कुठला तरी अर्थ दुसऱ्या कोणाला तरी कळला
1: असणार. खरंच आहे.
0: सो ही तीन चार गाणी फार मला, बघा मी आत्ता तेच म्हणतोय की ही जी दोन तीन गाणी म्हणतो ना, बात बात वर उठू ना किंवा तुम ना जाणे, ही सहनायिकांची गाणी आहेत.
1: हो,
0: त्यांना काय सुंदर गाणी मिळाली असतील. कुणाच गाणं उत्तम करायचं हा त्यातला सगळ्यात
1: येस
0: महत्वाचा मुद्दा होता, त्यामुळे आपण आता ही गाणी
1: दोन्ही पण ऐकूयात. येस,

0: वा दा आनंदजी, गाण्यांशी तुमची मैत्री किती घनिष्ठ आहे आणि या मैत्री खातरच गाणी तुमच्यासोबत कशी बागडतात, कसे तुमचे ते सवंगडी आहेत,
1: फार छान.
0: याचा प्रत्ययच तुमच्याशी बोलताना येतोय. आणखी अनेक प्रत्यय येणार आहेत याची एक खात्री पण या बोलण्यातून होतीये. पण आजच्या भागाची वेळ इथे संपत आली आहे, पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये.
1: हो चला.
0: तर श्रोते हो, आपण ऐकत होता सिनेनाट्य अभिनेता आनंद इंगळे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज आपण ऐकला भाग 8. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा
2: विशेष गीत गंगा.
0: सादर करते संजय भुजबळ.
3: अरे तुमच्यात सामील हो.

0: श्रोतेहो विशेष गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकलात पुणे विविध भारती 101 FM वरून. आपण जोडले गेले आहात आकाशवाणी नेटवर्कसोबत आणि ऐकता आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
1: तुमच्या घरातील ओला कचरा फेकून देताय, आता तो वापरून घरच्या घरीच खत तयार करा.
2: होय, होम कंपोस्टिंग मुळे तुमचा ओला कचरा उपयुक्त बनतो आणि तुम्ही पर्यावरणाची काळजी घेऊ शकता.
1: फक्त काही सोप्या स्टेप्स मध्ये घरच्या घरी कंपोस्ट तयार करा आणि आपल्या बागेतील झाडांना निरोगी ठेवा. आपल्या

0: त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5 वाजलेत. ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: संपर्क 89 29 30 41 42.
1: नमस्कार श्रोतेहो, देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आज ऐकूया लेखक, पत्रकार, संपादक ह. मो. मराठे यांची संध्या टाकसाळे यांनी घेतलेली मुलाखत, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: हमू मराठे नामवंत लेखक पत्रकार संपादक म्हणून आपल्या सगळ्यांना हे नाव परिचित आहे. अगदी निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी, काळेशार पाणी या त्यांच्या सुरुवातीच्या कादंबऱ्यांपासून अगदी अलीकडच्या आत्मचरित्रपर बालकांड आणि पोहरा या त्यांच्या कादंबऱ्या कादंबऱ्यांना एक खास वाचकवर्ग मिळालेला आहे. आजपर्यंत 40-45 पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. संपादक म्हणूनही त्यांची कारकीर्द लखलखीत आहे. मासिकांच्या अगदी सुवर्ण काळात ते किर्लोस्कर सारख्या मातब्बर मासिकाचे संपादक होते. पुढे लोकप्रभा, घरदार, पुढारी, नवशक्ती असा मोठा रंजक प्रवास त्यांचा आहे. रंजक अशासाठी की आधी मासिक, मग दैनिक, मग साप्ताहिक, मग परत दैनिक असा मोठा प्रवास त्यांचा आहे. एवढं अनुभव संपन्न आणि सर्जनशील व्यक्तिमत्व आज आपल्या इथे आलेले, आपल्याला त्यांच्याशी गप्पा मारायला मिळणार आहेत. मराठी आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: मला नेहमी एक असं एक कुतूहल एक वाटतं की मगाशी मी उल्लेख केला की तुम्ही किर्लोस्करच्या सुवर्ण काळामध्ये किर्लोस्करचे संपादक म्हणून तिथे होतात आणि किर्लोस्करनी त्या काळात खूप प्रयोग केले. म्हणजे मराठी मासिकं करणार नाहीत असे प्रयोग त्यावेळेला किर्लोस्करनी केले. उदाहरणच सांगायचं झालं तर त्या काळामध्ये अनिल अवचट, निळू दामले अशी मंडळी लिहायची. आणि आता जी इंग्रजी पत्रकारितेमध्ये किंवा इंग्रजी साप्ताहिकामध्ये जी प्रथा आहे की आपला माणूस तिथे पाठवायचा, तिथे एखादा विषय घ्यायचा, तो खणायचा, त्याची पूर्ण माहिती काढायची आणि मग त्याच्यावर मोठा वृत्तांत लेखन लिहायचं, तर असे प्रयोग तुम्ही किर्लोस्कर मध्ये असताना केलेले होते, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: खरं म्हणजे किर्लोस्कर मासिकाची ही पूर्वीपासूनची प्रथा आहे. गेल्या वर्षी मी किर्लोस्कर मासिकाच्या खूप आधीच्या काळामध्ये प्रसिद्धचे काही लेखांचा एक संग्रह वाचत होतो.

देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आज ऐकूया लेखक पत्रकार संपादक ह मो मराठे यांची संध्या टाकसाळे यांनी घेतलेली मुलाखत, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: हमू मराठे नामवंत लेखक पत्रकार संपादक म्हणून आपल्या सगळ्यांना हे नाव परिचित आहे. अगदी निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी, काळेशार पाणी या त्यांच्या सुरुवातीच्या कादंबऱ्यांपासून अगदी अलीकडच्या आत्मचरित्रपर बालकांड आणि पोहरा या त्यांच्या कादंबऱ्या कादंबऱ्यांना एक खास वाचकवर्ग मिळालेला आहे. आजपर्यंत 40-45 पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. संपादक म्हणूनही त्यांची कारकीर्द लखलखीत आहे. मासिकांच्या अगदी सुवर्ण काळात ते किर्लोस्कर सारख्या मातब्बर मासिकाचे संपादक होते. पुढे लोकप्रभा, घरदार, पुढारी, नवशक्ती असा मोठा रंजक प्रवास त्यांचा आहे. रंजक अशासाठी की आधी मासिक, मग दैनिक, मग साप्ताहिक, मग परत दैनिक असा मोठा प्रवास त्यांचा आहे. एवढं अनुभव संपन्न आणि सर्जनशील व्यक्तिमत्व आज आपल्या इथे आलेले, आपल्याला त्यांच्याशी गप्पा मारायला मिळणार आहेत. मराठी आपलं मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
0: मला नेहमी एक असं एक कुतूहल एक वाटतं की मगाशी मी उल्लेख केला की तुम्ही किर्लोस्करच्या सुवर्ण काळामध्ये किर्लोस्करचे संपादक म्हणून तिथे होतात आणि किर्लोस्करनी त्या काळात खूप प्रयोग केले. म्हणजे मराठी मासिकं करणार नाहीत असे प्रयोग त्यावेळेला किर्लोस्करनी केले. उदाहरणच सांगायचं झालं तर त्या काळामध्ये अनिल अवचट, निळू दामले अशी मंडळी लिहायची. आणि आता जी इंग्रजी पत्रकारितेमध्ये किंवा इंग्रजी साप्ताहिकामध्ये जी प्रथा आहे की आपला माणूस तिथे पाठवायचा, तिथे एखादा विषय घ्यायचा, तो खणायचा, त्याची पूर्ण माहिती काढायची आणि मग त्याच्यावर मोठा वृत्तांत लेखन लिहायचं, तर असे प्रयोग तुम्ही किर्लोस्कर मध्ये असताना केलेले होते, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
1: खरं म्हणजे किर्लोस्कर मासिकाची ही पूर्वीपासूनची प्रथा आहे. गेल्या वर्षी मी किर्लोस्कर मासिकाच्या खूप आधीच्या काळामध्ये प्रसिद्धीचे काही लेखांचा एक संग्रह वाचत होतो. 1931 साली नाशिकला काळाराम मंदिराचा सत्याग्रह डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झाला. कवी नारायण वामन टिळक यांचे चिरंजीव देवदत्त टिळक यांनी त्या सत्याग्रहाचा लिहिलेला प्रचंड मोठा रिपोर्ट 1931 किर्लोस्कर मासिकामध्ये प्रसिद्ध झालेला आहे. ते किर्लोस्कर मध्ये म्हणजे मुकुंदराव, आमच्या आधी मुकुंदराव असतील त्यांच्या दिशा. विचार करता करता मला असं सुचलं की एखाद्या नामवंत व्यक्तीच्या सहवासामध्ये जर आपण एक पूर्ण दिवस घालवला आणि तो मनुष्य आणि त्याच्या भोवतीचा माहोल याचं शब्दचित्र रेखाटलं तर ते कदाचित नाविन्यपूर्ण ठरेल असं मला वाटलं. पण कोण मनुष्य बघायचा?
0: बरोबर.
1: मग एखाद्या व्यंगचित्रकाराबरोबर दिवस घालवा की त्याला रोजचं व्यंगचित्र सुचतं कसं, किंवा एखाद्या स्मशानामध्ये जाऊन बसायचं, तिथं दिवसभरामध्ये येणारी कोणकोण मंडळी असतात, कोण माणसं मरतात, प्रेत कशी येतात वगैरे. पण असं सगळं करण्यापेक्षा मला वाटलं की एखाद्या व्हेरी फेमस माणसाबरोबर एक दिवस घालवावा आणि मला बाळासाहेब ठाकरेंचं नाव सुचलं. मी त्यांना पत्र पाठवलं की अशाची मला कल्पना सुचलेली. ते मला सुदैवाने लोकप्रभेचे संपादक म्हणून आणि त्याच्या आधीपासून सुद्धा खरं म्हणजे ते ओळखत होते, तर त्यांना ती कल्पना अतिशय आवडली आणि त्यांच्याबरोबर एक दिवस घालून तो लेख लिहिला. माझा दावा आहे की हा लेख जवळजवळ लिहून केव्हा 88 साली हा लेख प्रसिद्ध झाला. मी ज्या पद्धतीने ठाकरेंच्या बद्दल लिहिलं आहे तेव्हा त्याच्या आधी आणि त्याच्या नंतर दुसरे कोणीही लिहिले नाही.
0: अरे,
1: आणि इतकं ते इंटिमेट शैलीमध्ये सगळं झालेलं आहे, त्यामुळे वाचकांना अजून सुद्धा तो लोक, तो विषय किंवा लोक वाचायला आवडतो लोकांना. असे ते एकूण पहिलाच लेख या लेखामध्ये काय त्या बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर एक दिवस घालून झाल्यामुळे ती लेखमालाच अतिशय कुतूहलजनक झाली. आणि मग त्याच्यामध्ये शरद पवार आले, नंतर मग मनोहर जोशी आले, निळू फुले आले, नाना पाटेकर, असे बरेच 25-26 लोकांच्या बरोबर ती मी वेगवेगळ्या ठिकाणी लेखमाला लिहिली. सगळे लेख घरदार मध्ये आले नाहीत.
0: तेच मी म्हणणार होते, म्हणजे मराठी ब्रँड झाला होता तो.
1: हो हो, तो माझा ब्रँड
0: झालेला होता की मराठी म्हणजे बरोबर. त्यामुळे ते एका नाहीतर एरवी कसं असतं की एका विशिष्ट पब्लिकेशन म्हणजे जे नियतकालिक असेल, दैनिक असेल, त्याच्याशी ती मालिका जोडली जाते. ही तुमच्या स्वतःच्या नावाशी जोडली गेली.
1: ही मालिका माझ्या नावाची जोडली गेली हे त्यातलं विशेष आहे. आणि ती माझ्या नावाने ओळखली जाते. म्हणजे माझी जशी कथा कादंबरी ओळखल्या जातात तशी ही माझी मालिका पण
0: तुमच्या नावाने ओळखली जाते.
1: आणि संपादक किंवा पत्रकार म्हणून लोकांना मी या मालिकेमुळे तरी त्यांना आठवेन.
0: नाही, तुम्ही लेखक म्हणून पण ह्याच काळामध्ये म्हणजे तुम्ही किर्लोस्कर मध्ये होता.

0: तेव्हा काय, किंवा नंतर लोकप्रभा घरदारमध्ये होतात तेव्हा काय, लेखक म्हणूनही तुमचं नाव खूप मोठं होतं. आणि अगदी पहिल्या मगाशी मी जे उल्लेख केला की निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी किंवा पक्षिणीसारखा कथासंग्रह, हे अगदी वेगळ्या प्रकारची तुमची पुस्तकं होती. त्याला टीकाकारांची मान्यता मिळाली, एक विशिष्ट खास वाचक वर्ग मिळाला की आजच्या तरुणांची जी घुसमट आहे ती तुम्ही त्या या कादंबऱ्यांमधनं दाखवली. पण त्याच वेळेला त्याच्यावर टीका करणारी पण खूप होती. तर तुम्हाला संमिश्र प्रकारचा प्रतिसाद सुरुवातीला लेखक म्हणून कसा कसा काय आला होता तो?
1: सुरुवातीला खरं सांगायचं म्हणजे ते निष्पन्न वृक्षावर कोणी छापील अशी सुद्धा माझी अपेक्षा नव्हती किंवा अंदाज नव्हता. पण सुदैवानं ते स्क्रिप्ट साधना साप्ताहिकचे त्यावेळेचे कार्यकारी संपादक शंकर सारडा यांच्याकडे गेलं, त्यांना ते अतिशय आवडलं, त्यांनी ते छापलं आणि त्याची एकदम दोन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. एक तर ज्यावेळी त्यावेळची जी तरुण पिढी होती त्या तरुण पिढीने त्याचं कमालीचं स्वागत केलं आणि त्यावेळची जी जुनी पिढी होती त्यांनी त्याच्यावरती एकदम
0: भडीमार
1: सुरू केला. आता ही गोष्ट केव्हा 1969 सालची आहे, म्हणजे आता जवळजवळ 40 वर्ष झाली. आता 40 वर्षामध्ये विरोध करणारी जी पिढी होती ती आता सगळी पिढी संपली आणि त्यावेळी ज्या पिढीने स्वागत केलं होतं ती पिढी आता चांगली ज्येष्ठ झाली, म्हणजे माझ्याच वयाची झाली ती. आता 40 वर्षानंतर या निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी आणि काळे सर्पाने या दोन्ही छोट्या कादंबऱ्यांच्यावरती स्वतंत्र समीक्षा ग्रंथ निघालेले आहेत आणि 40 वर्षानंतर आता निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी हे मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालंय आणि गेली 3 वर्ष ते शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात होतं. म्हणजे आता 40 वर्षानंतर त्यांचं जे खरं लिटररी मेरिट ते आता निर्विवादपणे सिद्ध झालंय असं म्हणायला काय
0: बरोबर आहे. म्हणजे त्यावेळेला मला आठवते की त्यावेळेला टीका होती की या लेखक म्हणजे हा असा लिहूच कसा शकतो आणि हे खरं नाहीये आणि विशेषतः नेहमीप्रमाणे आपला जो एक
1: संस्कृती
0: रक्षणाचा जो
1: सोहळेपणा
0: तो खूप, आणि तो मला वाटतं अशा प्रयोगशील लेखकाला कायमच त्याला तोंड द्यायला लागतं,
1: कायमच करावं लागतं. त्यावेळी ते मला वाटतं निष्पर्ण वृक्ष ज्यावेळी लिहिलं त्यावेळी सगळे आमची तरुण लेखकांची एक बंडखोर पिढी त्यावेळी येत होती आणि भाषेचे आणि विषयांचे सगळ्यांचे संकेत धुडकावून लावायचे अशी एक अशी एक सामूहिक प्रेरणा आमच्यामध्ये होती. त्याच्यातून अनेक लिटल मॅगझिन्स निघाली, तसे निष्पर्ण निघाली, चंद्रकांत कोची मर्तिक वगैरे निघालं, असे अनेक लोकांचे त्यावेळी आविष्कार झाले. त्यातले काही टिकून राहिले आणि काही संपले. निष्पर्ण वृक्षावर अजून टिकून राहिलाय असं म्हणायला काही हरकत नाही.
0: तुम्ही लघुनियतकालिका म्हणजे लिटल मॅगझिनचा उल्लेख केला तर त्याच्या चळवळीत कुठे होतात?
1: त्याच्या चळवळीमध्ये आम्ही होतो, म्हणजे बरेच लोक त्यावेळी छोटे छोटे गट होते आणि ते लिटल मॅगझिन काढत होते. आम्ही एक लिटल मॅगझिन काढलं होतं परंतु पुढे खटला बिटला वगैरेचं बरंच काय काय झालं, पण तो सुद्धा त्याच्यामध्ये सुद्धा पण ती मूळ कल्पना होती की भाषेचे संकेत अमुक एक प्रकारची भाषा वापरायची आणि अनेक अमुक प्रकारची भाषा वापरायची नाही, हे जे संकेत होते ते मोडून टाकणं ही त्यातली उर्मीच होती सर्वांची. म्हणून तर नामदेव ढसाळ वगैरे त्यावेळी किती
0: नेमाड्यांनी तेच केलं कोसलामध्ये की पूर्णपणे मोडून भाषा
1: पूर्णपणे साचे आणि भाषिक संकेत सगळे मोडून टाकायचे.
0: आणि आपण ते नेहमी म्हणतो ना की आशय जेवढा तुमचा वेगळा आहे तेवढे त्याला ती भाषा पण ती तशीच लागते. म्हणजे तुमचा तरुणांचा काहीतरी नवीन काहीतरी त्याला म्हणायचंय, त्याची भाषा बंडखोर आहे आणि तो जुन्या भाषेत मांडेल
1: हो असं होऊ शकत नाही. बरोबर, त्यावेळेचा जो सगळा अस्वस्थपणा होता, असंतोष, युथ अनरेस्ट, तो सगळा आमच्या त्या लिटल मॅगझिन्स मधून आणि निष्पर्ण सारख्या याच्यातून प्रकट होत होता.
0: म्हणजे पुढे जी अँग्री यंग मॅन नावाची जी एक कल्पना पुढे आली त्याची मला वाटतं मुळे तो इथे सापडते.
1: बरोबर, तिथे आहेतच आहेतच. म्हणून तर अमिताभ आमच्या पिढीचा अँग्री यंग मॅन होता ना. म्हणजे अमिताभची जी पडद्यावरची प्रतिमा होती भांडखोर बंडखोर नायक, तो आमच्याच मनातलं त्याचं प्रतिबिंब पडद्यावरती पडत होतं आणि त्यामुळे तो आमचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि लाडका असा नायक होता.
0: बरोबर आहे. आणि बरोबर आहे, अशा गोष्टी एकाच वेळ म्हणजे साहित्यातून चित्रपटातून संगीतातून नवे प्रयोग होणं आणि तो काळ खरा सगळा
1: एकाच काळामध्ये ते होत होते असं दिसत होतं. म्हणजे नाटकामध्ये, कादंबरीमध्ये, काव्यामध्ये, चित्रपटामध्ये तो जो सगळ्या त्यावेळेचा सगळ्या सामाजिक असंतोष, तो सगळा असंतोष ह्या वेगवेगळ्या माध्यमातून प्रकट होत होता असं काहीतरी.
0: कथेनी पण खूप वेगळं वळण घेतलं होतं त्यावेळेला. नवकथा म्हणून किंवा तुमचा पक्षिणी कथासंग्रह त्यावेळेला बराच गाजला होता, टीकाकारांनी स्वागत केलं होतं, इतर अनेक लोक वेगळ्या पद्धतीने कथा लिहायला लागले होते.
2: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी, अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
3: संपर्क 89 29 30 41 42.
0: तर आता याला जोडून खरं तर म्हणजे आता कथेचा विषय निघालाच आहे म्हणून एका गोष्टीची तुम्हाला आठवण करून देते की तुम्ही एक मोठा एक उपक्रम हाती घेतला होता की दिवाळी अंकातल्या 150 कथा तुम्ही वाचल्यात. 151 चला म्हणजे 1 रुपयावरती जसा देतो तशा 151 कथा तुम्ही वाचल्यात आणि त्याचं एक खूप सविस्तर त्याचं जे विश्लेषण आहे ते तुम्ही साप्ताहिक सकाळच्या अंकामध्ये कव्हर स्टोरी म्हणून केलेलं होतं आणि त्याच्यात तुम्ही तुमची निरीक्षणं नोंदलेली होती. तर आता अनेक जणांना असा प्रश्न पडतो की अरे मराठी कथेची एवढी लखलखती परंपरा, बंडखोर परंपरा, नवकथा म्हणून गाजलेली मराठी कथा आणि आता इतक्या वर्षानंतर त्याचं काही त्या परंपरेचं भान जपलंय आणि कथा पुढे गेली आहे असं वाटतं का? किंवा काही जण असंही आरडाओरडा करतात की नाही आता कथा ही जवळजवळ मेलेलीच आहे, काहीतरी अवशेष त्याचे शिल्लक आहे. तर तुमचं स्वतःचं मत काय बनलंय आता?
1: माझं असं मत झालेलं आहे आणि बऱ्याच दिवसाचं माझं ऑब्झर्वेशन आहे की लघुकथा नावाचा जो एक फॉर्म मराठीमध्ये अतिशय समृद्ध झाला होता तो जवळजवळ गेलेला आहे. हल्ली म्हणजे लघुकथा म्हणजे थोडक्यात सांगितलेली गोष्ट नव्हे, लघुकथा एक आकृतीबंध असतो अनुभवाचा. तर तो आकृतीबंधाचं भान काय हल्ली दिसत आहे असं वाटत नाहीये आणि मराठी कथेमध्ये प्रयोगशीलताही फारशी नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ गंगाधर गाडगिळाने, सदानंद रेगे यांनी या लोकांनी जे प्रयोगशीलता केली ती प्रयोगशीलता आजची नाही आहे. विषयांची विविधता खूप आहे परंतु प्रयोगशीलता ज्याला म्हणतो साहित्य निर्मिती ती प्रयोगशीलता काही फारशी जाणवत नाही आहे. भाषेचे संकेत वगैरे उधळून दिले परंतु त्याला प्रयोगशीलता आहे असं मला काही वाटत नाही.
0: म्हणजे जोपर्यंत तुमचा आशय दमदार नाही तोपर्यंत त्या नुसत्या भाषेला पण अर्थ राहत नाही.
1: बरोबर, त्यामुळे ते प्रयोगशीलता एक दिसत नाहीये आणि लघुकथा फॉर्मची जी जाणीव आहे ना ती गेलेली आहे. आणि मला तर असं वाटतं की लघुकथा हा अतिशय सशक्त फॉर्म तो आपण गमावतो आहोत की काय असं मला वाटायला लागले, भीती वाटायला लागलेली आहे. मराठीमध्ये काय झालंय की अनेक फॉर्म नष्ट झाले. उदाहरणार्थ लघुनिबंध हा प्रकार संपला, त्याच्या आधी नाट्यछटा होती, नाट्यछटा हा प्रकार संपला,
0: नाट्यछटा होती,
1: छोट्या कविता होत्या तोही प्रकार संपला. आता कदाचित तसंच लघुकथा सुद्धा जाईल की काय, मराठी लघु कादंबरी या प्रकार जवळजवळ संपत आला. दिवाळी अंकामधून कितीतरी लघु कादंबऱ्या मराठीमध्ये लिहिल्या गेल्या आणि अगदी नामवंत लेखकांनी लघु कादंबऱ्या लिहिल्या. कारण दिवाळी अंकांची मर्यादा 30 ते 40 पानांची असायची, पण आता दिवाळी अंकात लघु कादंबऱ्या संपल्यामुळे आता लघु कादंबरी लिहित नाहीत. आता मराठीमध्ये सगळ्या मोठ्या कादंबऱ्यांचा ट्रेंड आलेला आहे
0: आणि तो कदाचित असंही असेल की ते पुस्तक किती पानी, त्याची किंमत किती,
1: हा एक व्यापारी हिशेब त्याच्यामध्ये असतोच. कारण छोटं पुस्तक छापण्यापेक्षा मोठं पुस्तक छापणं प्रकाशकाला अधिक फायदेशीर असतं, त्यात इन्व्हेस्टमेंट जास्त असते आणि त्याचं प्रॉफिट मार्जिनही त्याचं जास्त असतं त्याच्यामध्ये.
0: पण तुम्ही लघुकथेचा फॉर्म म्हणजे तुम्हाला जी भीती वाटते ती खरंच सार्थ होईल की काय असं वाटतंय. पण बऱ्याच वेळेला असं असतं की तरुण वर्ग प्रत्येक पिढीतला असतो, तो काहीतरी नवीन शोधत असतो. तर ही लघुकथा नाही राहणार कदाचित, पण काही वेगळं वळण घेईल का असं वाटतंय तुम्हाला साहित्याच्या संदर्भामध्ये?
1: कदाचित एखाद्याला वाटलं की लघुकथेचा फॉर्म नको आणि दीर्घकथेचा नको, मी वेगळंच काहीतरी करीन. पण तसं माझ्या तरी कोणी दृष्टीला आलेलं नाही अजून. कदाचित माझं वाचन कमी असेल हेही त्याचं कारण असेल. आता तुमच्याकडे तुम्ही साप्ताहिक सकाळमध्ये दरवर्षी कथा स्पर्धा घेतात, त्याच्यातून तुमचं ऑब्झर्वेशन काय, असा कोणी नवीन प्रयोग करणार आहे?
0: नाही, आमचंही ऑब्झर्वेशन असं आहे की पुन्हा तेच तुम्ही म्हणालात तसं की लघुकथा हा फॉर्म ह्याची जाणीव खूप कमी जणांना
1: कमी झालेली.
0: म्हणजे कथा भरपूर येतात, लोकांना लिहायची उर्मी खूप आहे. विषय तुम्ही म्हणतात ते इतके विविध असतात आणि अगदी म्हणजे आत्ता आत्ताचे ताजे विषय, म्हणजे वर्तमानपत्रात जो विषय चर्चेला गेलेला असतो तो विषय असतोच असतो लघुकथेमध्ये. पण ती लघुकथा असते की नाही,
1: लघुकथा असत नाही. त्याचं कारण असं की लेखकांना त्यांचं ट्रेनिंग झालेलं नाही, हे त्याचं खरं कारण आहे. लघुकथा लिहितात म्हणजे बघ, घटनांची साखळी लिहिली किंवा प्रसंग एकमेकांना जोडीत गेलं म्हणजे कथा झाली अशी लोकांची कल्पना आहे, पण तशी कथेची कल्पना नाहीये.
0: बरोबर,
1: तर ही लघुकथा म्हणजे काय हे नवीन लेखकांना फारसं माहिती नाही. कारण जे नवीन लेखक तयार होत आहेत ना त्यांचं वाचन कितपत आहे याही बद्दल शंका आहे आणि फॉर्म कॉन्शियसनेस जो आहे तोही त्यांच्यामध्ये फारसा नाही आहे. म्हणजे ह्या मगाशी ज्या लेखकांची नावं घेतली अशी कितीतरी मराठी मध्ये लेखक होऊन गेले, त्या सगळ्यांनी प्रयोग केले, फॉर्मची मोडतोड केली, पण ते प्रत्येकाला जाणवत होतं की मी आपण लघुकथा लिहितो.
0: बरोबर,
1: हे भानाच्या लेखक

0: काय ना आलेलं नाहीये किंवा ते नाहीये, इट्स लॅकिंग.
1: लॅकिंग म्हणजे असं आहे की मूळ वाचनच कमी
0: आहे,
1: त्यामुळे कथा म्हणजे काय हेच माहीत नसल्यामुळे थोडस असं होतं की मला आलेला अनुभव मी प्रगट
0: करणं
1: आणि त्याला कथा म्हणणं असं बऱ्याच वेळेला.
0: बरोबर, मी आता लिहिणारे प्रयोग किती केले मला माहिती नाही, परंतु मी लेखक म्हणून एस्टॅब्लिश होण्याचे मी कितीतरी वाचन केलेलं आहे, अर्थात इंग्रजी वाचन नाही पण मराठीमध्ये खूप वाचलेलं आहे, अफाट वाचलेलं आहे मराठी.
1: बरोबर,
0: आणि ते एक दृष्टी आपोआप ती डेव्हलप होते, त्याही कदाचित झाला असेल परिणाम. आणि मी मराठी साहित्य हा विषय घेऊनच बीए एमए वगैरे झालं, त्यामुळे एक फॉर्मची जी चर्चा किंवा जाणीव
1: आणि
0: ती त्याचं ट्रेनिंगच माझं झालं. आजच्या लेखकांचं तसं ट्रेनिंग होत नाही असं मला वाटतंय त्याच्यामध्ये. अनेकदा कथा लेखनाची जी शिबिरं वगैरे असतात त्याच्यामध्ये मला बोलवतात, पण तिथे सुद्धा ज्या कथा येतात त्याच्यामध्ये हेच जाणवलं की फॉर्म
1: नाही, त्याच्यासाठी एक तर वाचलं पाहिजे, खूप विचार केला पाहिजे. आता आपण तुमच्या लेखनाविषयीच बोलतो आहोत, तर मगाशी उल्लेख केलेली ही अगदी बंडखोर शैलीतली पुस्तकं, मध्यंतरीचा एक काळ तुम्ही औद्योगिक विश्वावरती, जेव्हा पुण्याच्या आसपास औद्योगिक चिंचवड सुरू झालं, किंवा एकंदरच मराठी माणूस
0: क्षेत्रामध्ये अशांतता खूप होती,
1: खूप होती त्यावेळेला,
0: लेबर अनरेस्ट खूप होता
1: त्यावेळेला, तुम्ही काही प्रयोग करून ते लिहिलं आणि आता तुम्ही वळलेला आहात ते आत्मचरित्रात्मक अशा पुस्तकांकडे, म्हणजे बालकांड उदाहरणार्थ ते खूप तुमचं गाजलं आणि त्याला म्हणजे तुमच्या बालपणाचे खडतर अनुभव तुम्ही त्याच्यामध्ये कथन केलेले होते, त्यानंतर आता पोहरा आलेला आहे. तर असं आत्मचरित्रात्मक तीन चार पुस्तक किंवा आपण आत्मचरित्रात्मक चतुष्टक ज्याला म्हणतो, तर असं काही तुमच्या डोक्यामध्ये आहे का की बालपण मग तरुणपण आणि नंतरचा?
0: असं काही माझ्या डोक्यात नाहीये, आता तरी नाहीये. आता बालकांड ज्यावेळी मी लिहिलं त्यावेळी बालकपण लिहूनच संपायचं अशी कल्पना होती माझी, पण अनेकांनी मग विचारत सुरुवात केली बालकांड नंतर, तुम्ही बालकांडाचा शेवट असा की जिथे माझं शिक्षण सुरू होतं तिथे ते 350 पानांचं पुस्तक संपतं, मग तुमचं शिक्षण कसं झालं, लिहिणारात का नाही? बरेच दिवस काही लिहायचं माझ्या मनात नव्हती, याचं कारण असं की पुढली हकीकत सांगताना त्याच्या पाठीमागे काहीतरी आशयसूत्र दिसायला पाहिजे. ते आशयसूत्र ज्यावेळी मला जाणवलं आणि फोकस पॉईंट निश्चित झाला त्यावेळी मी ठरवलं की आता पोहरा लिहायला हरकत नाही, कारण बालकांड मधलं जे कॅरेक्टर आहे ज्याचं नाव हनु आहे त्याचं शिक्षण सुरू झाल्यानंतर तो कसं डेव्हलप होतो हे दाखवणं, किंवा त्या बालकांड मधल्या हनुला त्याची स्वतःची ओळख काहीच नाही पण शिक्षणाच्या काळामध्ये त्याचा स्व त्याला सापडतो, त्या कॅरेक्टरला त्याचा स्व सापडणं, हे सूत्र असे सूत्र स्पष्ट झाल्यानंतर वाटलं की हा आता लिहायला पाहिजे. त्याचं पुढल्या भागाचं असे सूत्र मला अजून काही सापडलं नाही, मला की चरित्र लिहायचं नाहीये. चरित्र कसं असतं की मोठे लोक चरित्र लिहितात वगैरे, ज्याच्या आयुष्यामध्ये खूप घडामोडी येतात तो मनुष्य लिहितो, पण मला काय माझं चरित्र लिहायचं नाही, कुठलं तरी आशयसूत्र पुढल्या घटनामध्ये आढळलं तरच मी लिहिणार, नाहीतर आपलं 4 कादंबरी लिहायच्या 5 कादंबरी लिहायच्या असं काही माझं ध्येय ठरलेलं नाही
1: आणि बऱ्याच
0: कदाचित मी पुढलं लिहिणार सुद्धा नाही.
1: बऱ्याच वेळा असं दिसतं की पहिले अनुभव हे इतके धारदार असतात आणि तीव्र असतात की पहिली पुस्तकं खूप गाजतात आणि नंतर मग
0: रिपिटेशन होते,
1: रिपिटेशन होते आणि मग अरे हा हे वाचले कुठेतरी आणि
0: असं होतं, ते असं त्यातलं फ्रेशनेस जातो,
1: बऱ्याच वेळेला
0: लेखकाच्याही दृष्टीने जातो आणि वाचकाच्या दृष्टीने जातो, आणि मग वाचकच म्हणणार किती तुझ्या आयुष्यात केवढं आणि किती कादंबरी लिहिणार तू, तसं माझ्याबद्दल लोकांनी बोलू नये अशी माझी इच्छा.
1: त्यामुळे आता काही प्लॅन केलेला
0: नाही, आता काही तसं प्लॅन काही केलेलं नाहीये.
1: दिवाळी अंकांचा एवढा प्रदीर्घ अनुभव तुमच्या गाठी आहे, म्हणजे लेखक म्हणून आणि संपादक म्हणून, असं फार क्वचित दिसतं की गेले इतकी सातत्याने वर्ष तुम्ही दिवाळी अंकाशी संबंधित आहात आणि दिवाळी अंकाची शताब्दी साजरी होते आहे, तर तुम्हाला काय वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये, म्हणजे तुम्ही गेली 40 वर्ष तरी संपादन लेखन या दोन्हीमध्ये आहात, तर नेमका काय कसा कसा फरक पडत गेलेला आहे दिवाळी अंकांमध्ये?
0: दिवाळी अंकामध्ये जो फरक झाला तो जर सूत्र रूपाने सांगायचा तर असं सांगता येईल की साहित्यिक स्वरूप त्यांचं कमी होऊन असाहित्यिक स्वरूप त्याच्यामध्ये वाढलं. याचे कारण दोन तीन झाले, एक तर गेल्या 40 वर्षामध्ये 60 साली महाराष्ट्र झाला, त्यानंतर शिक्षण प्रसार खूप झाला, म्हणजे आजचा शब्द वापरायचा तर वाचन संस्कृतीचं अभिसरण 3 दिशांनी झालं, एक शहरापासून ते खेड्यापर्यंत गेली, 2 पुरुषांपासून स्त्रियांपर्यंत गेली आणि 3 उच्च वर्णीयपासून खालच्या वर्गापर्यंत गेली. तिन्ही बाजूनी वाचन संस्कृतीचं अभिसरण झाल्यामुळे वाचक वर्ग खूप मोठ्या प्रमाणात वाढला आणि हा सगळा जो वाढलेला वाचक वर्ग होता, हा वाचक वर्ग काही केवळ कथा कादंबऱ्या कविता समीक्षा वाढणारा नव्हता, वाचणारा नव्हता, त्याला राजकारणामध्ये इंटरेस्ट होता, सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट होता, व्यापारामध्ये इंटरेस्ट होता, इतर जागतिक घडामोडी इंटरेस्ट होता, इतिहासामध्ये इंटरेस्ट होता, असं एक विविध प्रकारची

0: उत्सुकता असलेला असा जो लाखोच्या संख्येने वाचक वर्ग तयार झाला तो वाचक वर्ग जर दिवाळी अंकांच्या कक्षेमध्ये आणायचा असेल तर मग विषयांची विविधता आपले दिवाळी अंकामध्ये ठेवली पाहिजे असं भान प्रकटपणे किंवा अप्रकटपणे संपादकांना आलं. त्याचबरोबर मगाशी जो निष्पर्ण वृक्षाचा उल्लेख आला आपल्या चर्चेमध्ये त्याला जोडून असं म्हणेन की समाजामध्ये तयार होणारे वेगवेगळे विषय
1: ते पुढे येणं
0: आणि त्याचं रिफ्लेक्शन त्याचं प्रतिबिंब आपल्या दिवाळी अंकामध्ये पडणं ही सुद्धा संपादकांच्या दृष्टीने गरजेची गोष्ट झाली. आणि त्यामुळे मग अनुभव कथन याला फार महत्व आलं. प्रत्यक्ष एखाद्या स्पॉटला जाऊन त्याचं शब्दचित्र रेखाटणं त्याचं याला महत्व आलं आणि त्याला वाचकवर्ग खूप मिळाला. म्हणजे फिक्शन वाचण्यापेक्षा प्रत्यक्षातले अनुभव वाचण्याकडे लोकांचा कल जास्त वाढला आणि जे काल्पनिक साहित्याकडून प्रत्यक्षदर्शी लेखनाकडे दिवाळ्यातला एक महत्वाचा ट्रेंड महत्वाचा बदल याच्यामध्ये झाला. दिशा बदल असं आपण म्हणू असं दिवाळी अंकामध्ये झाला. बाकी मग सजावट बिजावट वगैरे सगळी आहे त्याच्यामध्ये
1: टेक्नॉलॉजीमध्ये
0: असाहित्यिक स्वरूप त्याचं आलं. साहित्यिक स्वरूपाकडनं विविध विषय त्याच्यामध्ये यायला लागले आणि त्याचं कारण वाचक वर्ग बदलला. हे सगळं मराठी साहित्याबाबत तेच झालेलं आहे. आज बाजारामध्ये जी पुस्तकं प्रसिद्ध होत आहेत त्याच्यामध्ये फिक्शन कमी आणि नॉन फिक्शन विषय जास्त आणि त्या पुस्तकांचा खपही जास्त आहे. हेच दिवाळी अंकामधचं सूत्र आणि पुस्तक प्रकाशनाचंही सूत्र आहे.
1: आणि ते आपल्याला जाणवतं असं की म्हणजे पुन्हा जर मग कथेशी मगाच्या जोडून घ्यायचा तर कदाचित असं आपल्याला वाटेल की मग हे अनुभव कथन जर खूप कसदारपणे आणखीन आलं तर मग लघुकथा गेल्याचं एवढं दुःख राहणार नाही
0: कदाचित. म्हणजे लघुकथेपेक्षा म्हणजे फार कदाचित गेला तरी लोकांना प्रत्यक्ष वाचायला पाहिजे आहे. फिक्शनच्या स्वरूपामध्ये वास्तव वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष वास्तवाच्या स्वरूपामध्ये वास्तव समजून घ्यावं असं कदाचित वाटेल. तर कदाचित हा महत्वाचा ऑब्झर्वेशन आहे. कदाचित हे जे कथा कादंबरी हे फॉर्म आहेत हे कदाचित संपतील सुद्धा काय सांगता येणार वाचक वर्ग कसा बदलेल. आणि सगळ्या पुन्हा टेक्नॉलॉजीचा इतका आपले सगळे अनुभव घेण्यावरती इतका जोराचा परिणाम होतो की कालची आपली संवेदनशीलता आज राहत नाही आणि आजची उद्या राहत नाही. की झपाट्याने सगळी आपली सेन्सिबिलिटी सुद्धा बदलते आहे.
1: मला वाटतं हा तुम्ही मराठी अत्यंत एक महत्वाचा आत्ता मुद्दा खरंच मांडलेला आहे की आपली संवेदनशीलता आहे ती सातत्याने बदलत असते आणि ती बदलत असताना अनेक वाटा शोधते त्याला आणि तशी काहीतरी वाट कदाचित पुढे
0: तरुणांना
1: नक्कीच सापडेल. आणि जसं म्हणजे तुमच्या पिढीने तुमच्या तरुण काळामध्ये जे काही नवीन सगळे ऊर्जा उर्मी या सकट लेखन केलं
0: तसंच कदाचित पुढली पिढी करणे शक्य आहे. अगदी काय निराश होण्याचं कारण
1: नाही असं मला वाटतं. आज इथे तुम्ही आलात आणि आपल्या कथा आणि साहित्य आणि संपादन याच्याविषयी खूप मोकळेपणाने छान गप्पा झाल्या. मनपूर्वक धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात आज आपण ऐकलीत लेखक पत्रकार संपादक ह मो मराठे यांची संध्या टाकसाळे यांनी घेतलेली मुलाखत, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 39 41 42.
3: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नेटवर्कच्या पुणे विविध भारती 101 FM. आमच्या एका कार्यक्रमाविषयी
4: छोट्या मित्रमैत्रिणींनो, गंमत जम्मत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेनी वाट बघत असता हे आमच्यापर्यंत पोहोचतच. 24 मेचा गंमत जम्मत कार्यक्रम जरूर ऐका. आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे शमीक परब.
5: पक्षी हे निसर्गाचे सर्वात सहज उपलब्ध रूप आहेत आणि म्हणूनच लोकांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
4: हा एक निसर्ग मित्र पक्षी निरीक्षक मुलगा आहे आणि ज्यांनी नुकतंच निसर्ग मित्र ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये विशिष्ट

विभागामध्ये सुवर्ण पदक मिळवलं जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम 24 मेला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे ठीक 5:30 वाजलेत. या सायंकालीन प्रसारण सभेत मी शैलेश परांजपे आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आता प्रसारित करीत आहोत मराठी मिश्रगीतांचा कार्यक्रम पुन्हा आय केअर सांजधारा.
1: पुन्हा आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
0: या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत.

कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत होतं लागे बांधे या चित्रपटातलं. गीत मुरलीधर गोडे यांचं होतं, संगीतकार ऋषिराज आणि हा स्वर होता उषा मंगेशकर यांचा. यानंतरचं गीत थोड्याच वेळात.

0: कमी लेजर एक्सपोजरनं फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पूना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: मंगल नात्यांच्या स्नेहबंधांना परंपरेचा सुवास लाभला. अधिक महिन्याच्या शुभक्षणी जावयाच्या मानाचा सोहळा खुलला. अधिक महिन्याच्या निमित्ताने श्री विष्णुरूप जावयाला दिल्या जाणाऱ्या वाणाचा मंगल समारंभ साजरा करा. रुचकर भोजन आणि खास आदरातिथ्यासह दुर्वांकूर डायनिंग हॉलमध्ये आमरसासह 2 स्वीट्स आणि चौरस आहाराने सजलेली लज्जतदार मेजवानी. जिव्हा तृप्त करणारा जिव्हाळा दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.

0: परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सुप्रसिद्ध संगीतकार आणि संगीत समीक्षक केशवराव भोळे यांचा आज जन्मदिवस. केशवराव भोळे यांनी प्रामुख्याने प्रभात फिल्म कंपनीच्या अनेक चित्रपटांना संगीत दिलं. संगीत देताना त्यांनी नवनवे प्रयोग केले, पण त्याचवेळी ही गाणी साधी सोपी गुणगुणता येतील अशी आहेत. हे चित्रपट प्रदर्शित होऊन सुमारे 80-90 वर्षं लुटली तरी आजही ती गाणी तितकीच ताजी वाटतात. केशवराव भोळे यांच्या जन्मदिनानिमित्त ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं.

0: कुंकू या चित्रपटासाठी वासंती यांच्या स्वरातलं हे गीत शांताराम आठवले यांचं होतं. संगीतकार होते केशवराव भोळे. आज केशवराव भोळे यांचा जन्मदिवस, त्या निमित्तानं हे गाणं आम्ही आपल्याला ऐकवलं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससीसीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
2: संपर्क 940-598-93-75.
3: वेबसाईट सिद्धिविनायक कॉलेज .org.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: अकरावी बारावी कॉमर्स साठी पुण्यामध्ये क्लास शोधताय? अहो मग संध्या देशपांडे यांचे इरा कॉमर्स क्लासेस आहेत ना. अकाउंट्स, इकॉनॉमिक्स, OCM, SP या विषयांच्या तयारीसह नोट्सची सुविधा. संपर्क 8793489436, 8793489436. निंबाळकर तालीम चौक, सुजाता मस्तानी जवळ, सदाशिव पेठ, पुणे.
3: श्रोते हो, श्यामची आई हे नाव उच्चारताच आपल्या डोळ्यांपुढे येतात वनमाला आणि माधव वझे. साने गुरुजींच्या श्यामची आई या कादंबरीवर आधारित याच नावाचा चित्रपट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी निर्माण आणि दिग्दर्शित केला. त्यातली ही मायलेकरांची जोडी केवळ अविस्मरणीय अशी. सुशीलादेवी बापूराव पवार उर्फ वनमाला यांचा आज जन्मदिवस. त्यानिमित्त ऐकूया त्यांच्यावर चित्रित श्यामची आई चित्रपटातलं हे गीत.

आशा भोसले यांनी गायलेलं वसंत बापट यांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत देसाई यांचं होतं. चित्रपट श्यामची आई. आज अभिनेत्री वनमाला यांचा जन्मदिवस, त्यानिमित्त त्यांच्यावर चित्रित हे गीत आम्ही आपल्याला ऐकवलं आमच्या एका कार्यक्रमाविषयी.

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाजसुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात.
1: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबा.
2: आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात विशेष स्थान मिळवलेली चतुरसर अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांचा आज वाढदिवस. त्यांनी त्यांना हार्दिक शुभेच्छा. ऐकूया त्यांच्यावर चित्रित हे गीत.

0: अमित राज आणि बेला चेंडे यांच्या युगलस्वरात तू ही रे ह्या चित्रपटातलं हे गीत गुरु ठाकूर यांचं होतं. संगीतकार होते अमित राज. आज अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांचा वाढदिवस, त्यानिमित्त त्यांच्यावर चित्रित हे गाणं आम्ही आपल्याला ऐकवलं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: खरंच विस्परिंग विंड मध्ये साकारलं आमचं हक्काचं घर, तेही फक्त 90 लाखात.
1: 90 लाखात स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन फी, GST आणि पार्किंग सह बर का?
0: विस्परिंग विंड अगदी प्राइम लोकेशन वर.
1: प्राइम लोकेशन म्हणजे बाणेर पाषाण लिंक रोड.
2: पजेशन लवकरच.
1: साने व्यास असोसिएट्स से विस्परिंग विंड.
0: रेरा रजिस्टर्ड प्रोजेक्ट. बुकिंग साठी संपर्क 7767015150.
1: 77 67 0 15 15 0.

0: शिक्षक हे प्रत्येकाला फक्त विद्यार्थी म्हणून नाही तर माणूस म्हणून सुद्धा घडवत असतात. अशा सर्व शिक्षकांसाठी 30 मे रोजी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स कंपनी साजरा करत आहे शिक्षक हो तुमच्यासाठी.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

0: प्रत्येकीलाच प्रतिमा मध्ये जायची घाई झाली आहे,
1: कारण प्रतिमा मध्ये सर्व तऱ्हेच्या साड्या, ड्रेस मटेरियल्स आणि सलवार कमीजच्या फ्रेश स्टॉक वर आहे 60% डिस्काउंट.
2: आपली प्रतिमा आता आणखीनच एक्सक्लुसिव्ह. प्रतिमा एक्सक्लुसिव्ह, चळक रोड, पुणे.
3: एक आश्वासक आणि गुणी संगीतकार राहुल रानडे यांचा आज वाढदिवस. कार्यक्रमाची सांगता करूया त्यांनी संगीतबद्ध केलेल्या या प्रार्थनेनं.

0: विभावरी आपटे जोशी यांच्या मुख्य स्वरात ही रचना होती गुरु ठाकूर यांची, संगीतकार राहुल रानडे, चित्रपट डॉक्टर प्रकाश बाबा आमटे. आज संगीतकार राहुल रानडे यांचा वाढदिवस, त्यानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आम्ही आपल्याला ऐकवलं. आणि याबरोबरच पुना आय केअर सांजधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। संध्याकाळचे 6 वाजलेत, ऐकूया पुणे वृत्तांत।
3: विविध भारती पुणे, संध्या खान सादर करत आहे पुणे वृत्तांत। महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या यादीत एकंदर 867 मतदारांचा समावेश आहे। त्यामध्ये 441 पुरुष आणि 426 महिला मतदारांचा समावेश

0: असल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी दिली. प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी 29 मे ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात 11 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. मतदानासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पात्र सदस्यांना मतदानाचा अधिकार राहणार आहे. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायत तसंच कॅन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्र सदस्यांचा मतदार म्हणून समावेश करण्यात आला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पुण्यात पार पडली. पक्षाच्या अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या बैठकीत निवडणुकीचा आढावा घेत संभाव्य उमेदवारांबाबत चाचपणी केली. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रति लिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रति लिटर 91 पैशांनी महागलं आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर वाढले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिर्डीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20-30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळा बाजार करणाऱ्यांना इशारा दिला. नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं पुण्याहून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. एसटी महामंडळानं यंदाच्या वारीसाठी राज्यभरातून 5400 बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. सर्व बसगाड्यांची तांत्रिक तपासणी करून त्या रस्त्यात बंद पडणार नाहीत याची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच पंढरपूर शहरात तात्पुरतं बसस्थानक उभारून मोबाईल टॉयलेट आणि स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही प्रशासनानं दिल्या आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी पालखी मार्ग, मुक्काम आणि विसावा स्थळांची प्रत्यक्ष पाहणी केली. वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करत आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश त्यांनी दिले. पुणेकर आता उबर ॲपवरून मेट्रोचं तिकीट आरक्षित करू शकणार आहेत. ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सच्या माध्यमातून उबरनं ही सेवा सुरू केली असून त्यामुळे नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सोपा आणि वेगवान होणार आहे. दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईनंतर पुणे हे उबरची मेट्रो तिकीट सेवा सुरू झालेलं देशातलं 5वं शहर ठरलं आहे. मान्सूनपूर्व झालेल्या जोरदार पावसानंतर मेट्रोच्या भूमिगत स्थानकांमध्ये पाणी गळती झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचे व्हिडिओ समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात पसरत असून प्रवासी चिंता व्यक्त करत आहेत. पहिल्याच पावसात अशा प्रकारे पाणी गळती होणं हे प्रकल्पाच्या गुणवत्तेबाबत गंभीर शंका निर्माण करणारं असल्याची प्रतिक्रिया पुणेकरांकडून व्यक्त होत आहे. मेट्रो प्रशासनानं तातडीनं दुरुस्ती करून भविष्यात अशा घटना टाळाव्यात अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. हवामान. पुणे आणि परिसरात उद्या कमाल तापमान 38 तर किमान 24 अंश सेल्सिअस राहून दुपारनंतर आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:05 झालेत. ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीलाच ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजातलं SD बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं गाईड या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं.

0: मंडळी 1965 मध्ये देवानंद निर्मित विजय आनंद दिग्दर्शित गाईड हा चित्रपट आर के नारायण यांच्या द गाईड या कादंबरीवर आधारित चित्रपट होता. फ्रीलान्स टूर गाईड राजू आणि एका श्रीमंत पुरातत्व शास्त्रज्ञाची पत्नी रोझी यांच्या आयुष्याची कथा या चित्रपटात उलगडत जाते. या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर होते फली मिस्त्री. 14व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये गाईड या चित्रपटाला आघाडीच्या 9 नामांकनांमध्ये सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक म्हणून SD बर्मन, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका आज फिर जीने की तमन्ना है या गाण्यासाठी लता मंगेशकर, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक विजय आनंद, सर्वोत्कृष्ट अभिनेता देवानंद, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री वहिदा रहमान आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट असे 7 आघाडीचे पुरस्कार मिळाले. त्यामुळे फिल्मफेअर पुरस्कारांच्या इतिहासात असे पुरस्कार मिळवणारा हा पहिलाच चित्रपट ठरला. या चित्रपटाबद्दलची अजून थोडीशी माहिती आणि एक गाणं ऐकूयात या छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 41 42.
0: नमस्कार मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 38व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी देखील भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून गाईड या चित्रपटाची निवड झाली होती, पण तो स्वीकारला गेला नाही. या चित्रपटाचं दिग्दर्शन आधी राज खोसला करणार होते, पण काही कारणास्तव त्यांनी हा चित्रपट सोडला. मग देवानंद यांनी स्वतःचे भाऊ विजय आनंद यांना दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी दिली. मंडळी, या चित्रपटातली गाणी खूप गाजली, विशेषतः आज फिर जीने की तमन्ना है, गाता रहे मेरा दिल, पिया तो से नैना लागे रे, क्या से क्या हो गया बेवफा तेरे प्यार में, मुंह से छल किए जाए सैया बेईमान, तेरे मेरे सपने अब एक रंग है. अशी गाणी कित्येक काळ आपल्या मनात रुंजी घालत राहिली. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात उद्या जाणून घेऊयात अशाच एका चित्रपटाबद्दल. चला जाता जाता ऐकूयात किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरातलं SD बर्मन यांनी संगीत

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नेटवर्कच्या पुणे विविध भारती 101 FM वर. आता एक जनजागृतीपर निवेदन एका. श्रोते हो, सध्या राज्यात तसंच देशातल्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवते. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्त्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातलं पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं हे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद. एक जनजागृतीपर निवेदन आताच आपण ऐकलं. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:15 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: डॉक्टर परीक्षित फेडे गीतांजली या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत होतं रथ जगन्नाथाचा या चित्रपटातलं. शांता शेळके यांचं संगीत मीना मंगेशकर यांनी दिलं होतं. युगल सोहरते सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांचे.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: नीता अगं, हे ऑनलाईन पेमेंट सुरू केल्यापासून इतका गोंधळ होतो ना, हिशोबच जुळत नाहीये.
2: थांब, मी माझ्या कॅल्क्युलेटरलाच बोलवते. ओम.
3: अलो मम्मा.
2: अनु मावशीला हिशोब करायला मदत कर.
3: सांग मावशी.
1: अरे, 4-4 आकडी आहे.
3: अगं तू सांग मावशी.
1: बर, किराणा 4318, इस्त्री 112, लाईट बिल 1739, दूध 2160 आणि शॉपिंग 4782. सांग बरं.
3: 13111.
1: करेक्ट. अरे, हेच तर जुळत नव्हतं. हा तर सुपर फास्ट कॅल्क्युलेटर आहे.
2: मग
1: हे पण कसं आलं?

0: अगं सक्सेस अबॅकसमुळे.
1: हो का? मग मी पण जिंकीला घालते सक्सेस अबॅकसच्या क्लासला आणि तिलाही बनवते सुपर फास्ट कॅल्क्युलेटर.
2: मुलांना बनवा कॅल्क्युलेटर सारखे फास्ट. सक्सेस अबॅकस ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस साठी संपर्क 88 86 56 00 11 88 56 00 11.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
4: प्रयोगशील संगीतकार आनंद मोडक यांचा आज स्मृतिदिन. ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत.

तू तिथं मी या चित्रपटासाठी रूपकुमार राठोड आणि जयश्री शिवराम यांच्या युगलस्वरात विजय कुवळेकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत आनंद मोडक यांचं होतं. आज संगीतकार आनंद मोडक यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्त हे गीत आम्ही आपल्याला ऐकवलं. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामराम उपचार.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: श्रोते हो, आज आहे जागतिक कासव दिन. 2000 साली याची सुरुवात झाली. कासवांविषयी जनजागृती करणं आणि त्यांच्या लुप्त होत चाललेल्या प्रजाती अधिवास हे वाचवण्यासाठी मदत करणं हा यामागचा उद्देश आहे. मंडळी, कासव म्हणजे चिकाटी, सातत्य आणि जिद्द यांचं प्रतीक. आणि कासव म्हटलं की हमखास आठवतं हे गीत.

0: उषा मंगेशकर यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अनिल अरुण यांचं होतं.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: संद

फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांची ही रचना संगीतबद्ध केली होती वसंत प्रभू यांनी, गायली होती लता मंगेशकर यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामराम उपचार.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: बेडेकर सन 1910 पासून
1: सांध्यांमध्ये वेदना सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक MBBS DNB मेडिसिन DNB रुमॅटॉलॉजी संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी 4:55 वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरॉलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर पाटील रिजन्सी एरंडवणे पुणे कॉल करा 90 75 111 591. निरोगी सांधे सक्रिय जीवन.

0: आशा भोसले यांच्या स्वरात गदिमांची रचना आपण ऐकलीत. संगीत सुधीर फडके यांचं होतं. चित्रपट ऊन पाऊस.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग आय व्ही एफ सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20.
3: 7823 84 1120.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

लता मंगेशकर यांच्या मुख्य स्वरात जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत प्रभाकर जोग यांचं होतं. चित्रपट थांब लक्ष्मी कुंकू लावते. आणि या गीताबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली.

0: हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी नेटवर्कच्या पुणे विविध भारती 101 FM वर. 6:46 झाली आहेत. ऐकूया आमचा पुढला कार्यक्रम.
2: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च म्हणजेच आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धती नाही तर निरोगी जीवनासाठीची जीवन पद्धती आहे.
3: म्हणूनच सर्व प्रकारच्या व्याधींवरील परिपूर्ण शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचारांसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी वैद्य सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
2: संपर्क 98221 99851.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 41वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे सुजाता बापट यांनी, श्लोकगायन केलं आहे रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवद्गीतेतला हा 41वा श्लोक. या श्लोकाचा अर्थ याप्रमाणे. हे कुरुपुत्रा अर्जुना, ज्या बुद्धीनी सत्याचा निश्चय होतो ती बुद्धी एकच आहे, पण बदलणाऱ्या आणि खोट्या वस्तूंचा निश्चय करणाऱ्यांची बुद्धी मात्र पुष्कळ प्रकारची असते. या श्लोकाविषयी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात, तैसे ईश्वरा वाचुनी काही जिये आणिक लाणी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. येर ते दुर्मती जे बहुधा असे विकरती, तेथ निरंतर रमती अविवेकीय. मुळात बुद्धी म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. बुद्धी शब्दाचे अनेक अर्थ आहेत. इथे निश्चयात्मक वृत्ती म्हणजे बुद्धी. या सद्बुद्धीला परमेश्वरा वाचून दुसरं काहीही आवडत नाही. ही सद्बुद्धी ज्यांना प्राप्त होते त्या सर्वांच्या ठिकाणी ती एक प्रकारचीच असते. बाकीच्या दुर्मती किंवा परमेश्वराचा लाहो न करता विषय सुखाचा लाहो किंवा सोस वाहणाऱ्या अनेक प्रकारांनी विकारवश झालेल्या वाईट बुद्ध्याही आहेत, त्यांच्या ठिकाणी अविचारी लोकच रमतात. गीता रहस्यात लोकमान्य टिळकांनी या श्लोकाचा अर्थ सांगताना म्हटलेलं आहे, हे कुरुनंदना, व्यवसाय म्हणजे कार्याकार्याचा निश्चय करणारी इंद्रिय रूपी बुद्धी या मार्गात एक म्हणजे एकाग्रता असावी लागते. कारण ज्यांच्या बुद्धीचा निश्चय होत नाही त्यांच्या बुद्धी म्हणजे वासना अनेक फाटे फुटलेल्या आणि अनंत प्रकारच्या असतात. आचार्य विनोबाजी यांनी या श्लोकाचा भावानुवाद करताना म्हटलंय, यात निश्चय लाभुने बुद्धी एकाग्र राहते, निश्चयाविण बुद्धीचे फाटे ते संपतीची ना. बुद्धीविषयी विनोबाजी आणखीन म्हणतात, बुद्धी हे देवानी दिलेलं हत्यार आहे. त्यांनी उन्नती होते किंवा अवनती होते, बुद्धीवर कांचनरूपी मोहाचं आवरण असतं, ते सत्याचं दर्शन होऊ देत नाही. हे सोनेरी झाकण म्हणजेच योगमाया, ती आत्म्याला वेढते आणि झाकते. बुद्धी ते आवरण दूर करते. मानवाने आपल्या जीवनाकडे कसं पाहावं, जीवनाची दिशा कोणती ठेवावी आणि त्याद्वारे उन्नत कसं व्हावं याचं मार्गदर्शन करणारा हा एक महत्वाचा श्लोक आहे. ज्ञानासाठी निश्चयात्मक बुद्धीच हवी असा आशय हा श्लोक सांगतो. अर्जुनानी योगस्थ व्हावं म्हणून त्याच्या बुद्धीचं परमेश्वराशी ऐक्य व्हावं यासाठी भगवंत उपदेश करतात. प्रारंभी मोहा

कर्मामुळे त्याचं देहाशी ऐक्य होतं. तो कर्मबंधनात अडकलेला होता, विषयाच्या मोहामुळे अविवेकी झालेला होता. त्याला परधर्म सुटसुटीत बरा वाटत होता. त्याची कर्मप्रवृत्ती क्षीण झालेली होती. तशा त्याच्या बुद्धीला मोहामुळे अन्याय हाच न्याय वाटत होता. कोणत्याही गोष्टीचा या बुद्धिंद्रियांनी प्रथम बरा वाईट विचार केल्यावर मग त्याप्रमाणे कर्म किंवा कार्य करण्याची इच्छा किंवा वासना मनात होत असते. म्हणून या इच्छेला किंवा वासनेलाही बुद्धी हेच नाव देतात. इथे अर्जुनाची आपल्या आप्तांविषयीची हे माझे आहेत अशी कामना जागृत झाली. त्यांच्याविषयी मनात कामना असल्याने त्याच्या बुद्धीला अनेक फाटे फुटत गेले. म्हणूनच भगवंत व्यवसायात्मिका बुद्धीविषयी अर्जुनाला उपदेश करतात. अशी ही बुद्धी व्यवसायात्मिका किंवा अव्यवसायात्मिका अशा दोन प्रकारांची सांगता येईल, किंवा तिला स्थिर बुद्धी आणि अस्थिर बुद्धी असंही म्हणता येईल. व्यवसाय म्हणजे खरा निश्चय किंवा कधी न बदलणारा निश्चय. असा निश्चय अद्वितीय परब्रह्माचाच होऊ शकतो. म्हणून एक परब्रह्मच सत्य आहे आणि दुसरं खोटं आहे असा निश्चय करणाऱ्या बुद्धीलाच व्यवसायात्मिका बुद्धी असं म्हणतात. ती परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर असते. ब्रह्मविषयक व्यवसायात्मिका बुद्धी एका प्रकारचीच असते, म्हणजे ती ज्यांना प्राप्त होते त्यांना अनुभव एकच असतो. अर्थात जिचा निश्चय क्षणोक्षणी बदलतो ती बुद्धी अव्यवसायात्मिका अशी म्हटली जाते. स्थिर बुद्धी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेली असते. ती कर्मबंधनात अडकत नाही. ती सूक्ष्म आणि निश्चल असते. तिच्या ठिकाणी त्रिगुणांचा स्पर्श नसतो. जन्म मृत्यू भयापासून ती मुक्त असते, कारण ती समस्थितीत साक्षी अवस्थेत असते. सर्व कर्म ईश्वरास अर्पण केल्याने ही बुद्धी ईश्वराच्या ठिकाणी रममान होते. अस्थिर बुद्धी ही देहादी असत वस्तू सत म्हणून निश्चय करणारी असते. ती परमेश्वराला विसरते, देह सुखाला प्राधान्य देते. कर्तेपण आणि भोगतेपण यात बुद्धी रमते. ती विकारवश असते, त्यामुळे मन विषयासक्त होतं आणि अविवेक वाढतो, कर्मासक्ती वाढते आणि अशा बुद्धीचे निर्णय क्षणोक्षणी बदलतात. त्यामुळे निषिद्ध आचरण होतं. अशी बहुशाखा बुद्धी विनाशक असते. आपली बुद्धी ही अशी बहुशाखांची अनेक ठिकाणी धावणारी असते, त्यामुळे ती निश्चल नसते आणि अचलही नसते. ज्यांना अशी बुद्धी एकाग्र करता येत नाही ती माणसं भोगासक्त बनतात. भोग कसा चांगला आहे हे समाजाला पटवून देत राहतात. हे समाजाला घातक आणि राष्ट्रालाही घातक असतं. म्हणूनच अशा लोकांबद्दल भगवंत अर्जुनाला सावध करतायत. तसंच आपल्याला देखील ते सावध करतायत. या प्रसंगी किरातार्जुनियम मधला एक श्लोक आठवतो. या श्लोकात म्हटलंय की कोणतंही कार्य अज्ञानाने विचार न करता विवेक न करता करू नये. असं केलं तर त्यामुळे संकटच उभं राहण्याची शक्यता असते. विचारपूर्वक कार्य करणाऱ्यांकडे त्यांच्या गुणांकडे लक्ष्मी स्वतःहून आकृष्ट होते. म्हणूनच निश्चयात्मक बुद्धीने प्रत्येक कर्म करावं. या व्यवसायात्मिका बुद्धीचं महत्व अनेक उदाहरणांद्वारे समजून घेता येईल. बुद्धिमताम वरिष्ठम असणाऱ्या हनुमंतांनी आपल्या शक्तीबरोबरच बुद्धीचा वापर अनेक ठिकाणी केलेला दिसतो. श्रीरामांचा दास म्हणून राम कार्यात मदत करणं या एका ध्येयासाठी त्यांनी बुद्धीचा निश्चय केला. सुग्रीव आणि श्रीराम यांची प्रथम भेट, समुद्र उल्लंघन, त्यात विघ्न आणणाऱ्या राक्षसिणींशी हनुमंतांनी बुद्धीनी केलेला प्रतिकार, लंकेचं निरीक्षण, रावणाची भेट व्हावी म्हणून स्वतःला बांधून घेणं, सीता मातेला आश्वस्त करणं, तिथून आल्यावर श्रीराम रावणात युद्धात विभीषणाचं सहाय्य घेणं किंवा द्रोणागिरी पर्वत उचलून आणणं, या प्रत्येक गोष्टीत हनुमंतांनी बुद्धीचं बळ वापरलेलं आहे. समोर आलेल्या अनेक आव्हानात्मक प्रसंगांमधून स्थिर आणि व्यवसायात्मिका बुद्धीमुळेच त्यांना हे यश मिळालं. समर्थ रामदास जेव्हा 12 वर्षांच्या साधनेनंतर देशाटनाला बाहेर पडणार असतात, प्रतिकूल परिस्थितीचं आव्हान स्वीकारणार असतात, म्हणून ते श्रीरामाजवळ अशी प्रार्थना करतात. म्हणून एका करुणाष्टकातलं शेवटचं चरण बुद्धी दे रघुनायका असं ते करतात. हे मागण्याआधी काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे हे आवर्जून सांगतात. सिद्ध सिद्धांत पद्धतीत बुद्धीचे विवेक, वैराग्य, शांती, संतोष आणि क्षमा हे 5 गुण सांगतात. विवेक आणि वैराग्य हा मोक्षाचा पाय आहे. शांती, संतोष, क्षमा हे गुण साधनारूढ व्हायला उपयुक्त ठरतात. मन बुद्धी आत्माकार झाली की अहंकाराचा लय होतो आणि साधक

स्वतःला 6 मध्ये विलीन करतो. सद्बुद्धी संत वचनांचं मनन करून साधनेचा निश्चय करते. एकनाथ महाराज म्हणतात, संसार तरावया सद्बुद्धी द्या रामा. ही सद्बुद्धी देह जगत यांच्या मिथ्यत्वाचा निश्चय करते, म्हणून ती आवश्यक आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक आपले डोळे उघडतो. माहितीच्या विस्फोटात आणि मल्टीटास्किंगच्या युगात यशाचा मूलमंत्र देणारा हा श्लोक आहे.

आपले डोळे उघडतो. माहितीच्या विस्फोटात आणि मल्टीटास्किंगच्या युगात यशाचा मूलमंत्र देणारा हा श्लोक आहे. आपलं नक्की ध्येय ठरवून त्यावर लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. हायपर फोकस होणं महत्वाचं आहे. अभ्यास सुरू आहे पण एकीकडे फोन, टीव्ही, मित्राशी चॅटिंग यामुळे एका कामातली एकाग्रता ढळलेली आहे. सोशल मीडियावरची रील्स, नोटिफिकेशन्स, चॅटिंग यामुळे नकळत आपण अस्वस्थ, चंचल राहतो. अनेक विचार एका वेळी डोक्यात सुरू राहतात आणि काही वेळाने आपण उगाचच थकून जातो, ड्रेनआउट होतो. याचा परिणाम निर्णय क्षमतेवर होतो, एकाग्रतेवर होतो. विहिरीला पाणी लागावं म्हणून एकाच ठिकाणी खोलवर खणत राहावं लागतं. चार पाच लहान लहान खड्डे खणून एका विहिरीला पाणी लागणार नाही तसाच हा प्रकार. एकच विचार, एकच ध्येय असेल तर योग्य ते कार्य आपल्या हातून घडेलच.

0: बुद्धयो व्यवसायिनां श्रीकृष्णार्पणमस्तु।
1: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 41वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं। विवरण लेखन केलं होतं सुजाता बापट यांनी, श्लोक गायन केलं होतं रीमा परांजपे यांनी, निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी। श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता। केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411-005 या पत्त्यावर।

0: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। संध्याकाळचे 7 वाजलेत, थोड्याच वेळात कार्यक्रम विशेष जयमाला।
2: इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक हैं देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री।

श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मे ला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतलीय. एड्स वर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का, किती सुरक्षित आहे, भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय, या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती

क्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सह अस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनवेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. एक महत्त्वाचं निवेदन आपण ऐकलं. लीजिए सुने चित्रलोक इस कार्यक्रम के बाकी गाने.

ديزل هذا ديزل تكهرب.

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
2: करोड़ों हिंदुस्तानियों की भावना को शब्दों में ढालते हुए ही तो

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे।
5: आणि डॉक्टर दूध भाते नेत्रालय, डॉक्टर दूध भाते नेत्रालय आता भव्य आणि प्रशस्त वास्तूत सिंहगड रोड पुणे इथे।

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज 9:30 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, दररोज 9:30 ते 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 वाजता जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
2: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: जाए रात। हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। रात्रीचे 11:14 झालेत। प्रसारित करीत आहोत जुन्या लोकप्रिय सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम परीक्षित फेगडे बेला के फूल।
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,

डॉक्टर परीक्षित भेगडे बेला के फूल या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत आणि शैलेश परांजपेचा नमस्कार. श्रोते हो, स्त्री व्यक्तिरेखेला केंद्रस्थानी ठेवलेले अनेक हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातून स्त्रीची प्रेमळ, दुःखी, विरहिणी, अन्यायाविरुद्ध लढा देणारी, संकटांवर मात करणारी अशी वेगवेगळी रूपं आपण पाहिली. हे चित्रपट केवळ स्त्री केंद्रित होते असं नाही, तर त्यांचं शीर्षक हे देखील त्या भूमिकेनुसार होतं. आजच्या कार्यक्रमात ऐकूया अशीच काही गीतं.

0: कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत होतं मधुमती या चित्रपटातलं. गीत शैलेंद्र यांचं होतं, संगीतकार सलील चौधरी आणि हा स्वर होता लता मंगेशकर यांचा. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: सांधे गुड

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभण्यास आणि धनवृद्धीस मदत करणारी जितेंद्र घोडके सराफ यांची श्री गजानत लक्ष्मी अंगठी आपणही धारण करा आणि आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. जितेंद्र घोडके सराफ, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. फोन 93 56 360 175.
0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: लाजवंती या चित्रपटासाठी सचिनदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत मजुरह सुलतानपुरी यांचं होतं. गायलं होतं आशा भोसले यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्री गजानंद लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
0: कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाथ माधव यांच्या डॉक्टर या कथेवर आधारित मराठी चित्रपट 1959 साली प्रदर्शित झाला, शिकलेली बायको. याच चित्रपटाची हिंदी कलावृत्ती 1962 साली प्रदर्शित डॉक्टर विद्या. ऐकूया याच चित्रपटातलं गाणं लता मंगेशकर यांच्या स्वरात.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं मजूर सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सचिन देव बर्मन यांचं होतं. चित्रपट डॉक्टर विद्या. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक लिंड, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामडाम उपचार.
1: श्री गजानंद लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

0: सी रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत राजेंद्र कृष्ण यांचं होतं. अनारकली या चित्रपटासाठी स्वर होता लता मंगेशकर यांचा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासाला खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

आशा भोसले यांच्या स्वरात शैलेंद्र यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सचिन देव बर्मन यांचं होतं. चित्रपट बंदिनी आमच्या एका कार्यक्रमाविषयी.

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबाग.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ बिझीलँड बिल्डिंग विश्रामबाग वाड्याजवळ चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
3: आणि आता कार्यक्रमात शेवटी ऐकूया

0: गीता दत्त यांच्या स्वरात मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सचिनदेव बर्मन यांचं होतं. चित्रपट सुजाता. आणि या गीताबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:30 वाजलेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. FM बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर पुन्हा आपली भेट उद्या 5:50 वाजून. तोपर्यंत शैलेश परांजपेला अनुमती द्या. शुभरात्री. जय हिंद.